229 नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 5:55 झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत. सुप्रभात श्रोतेहो, सुस्वागतम. श्रोतेहो, आज भारतीय सौरतिथी 9 श्रावण शके 1948 अर्थात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. प्रसारण सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया आपण ऐकत आहात. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच. प्रतीक्षा करा.

0: महत्त्वाचे असतात. नाते टिकवणे आपल्या सर्वांचेच आद्य कर्तव्य असते. नातेसंबंध टिकवणे अतिशय आनंदाचे आहे, परंतु हे नातेसंबंध टिकवताना अतिशय सावध राहावे लागते. आपल्याकडून इतरांच्या काही अपेक्षा असतात, परंतु बऱ्याच वेळा यात आपल्याला यश मिळतेच असे नाही. लहानपणी एकाच ताटात जेवण करणारे भाऊ बहीण पुढे एकमेकांचे तोंड पाहण्यास तयार नसतात. इथेच आपल्यातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. कुटुंबातील या संघर्षामुळे आपण पारिवारिक चिरतरुण आनंदाला मुकतो. रक्ताचीही नाती अशी मध्येच सोडता येत नसतात, त्यामुळे स्वतःच्या जीवाची घालमेल वाढते, अस्वस्थता वाढते. नातेसंबंध ही एक अतिशय गोड अशी गोष्ट आहे. ती अनाकलनीयही आहे आणि गूढ देखील, कारण लहान असताना पोटाला चिमटे घेऊन मायबाप आपल्या मुलांचा सांभाळ करतात. तीच मुले म्हातारपणी आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत. ही वस्तुस्थिती सातत्याने आपल्या आजूबाजूला आपण दररोज पाहत असतो. त्यामुळेच या नातेसंबंधांना गूढ म्हणावे लागते. आपल्या नात्यात मतभेद, द्वेष, राग, दुरावा हे आजाराच्या रूपात आपल्याला पोखरून टाकतात. हे आजार होऊ नयेत म्हणून आपण काळजी घेतली की नात्यांमध्ये विश्वास वाढतो, प्रेम जिव्हाळा वाढीस लागतो. आपल्यातील मीपणा जोपर्यंत आपण सोडत नाही, तोपर्यंत माणसाला आपल्या नात्यांना न्याय देता येणार नाही. ज्यावेळी आपल्याला आपल्या नात्यांवर हक्क गाजवायचा असतो, त्यापूर्वी त्या नात्यांप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडायला शिकली पाहिजेत, तेव्हाच त्या हक्काला किंमत उरते. वपू काळे म्हणतात की आमच्या संसार रथाला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उधळलेले अश्व आहेत, कृष्णासारखा सारथी नाही. म्हणजेच काय? तर जोपर्यंत आपल्या नात्यांमधून आपण स्वार्थ आणि अहंकार यांना दूर सारून वाटचाल करत नाही, तोपर्यंत जगण्याला अर्थ उरत नाही. आजकाल आपल्याला सर्वत्र स्वार्थासाठी जोडलेली नाती आढळून येतात. जोपर्यंत त्या नात्यांमध्ये स्वतःचा आर्थिक फायदा साधला जातो, स्वार्थ लपलेला असतो, तोपर्यंतच नाते टिकवण्यासाठीचा प्रयत्न केला जातो. नंतर मात्र नात्यांमधील गोडवा संपुष्टात येऊन त्या जागी उरते ती फक्त रिकामी निस्तेज घराची चौकट. श्रोते हो, घर म्हणजे तरी काय? फक्त चार भिंती का? तर नाही. त्या भिंतींना प्रेमाचा, आपुलकीचा मुलामा देणारे त्या खोलीतील जीव म्हणजेच घर. घराला घरपण हे फक्त माणसांमुळेच मिळते, नातेसंबंधांमुळेच मिळते. रक्ताची नाती जेवढी म्हणून महत्त्वाची असतात, तेवढीच मांडली जाणारी नाती देखील महत्त्वाची असतात. आपल्याला जीव लावणारा मित्र, मैत्रीण हे नाते देखील आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला आधार देणारे असतात. हे नाते टिकवणे, फुलवणे, त्याची जोपासना करणे आपले आद्य कर्तव्य आहे. दुःखाच्या क्षणी हेच मित्र शेजारी पाजारी सर्वात आधी आपल्यासाठी येतात. पडेल ते कष्ट करण्याची तयारी आपल्यासाठी दाखवतात. त्यांची जपणूक करणे म्हणूनच इष्ट बनते. नाती तोडायला एक क्षण देखील पुरेसा असतो, परंतु संपूर्ण आयुष्याचा ताळमेळ साधण्यासाठी नाती निर्माण करणे आणि ती जपणे शिकले पाहिजे. वेळ पडली तर नात्यांमध्ये तडजोड करायलाही शिकले पाहिजे. एखादा पाऊल मागे घेऊन नात्यांना नवे देखील करता आले पाहिजे. या साऱ्या गोष्टी नातेसंबंध दृढ करणे, टिकवणे यासाठी महत्त्वाच्या असतात, ज्याची आज गरज आहे. प्रत्येक नात्याला वेळ दिला की नाते हळुवार फुलत जाते, पण सध्या वेळ मिळणेच कठीण झाले आहे. या धकाधकीतही हा वेळ फक्त आणि फक्त नातेसंबंध दृढ करण्यासाठी काढणे गरजेचे आहे, ज्याद्वारे नात्यांना एक प्रकारची नवसंजीवनी देता येईल, नवी उभारी देता येईल आणि या नातेसंबंधांच्याच दृढ विश्वासावर, प्रेमावर, जिव्हाळ्यावर उभे राहून जीवनात यशस्वी होता येईल हीच अपेक्षा. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण मनामनात सद्विचारांची रुजवण करणारा आमचा दैनंदिन कार्यक्रम ऐकलात, विचार शलाका. आज या कार्यक्रमांतर्गत आपण नातेसंबंध याविषयी अभिषेक राजूरकर यांचे मौलिक विचार ऐकले. विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:11 झाली आहेत.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. हे गीत होतं वसंत निनावे यांचं आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भक्ती रचना ऐकलीत. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात बुद्ध गीत.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं बुद्धगीत श्रोतेहो आपण ऐकलंय. श्रोतेहो आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना.

समूहस्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलेत. मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हिंदी भक्तिरचना.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलेत. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे संपला. मंगल प्रभात हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा आमचा दैनंदिन कार्यक्रम कृषी वाणी. आज या कार्यक्रमात आपण ऐकूयात दुग्ध व्यवसायात जनावरांच्या डायरीची नोंद का आवश्यक आहे याविषयी डॉक्टर अमोल पाटील यांनी दिलेली माहिती. तेव्हा ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.

नमस्कार शेतकरी पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल पाटील, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यक व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग पशुवैद्यक महाविद्यालय परभणी. आज कृषीवाणी अंतर्गत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण कमी वेळामध्ये

0: दे परंतु महत्वाची अशी चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे दुग्ध व्यवसायात जनावरांची डायरीची नोंद का आवश्यक आहे. आज आपण दुग्ध व्यवसायातील या महत्वाच्या परंतु अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या विषयाबद्दल सविस्तर असं जाणून घेणार आहोत, जनावरांची डायरी किंवा नोंदवही ठेवण्याचं महत्त्व. मित्रांनो, एखादा व्यापारी जसा आपल्या व्यवसायाचा हिशोब ठेवतो त्याचप्रमाणे प्रत्येक पशुपालकानं आपल्या प्रत्येक जनावरांची स्वतंत्र नोंद ठेवणं आवश्यक आहे. ज्या व्यवसायांची नोंद असते त्याच व्यवसायात प्रगती सहसा दिसून येते. सर्वप्रथम प्रत्येक जनावराला ओळख क्रमांक किंवा नाव द्यावं. त्या जनावराची जात, जन्मतारीख किंवा वय, खरेदीची तारीख आणि किंमत यांची व्यवस्थित नोंद करावी. त्यामुळे प्रत्येक जनावराची माहिती सहज उपलब्ध होते. दुसरं म्हणजे दूध उत्पादनाची नोंद. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी किती दूध मिळाले याची नोंद करणं गरजेचं आहे. दूध उत्पादन अचानक कमी झाल्यास त्यामागील कारण यामुळे शोधणं सोपं जातं. तसेच कोणते जनावर अधिक उत्पादनक्षम आहे हे देखील लक्षात येतं. तिसरी महत्त्वाची नोंद म्हणजे प्रजनन व्यवस्थापनाची नोंद. माजावर येण्याची तारीख, कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संकराची तारीख, गाभण तपासणी, अपेक्षित विण्याची तारीख आणि प्रत्यक्ष विण्याची तारीख ही लिहून ठेवावी. यामुळे पुढील प्रजननाचे नियोजन अचूकपणे करता येते. यानंतर लसीकरण आणि जंतनाशनाची देखील नोंद ठेवावी. कोणती लस कधी दिली, पुढील लस कधी द्यायची आहे, जंतनाशक औषध कधी दिलं याची देखील माहिती आपल्या नोंदवहीत असावी. त्यामुळे कोणतेही लस किंवा उपचार हे चुकत नाहीत. औषधोपचाराची नोंद देखील तितकीच महत्त्वाची आहे. जनावरे आजारी पडल्यास कोणता आजार झाला, कोणती औषधे दिलीत, उपचार किती दिवस चाललेत आणि जनावर कधी बरे झाले याची नोंद पुढील उपचारांसाठी आपल्याला उपयुक्त असा संदर्भ ठरू शकते. तसेच खर्च आणि उत्पन्नाची नोंद ठेवणे देखील आवश्यक आहे. चारा, पशुखाद्य, औषधे, लसीकरण, कामगार किंवा मजूर आणि इतर खर्च किती झाला, तसेच दूध विक्रीतून किती उत्पन्न मिळाले याचा नियमित हिशोब ठेवणं आवश्यक आहे. यामुळेच व्यवसायात नफा होत आहे की तोटा हे स्पष्टपणे आपल्याला समजून येते. आजच्या काळात ही नोंद वहीत करण्याबरोबरच मोबाईलवरील विविध पशुधन व्यवस्थापन ॲप्समध्ये देखील करता येते. त्यामुळे माहिती सुरक्षित राहते आणि आवश्यक वेळी सहज उपलब्ध देखील होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, नियमित नोंदींमुळे जनावरांची उत्पादकता वाढवण्यास मदत मिळते. योग्य वेळी लसीकरण करणे, प्रजननाचे योग्य नियोजन करणे आणि व्यवसायातील खर्चावर देखील नियंत्रण ठेवणं सोपं होतं. यामुळे वैज्ञानिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करता येतो. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक जनावरांची स्वतंत्र डायरी ठेवा, दररोज नोंदी नियमित करा आणि त्या नोंदींच्या आधारेच व्यवस्थापनाचे निर्णय घ्या. ही छोटी सवय तुमचा दुग्ध व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, फायदेशीर आणि यशस्वी बनवेल यात शंका नाही. धन्यवाद.
1: श्रोत्यो, आताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.
2: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
3: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सना क्रॅम्प येतात आणि अलीकडं तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ॲड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
4: टेस्टपुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काही फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्यात अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात, आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावं असं. तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ

0: घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात. आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही. पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो, कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच. पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झाले. थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले, त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, तीही थोडीशी कारणं असू शकतील. पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बी पीचा खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे, इतर गोष्टीबरोबरच. खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो, ताटाला लावतो, परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो, त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो. म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो. आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही, काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं, रेडीमेड दिलं जातं. मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत. रेडीमेडमध्ये टेस्टला जादा महत्त्व दिलं जातं, दिसण्याला जादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही. आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम, काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं, लगेच ती खावंसं वाटणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
1: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
0: आहे, थोडासा आहे, नाही असं नाही आहे. काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं, सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं, काहीतरी खावंसं वाटणं, थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम, नक्कीच आहे.
1: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
0: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्याबरोबर आपणही जेवढं काय चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जे मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नुसतं आपणच नाही तर कळत नकळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
2: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
3: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाहीये, आपल्या मालकीचं काहीच नाहीये, हे आपल्याला मिळालेलं आहे.
2: खरं
3: आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात द्यायचं, एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीचं आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
2: बरोबर.
3: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो. जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असलेली जागतिक लढाई बघतोय.
2: खरंय.
3: आणि विघ्न किती आणतोय, किती विध्वंस करतोय आपण.
2: आपल्या हाताने आपण हे सगळं करतोय खरं तर.
3: पण
2: ह्या

0: समस्यांना ह्या आपल्याला
1: दिलंच पाहिजे,
0: दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खरं
1: तर, त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
0: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
1: आजचं यावरचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
0: बरोबर.
1: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
0: आहोत.
1: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उत्तराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उत्तराई पाहिजे लोकांचा,
0: कृतज्ञ
1: असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला वगैरे हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे,
0: अगदी
1: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
0: पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला तसं, हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग
1: हेच आहे. आणि हे जर आपण
0: याचं पक्षी
1: ह्याचं आपण तुच्छतेने देव बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जाऊन खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बसलो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळातच व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणा वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातोंडे तिसरीकडे, आजोबा आजा इथं बावाडे बघत बसले आहेत, त्या वेगळ्या जनरेशन मध्ये आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल ह्याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
0: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठं आणि कुठल्या,
1: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
0: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं
1: कुणासाठी
0: पारका होतोय
1: आणि कुणासाठी,
0: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
1: तो विकास गाठण्यासाठी एवढं सगळं करायचं कारण लोकां एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाणं झालं पाहिजे जी अपेक्षा होती या तंत्रज्ञानानं.
0: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
1: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या मुलींच्या शाळेत आसपास जिथे जमेल तिथं,
0: हे आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. आता ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
4: एम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ताः. संसदा सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयकं पारितम्. राज्यसभया एतत् विधेयकं ह्यः पारितम्, लोकसभया तु बुधवासरे एव तत् अनुमोदितमासीत्. अस्मिन् विधेयके अनेकानि महत्वपूर्णानि प्रावधानानि अन्तर्भूतानि सन्ति. एतेषु दोषेभ्यः अधिकतमः 10 वर्षीयः कारावासः, 10 कोटिरूप्यकपर्यन्तः अर्थदण्डः तथा सम्पत्त्यधिग्रहणं सम्मिलितमस्ति. प्रकरणानां शीघ्रनिस्तारणं सुनिश्चितीकर्तुं प्रत्येकस्य राज्यस्य केन्द्रशासितप्रदेशस्य च प्रशासनाय विशेषद्रुतन्यायालयानां स्थापना विधेयके अनिवार्यतया विहिता. तथैव आरक्षिस्थानके सूचनापञ्जीकरणदिनाङ्काद् 2 मासाभ्यन्तरे अपराधानाम् अन्वेषणं भवेत्, अभियोगपत्रप्रस्तुतेः 3 मासाभ्यन्तरे च निर्णयो भवेत्. पूर्वं सदने विधेयकं निवेद्य डॉ. जितेन्द्रसिंहः अवदत् यत् एतत् विधेयकं राष्ट्रस्य विद्यार्थिनां युवजनानां च हितसंरक्षणे प्रशासनस्य दृढप्रतिबद्धतां पुनः प्रतिपादयति. अनन्तरं सदन

7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात आपण मोहम्मद रफी यांनी गायलेली काही मराठी भावगीतं ऐकणार आहोत.

8:40 ऐकू शकाल मेहराब अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात आज ऐकूयात अनुराधा पौडवाल, अनूप जलोटा आणि पंकज उदास यांनी गायलेल्या काही हिंदी गझल गीत रचना। 9:10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या कार्यक्रमाचा भाग 4 आम्ही आज प्रसारित करू।

9:20 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमांतर्गत झुक गया आसमान, प्रोफेसर तुमसे अच्छा कौन है आणि तिसरी मंजिल या चित्रपटातील गाणी आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. ऐकूयात या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक.

ही झलक होती लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 9:20, 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये जानवर या चित्रपटातली गाणी आपण आज ऐकाल. गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल आपली आवड.

0: श्रोते हो, 11:35 प्रगतीच्या पाऊल वाटा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. याअंतर्गत वृक्षारोपण याविषयी गौतम मुधावणे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. ऐकूयात या कार्यक्रमाचा छोटासा भाग.
1: काय सांगाल की पर्यावरण प्रेमी म्हणून आपल्या या प्रवासाला कधी सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली?
2: मॅडम, जसं आपण बघितलं की संत महात्म्यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की वृक्ष वल्ली वनचरे आम्हास होईरे. या माध्यमातून जर बघितलं तर आम्ही क्लासमेट ग्रुप आहेत. मी मूळचा नखाते हदगाव तालुका पाथरी इथून असून माझा वर्गमित्र आहे आणि एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण एकत्रित झालो होतो.
0: श्रोतेहो, ही झलक होती प्रगतीच्या पाऊल वाटा या कार्यक्रमाची. ऐकायला विसरू नका 11:35. दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमासह सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. या अंतर्गत दुपारी 1:05 गीतबहार हा कार्यक्रम, 1:40 वाद्यसंगीत ऐकाल, 1:45 भावधारा, दुपारी 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, दुपारी 2:10 परिसर, 2:15 दोपहर समाचार, दुपारी 2:30 नादब्रह्म हे कार्यक्रम आपण ऐकाल.

सायंकालीन प्रसारण सभेत मुंबई केंद्रावरून 5:30 आपण ऐकू शकाल युववाणी, 6:30 स्वस्त भारत, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार, 8:15 संसद समीक्षा, हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा श्रोतेहो आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

229 नो मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू प्रतीक्षा काही क्षणांची.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अंमली पदार्थांविरोधात सामूहिक युद्धाची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर. आणि मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पाऊस. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेनं मंजूर केलं आहे. लोकसभेत परवा मंजूर झालेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. एक विश्वासार्ह शिक्षण प्रणाली स्थापित करण्यासाठी सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी संसदेनं परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणारं विधेयक मंजूर केल्याचं नमूद केलं. गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागला आहे, ज्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकार या दोघांसाठी शिक्षण आणि परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणं आवश्यक झाल्याचं पंतप्रधान म्हणाले.
1: देशव्यापी सभी राज्यों में भी और केंद्र में भी शिक्षा पद्धति में सुधार अनिवार्य हो गया. टेक्नोलॉजी के भरपूर उपयोग की आवश्यकता हो गई और साथ साथ फिर से कोई पेपर माफिया, पेपर लीक करने वाली गैंग, देश के बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाली गैंग, उनको बख्शा नहीं जाएगा. इसलिए कठोर कानूनों की भी जरूरत है. हम संसद में बिल लेकर के गए थे. गत 2 दिन संसद के दोनों सदनों ने, अधिकतम मान्य सांसदों ने विस्तार पूर्वक उससे चर्चा की है और आज दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले, प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है.
0: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं आणि चर्चेला उत्तर दिलं. या विधेयकात पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्र, संगणक नेट

0: वृक्षित छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा 16 प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यूपीएससी, एमएससी, रेल्वे आणि बँकिंग भरती परीक्षांनाही हा कायदा लागू होणार आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विधेयकावर टीका केली. पारदर्शक आणि पेपरफुटी मुक्त परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या कठोर तरतुदी या विधेयकात नसून सरकारने केवळ वरवरचे बदल केले असल्याचं ते म्हणाले. सरकारने जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना खरगे यांनी या आंदोलकांवर झालेल्या कारवाई प्रकरणी चौकशी करावी, गृहमंत्री अमित शहा यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयकही संसदेनं संमत केलं. राज्यसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक काल लोकसभेत पारित करण्यात आलं. अंमली पदार्थांच्या विरोधात सामूहिक युद्ध पुकारण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय आवश्यक असल्याचं ते म्हणाले. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं आवश्यक असल्याचं, आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंमली पदार्थ विरोधी शपथही उपस्थितांना यावेळी देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समिती सभागृहात विविध महत्वपूर्ण विभागांची आढावा बैठक पार पडली. बीडमधल्या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. खामगाव इथल्या आरयूबीचं काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे तसंच प्रकल्पाचा पुढील टप्पा 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून उद्घाटन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासोबतच जुन्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि उमेद मॉलचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय बीडमध्ये आयोजित होणाऱ्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन स्पर्धेचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं करण्याच्या सूचना पवार यांनी क्रीडा विभागाला दिल्या. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठी देखील 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये, याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये निधी सामंत यांनी जाहीर केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: महिलांनी रजोनिवृत्ती तसंच पीसीओडी संदर्भातल्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल याच विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आरोग्य यंत्रणेनं याबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक आरोग्य सेवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन बोर्डीकर यांनी केलं. बीड जिल्ह्यात परळी इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाअंतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना काल आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते लाभांचं वितरण करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या 1 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथल्या अनुराधा चौधरी यांनी उमेद अभियानातून मोठी प्रगती साधली आहे. याबाबत आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या,
2: आम्हाला उमेदकडून सुरुवातीला 15,000 आरएफ मिळालेले आहे, त्यानंतर 60,000 रुपये सीएफ मिळालेला आहे, त्यानंतर आम्हाला उमेदनी पहिलं लोन पण आम्ही घेतलेले 1.5 लाखाचं. 10 महिलांनी आम्ही छोटे छोटे असे उद्योग चालू केलेत. विविध प्रकारच्या अशा प्रदर्शनामध्ये स्टॉलमध्ये आमची विक्री होती आणि या विक्रीमधूनच आम्हाला बरेच असं अर्थसहाय्य मिळालेले आहे आणि यामुळेच आमच्या समूहातील महिला ह्या त्यांच्या हातात काही ना काही पैसा आल्यामुळे त्या खूप अशा मजबूत आणि

0: त्यांच्या अंगात धाडशी पण आलेलं आहे, त्यांच्या प्रगती भरपूर झालेली आहे. या प्रगती मागे सर्व श्रेय मी फक्त उमेदला देते, मनापासून उमेदचे मी धन्यवाद मानते.
1: रमाई आवास योजनेत घरबांधणीसाठी पहिल्या टप्प्यात मिळणारा हप्ता दुप्पट करण्यात येणार आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी ही घोषणा केली. हा पहिला हप्ता आता 25,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात 11 तालुक्यातल्या 97,194 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, मात्र आतापर्यंत केवळ 27,500 शेतकऱ्यांचंच आधार प्रमाणीकरण झालं आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. फुलंब्री, कन्नड, सोयगाव, पैठण या ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात सोना नदीला पूर आला असून वेताळवाडी धरण पूर्ण भरलं आहे. सिल्लोड तालुक्यातही ओढे नाले दुथडी भरून वाहत असून केळणा नदीला या हंगामातला पहिला मोठा पूर आला आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे. जालना शहरातल्या काही सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे. नांदेड शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरील रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. सुदैवानं कारमध्ये कोणीही नव्हतं. जिल्ह्यात किनवट आणि माहूर इथं मुसळधार पाऊस झाला. पैनगंगा नदीवर किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे. परभणी शहरात महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शहरात काही भागात झाडं पडल्यानं काही वाहनांचं नुकसान झालं, तसंच वाहतूकही विस्कळीत झाली होती. धाराशिव जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. खरीप हंगामातल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालं असून जिल्ह्यातला पाणीसाठा वाढण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागानं आज नाशिक आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक युद्धाची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: .9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:21 झाली आहेत.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, किडनीविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावयाची आहेत तर नक्की फोन करा. आकाशवाणी परभणी केंद्र प्रसारित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दिनांक 4 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9 ते 39 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या किडनी विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकू शकाल दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:30. तेव्हा मंगळवार 4 सप्टेंबर रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोते हो, किडनी विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 येतात. आता 8 सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये.

0: म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असा ठरवलेला आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचं BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 वेळ तिथे आपण प्रयत्न करावे. 3 वेळ व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे, त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो. आपण 3 वेळ तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 महिना कुटुंबानी बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 ऑगस्टच्या नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म 6 नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
1: सर, यामध्ये सुद्धा BLO जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का, किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
0: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये, म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व BLO कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेले आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहेत. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे BLO येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती, सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती BLOच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली, त्याप्रमाणे BLO एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि BLOच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून BLOला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की BLO 1,012 गणना पत्र भरून घ्यायच्या 1 महिन्यामध्ये.
1: मागील SR जे होतं त्या SR मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
0: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाच्या काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहित धरतो.
1: अच्छा,
0: त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो, आणि आमच्या यंत्रणा मार्फत BLOनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही, त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे, म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही, त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकतात.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी BLO कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: 2 पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, BLOला विचारून ठेवा. आणि आमचं BLO घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ECI नेटच्या मोबाईल ऍप डाउनलोड करावे, त्यांच्यामध्ये बुक कॉल विथ BLO म्हणजे BLO कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये

0: कुठल्या बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकलंय, मतदारसंघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील. हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील दोन शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीक डेज मध्ये कामावर असेल तर हे दोन दिवस किंवा आपण सहा दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत, काही मतदार त्यांचे नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला बीएलओ ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेले आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत, त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे. डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओ ला उपलब्ध करून दिलेला आहे. बीएलओ तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असं सत्य नाही. तपासल्यानंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहत आहे तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा,
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझ्या वाई चुकीच्या लिहिलेले आहेत, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमच्या वाई कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक आहे असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक आहे म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचे काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच

पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. भावधाराअंतर्गत ऐकूयात भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: येता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
2: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026, निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
1: जवाहर नवोदय विद्यालय, परभणी.
3: झाली सोय.
4: कशाची?
3: बँकेच्या फीची.
4: बघू, 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
5: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: श्रोते, आता प्रसारित करत आहोत भावधारा अंतर्गत मराठी भावगीतं. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मोहम्मद रफी यांनी गायलेले भावगीतं ऐकणार आहोत. तत्पूर्वी
7: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
8: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
9: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
8: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
8: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
9: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
8: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं मराठी भावगीत श्रोते हो आपण ऐकलं.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: ए

0: श्रोते मोहम्मद रफी यांनी गायलेली मराठी भावगीतं आज भावधारांतर्गत कार्यक्रमात आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं मराठी भावगीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधाराअंतर्गत मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम इथे संपला. भावधाराअंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर लगेचच समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच प्रतीक्षा करा.

0: रात्री ठीक 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी. गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत.

आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधीन परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनशी एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खत मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाण कामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाण कामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारत्तोलन पटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व काय

0: आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29° अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. देशविदेशातील घडामोडी जाणून घेतल्यानंतर आता वळूयात यानंतरच्या कार्यक्रमांकडे. यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेली हिंदी गझल.

श्रोते हो, किडनीविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावयाची आहेत तर नक्की फोन करा. आकाशवाणी परभणी केंद्र प्रसारित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दिनांक 4 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9 ते 39 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या किडनी विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:30. दिनांक 4 ऑगस्ट जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, किडनी विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मेहराब अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकूयात कार्यक्रमातली यानंतरची गझल.

0: इस शहरियों को मुश्किलात का सामना करना पड़ा है। वहीं नांदेड़ शहर में नेताजी सुभाष चंद्र बोस कॉलेज के रूबरू सड़क धंस जाने के बाद एक कार गड्ढे में गिर गई। खुशकिस्मती से इस कार में कोई मौजूद नहीं था। जिले के किनवट और माहौर में भी मूसलाधार बारिश हुई। पेनगंगा नदी पर वाकई सहस्त्रकुंड आबशार इस बरस पहली बार पूरी शिद्दत से बहना शुरू हुआ है। परभनी शहर में म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने आफात से निमटने के निजाम को अलर्ट कर रखा है। शहर के बाज इलाकों में दरख्त गिरने से कुछ गाड़ियों को नुकसान पहुंचा और ट्रैफिक भी मुतासिर हुई। धाराशिव जिले में भी गुज़िश्ता रात से मुसलसिल बारिश जारी है। इस बारिश से खरीफ की फसलों को नई जिंदगी मिली है। ताहम जिले के आबी ज़खायर में खातिरख्वाह इजाफा होने के लिए मजीद बारिश की जरूरत है। आखिर में इस बुलेटिन की खास खबरें एक बार फिर। आम इम्तिहानात में बदनवानी की रोकथाम से मुतालिक तरमीमी बिल पार्लियामेंट में मंजूर। हुकूमत एक काबिल एतमाद तालीमी निज़ाम के लिए मौसर इकदामात कर रही है। वज़ीर आज़म का बयान। वज़ीर आला देवेंद्र फडणवीस ने मंशियात के खिलाफ इज्तिमाई जंग की ज़रूरत पर दिया जोर। सवीं कुल हिंद मराठी अदबी कॉन्फ्रेंस के लिए 5 करोड़ रुपये के फंड का ऐलान और मराठवाड़ा समेत रियासत भर में मूसलाधार बारिश। इसी के साथ आकाशवाणी से इलाकाई खबरें ख़त्म हुई। इसके बाद हमारे मरकज का अगला मराठी बुलेटिन सुबह 11 बजे नशर किया जाएगा।
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। सकाळचे 9:10 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध। या कार्यक्रमाचा भाग 4 आज आम्ही प्रसारित करत आहोत।
2: राष्ट्रीय यशाचा पाया भक्कम करणारी शैक्षणिक संस्था
3: बोसलेज मिड IIT अँड HBRS सेंटर परभणी।
2: श्रोतेहो आता आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रमा अंतर्गत ऐकणार आहोत विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध ही शैक्षणिक मालिका।
3: संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी।
2: फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी या शैक्षणिक संस्थेविषयी महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे या शैक्षणिक संस्थेचे संचालक प्रताप भोसले सर यांना। सर, सर्वप्रथम आपलं मनस्वी स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये।
4: धन्यवाद मॅडम।
2: वातानुकूलित हॉल, डेस्क सिटिंग, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी।
3: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी
2: विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
3: मालन निवासच्या वर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था।
2: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर।
3: संपर्क क्रमांक 90 96 45 85 18,
2: तसेच 90 49 99 23 65। सर, आपल्या शैक्षणिक संस्थेविषयी जाणून घेत असताना मला आपणास विचारावं वाटतं की सर, UPSC यशानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आता फाउंडेशन सुरू करण्याची नेमकी काय गरज आहे ती ओळखून ते पण विद्यार्थ्यांपर्यंत आज तुम्ही पोहोचवत आहात, त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल?
4: मला एक लक्षात आलं होतं 2-3 वर्षात की नेहमीसाठी ऑनलाईनचे ते 1-1.5 तास घेणे हे लाईफ लॉंग साठी नसू शकत। कारण की जेव्हा विद्यार्थी तुमच्या समोर असतात, जे इन्स्पिरेशन असेल किंवा जो लाईव्हलीनेस असेल तुमच्या दिनचर्येमध्ये, तो ऑनलाईनमध्ये येत नाही।
2: बरोबर,
4: जरी तो पोहोचत असेल मासपर्यंत, पण आता गरज होती की कुठेतरी हे ऑफलाईन, म्हणून एक तर दिल्ली जाऊन ऑफलाईनमध्ये करा किंवा पुण्यामध्ये ऑफलाईनची ऑपॉर्च्युनिटी आहे तिथे करा। त्याच वर्षी ॲक्च्युली MPSCला सुद्धा ऑप्शनल झाला होता, जो की निर्णयानंतर माघारी घेण्यात आला। 2026 अप्लाय करण्यात होता आणि आता परत तो कॅन्सल झाला ऑप्शनचा। तर त्यासाठी असं वाटलं की मग पुण्याला आपण जाऊन करू शकतो, ऑप्शनल UPSC झूलॉजी घेऊ शकतो। पण मग कंडिशन अशा आल्या की सरांचा तुम्हाला म्हटलं जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये आलं आणि परभणीमध्ये हे दिसलं की आपण जर केलं तर आपली गरज असू शकते आणि तो रिस्पॉन्सही भेटू शकतो. आणि कित्येक एक्झाम होत्या की ज्या मी ज्या आयसीटी मुंबईला असताना पाहिल्या तशा प्रकारे डिलिव्हर होत नव्हत्या एका पर्टिक्युलर ठिकाणी. तर मग असं वाटायचं की आपण जर ह्या फाउंडेशनच्या पार्टमध्ये आलो तर कदाचित ते स्किल जे आपल्यामध्ये आहे त्याला थोडं अजून एक्सप्लोअर केलं आणि ते जर विद्यार्थ्यांच्या आणि इथल्या आहेत

0: सर्वांच्या शिक्षणासाठी जर कामाला आल्या तर आपल्यालाही इथं चांगलं वाटेल.
1: खरंच
0: मग
1: आहे.
0: डिसिजन तेच होतं की जॉईन करायचं, एक अपॉर्च्युनिटी होती चांगल्या टीमसोबत, तेव्हा 2023 एंटर केलो. मग ते करताना हे लक्षात घेतलं की जे काही ट्रॅडिशनल पार्ट होता तोच थोडा न करता विद्यार्थ्यांना डायरेक्ट कोणत्याही कॉम्पिटिशन एक्झाममध्ये फायदा होईल असं काय काय करता येईल. तर त्यात मुळात मला हे दिसलं की काही काही परीक्षा होत्या, जसं की एक तर ऑलिम्पियाड नावाच्या एक्झाम्स असतात, तर IMO आणि NSO, जसं की NSO ला आता ISO बोललं जातं, ह्या दोन एक्झाम होत्या. नेक्स्ट होती 6वी आणि 9वीची फाउंडेशनची ऑलमोस्ट सर्वात मोठी एक्झाम, जी म्हणजे महाराष्ट्रासाठी स्पेसिफिक आहे, ती म्हणजे डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा, जिथे मध्ये की थेअरी पण तेवढीच चेक केलं जाते पहिल्या लेवलला आणि नंतर प्रत्यक्षिक चेक केलं जातं. 4थी एक्झाम होती, ती पण मला नाईक सरांमुळेच तिचा कॉन्टॅक्ट आला, ती म्हणजे विद्यार्थी विज्ञान मंथन, ज्या एक्झामच्या ऑर्गनायझेशनमध्ये विज्ञान भारती आणि NCERT ह्या दोन संस्था सम्मिलित आहे. तर NCERT जिथे पार्ट प्ले करते अशी ती एकच एक्झाम मला माहिती होती VVM, तर त्याही एक्झामचे क्लासेस मग मी चालू केले. आता असं झालं की ह्या एक्झामचं इंडक्शन करताना मग काय चेंज करायला पाहिजे मी, तर मी तेव्हा मग सोमवार मंगळवार बुधवार 6वीच्या मुलांसाठी एक्स्ट्रा लेक्चर्स घ्यायचो संध्याकाळी 8:15 ते 9:15, आणि मुलंही मोठ्या संख्येने 50 ते 60च्या संख्येने थांबायची, आणि गुरुवार शुक्रवार शनिवार 9वीच्या मुलांचं घ्यायचो. मग तिथेही ती मुलं एकदम आवर्जून यायची. मग हा पहिल्या वर्षी हा पाठ जेव्हा रन केला तेव्हा मग त्याचा रिझल्ट एकदम मल्टिपल टाइम्समध्ये आला, म्हणजे जे परभणीला ओव्हरऑल मिळून जे 4 ते 5 मेडल्स यायची आणि जे सेकंड लेवलला जाणारी फारच क्वचित मुलं असायची, 1 किंवा 5 असायची, ती पहिल्याच वर्षी जवळपास म्हणजे 15 6वीची आणि 9 का काहीतरी अशी 9वीची आली, तर हा 20 पेक्षा जास्त मुलं सिलेक्शन होण्याचा रेशो म्हणजे खूप मोठा होता. म्हणजे जे आताही जेव्हा मग त्या मुलांचे आम्ही पोस्टर आणि बॅनर बघतो आणि दरवर्षी जेव्हा आमच्या ह्याच्यामध्ये सांगतो तेव्हा ते असं वाटत नाही की अरे एवढी मुलं एकाच ठिकाणी क्वालिफाय होत आहे, मग असं वाटतं की हां यांना आपण जे दिलं यांचा फायदा झाला. मग त्याचाच मग आता अजून ह्या एक्झाम तर चालू होत्या आधी पण काही ना काहीतरी घ्यायच्या, फक्त त्या रिझल्टमध्ये पार्टमध्ये थोडा जास्त रोल प्ले केला. नंतरच्या 2 एक्झाम मी ॲड करून केला पुन्हा नाईक सरांमुळेच, कारण की नाईक सरांनी मला सांगितलं होतं की NSEGS एक्झाम आणि IOQM ही एक्झाम जोपर्यंत तुम्ही इंडक्ट नाही कराल तोपर्यंत खऱ्या अर्थाने परभणीचा नॅशनल लेवलचा रिझल्ट येणार नाही.
1: बरोबर.
0: मग सुरुवातीला मला ही माहिती नव्हतं त्या एक्झामपर्यंत, मी आजपर्यंत ऐकलं नव्हतं. मग NSEGS आणि IOQMबद्दल जेव्हा मी माहिती काढली तेव्हा मला कळालं की बाहेरच्या वेगवेगळे जे आपण एज्युकेशन हब म्हणतो तिथं जी एक्झामची प्रिपरेशन घेतात ती या दोनच एक्झाम मेन आहेत, IOQM आणि NSEGS. म्हणजे मुळात NSEGS मधून तुम्ही जेव्हा एक लेवल क्वालिफाय होता तेव्हा इंडियाच्या नॅशनल ऑलिम्पियाडला जाता, तसंच IOQM साठी आहे. आणि भारतातून जर गणित आणि विज्ञानासाठी जर कोणत्या विद्यार्थ्यांचा संघ निवडायचा असेल आणि तो इंटरनॅशनल ऑलिम्पियाडला जायचा असेल तर याच एक्झाम आहेत जे की IOQM आणि NSEGS मधून सिलेक्ट झालेले मुलं आहेत. तर तो खूप मोठा टास्क होता ऍक्च्युली NSEGS आणि IOQM ला मी यावर्षी इंडक्ट करू शकलो, कारण की सरही म्हटले की तो एक्झाम टास्क आहे पण तुम्ही चालू करा, म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट बायोलॉजीसाठी चालू करा, हळूहळू तुम्ही बाकीच्याही टीमला व्यवस्थित करून तुम्ही 1 वर्ष ते चालू करणार हे मला माहिती आहे. मग ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इंडक्ट केल्या आणि त्याचा रिझल्ट दरवर्षी दिसायला लागला हळूहळू. त्यासाठी मग ज्या ज्या गोष्टी लागल्या, सायन्सची लॅब लागली प्रात्यक्षिकची, मग ते मी ICT मुंबईला जसं आमचं लॅबचं स्ट्रक्चर होतं ना तसंच लॅबचं स्ट्रक्चर पाय आहे. म्हणजे आता आपल्या लॅबला जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी येथून शाळा पण काही येतात जे व्हिजिट करतात, जे की आता नेक्स्ट 1-2 वीकमध्ये एक जिंतूरची शाळा येणार आहेत, त्याच्या आधी सेलूची येऊन गेली. तर ह्या येऊन जेव्हा बघतात तेव्हा त्यांना जे स्ट्रक्चर दिसतं मग त्या विद्यार्थ्यांनाही प्रात्यक्षिक करावं वाटतं, विद्यार्थ्यांनाही त्या परीक्षेचा अभ्यास करावा वाटतो. मग तो विद्यार्थ्यांथ्रू झाला आणि जे क्राऊड येत गेलं, विद्यार्थी येत गेलं, त्यात मग ते कंटेंट द्यायलाही खूप चांगलं वाटलं. मग हळूहळू ह्या एक्झामच्या इंडक्शनमुळं मग परभणीचा आपला ओव्हरऑल रिझल्ट या परीक्षेमध्ये खूप चांगला वाढला 2023 ते 26 पर्यंत.
1: त्यानंतर मग तुम्ही 2023 मध्ये फाउंडेशनच्या फेज 1ची सुरुवात,
0: ही फेज 1 होता 2023 ला, म्हणजे स्टार्टिंग होतं की फेज 1 मध्ये आपल्याला हे स्टार्ट तर करायचं
1: आणि आता फेज 2 मध्ये तुम्ही आलेला
0: आहात, फेज 2 आहे,
1: त्याविषयी काय सांगाल मग?
0: फेज 2.0 म्हणजे माझ्यासाठी हे, त्यासाठी जवळपास 1-2 वर्षांचं प्लॅनिंग ओव्हरऑल लागलं त्याला. त्यासाठी सर्वात मेन म्हणजे फॅकल्टीचा थोडा अपग्रेड केला, जो की अजून जास्त फॅकल्टी नॅशनल लेवलची आहे त्यांना इंडक्ट केलं. सेकंड पार्ट जो होता तो म्हणजे NSEGS आणि IOQM ची रेग्युलर टीचिंग इंडक्ट करणं. आजपर्यंत आपण NSO, IMO, होमिओबा घ्यायचो पण NSEGS आणि IOQM ची रेग्युलर टीचिंग होत नव्हती. मग त्याचे लेक्चर सध्या चालू केलेले आहेत, सोमवार मंगळवार बुधवार NSEGS होतात आणि गुरुवार शुक्रवार शनिवार IOQM चे होतात. तिसऱ्या पार्टमध्ये मग मुलांना ज्या चांगल्या नोट्स आहेत, ज्या की अजून चांगल्या कंटेंट सोबत असतील, त्या अपडेट केल्या. सध्या आपल्या स्वतःच्या ज्या नोट्स आहेत त्या म्हणजे बाहेरच्या सिलेबसपेक्षा जवळपास दुप्पट आहेत, त्याच्यामध्ये जे जे चॅप्टर्स नाही आहेत ते ऍड करून आपण घेतलेले आहेत.
1: बर, बर.
0: चौथ्या

0: पार्ट्समध्ये मग एक प्रिमाइस अपग्रेड जे असतं, म्हणजे मुलांना सायन्सची लॅब तर आपण दिली होती, पण टेकसाठी आपण कम्प्युटर लॅब दिली नव्हती. मग यावर्षी आपण कम्प्युटर लॅब इंडक्ट केली आहे. पाचवा पार्ट म्हणजे बऱ्याचशा मुलांचं इंग्लिश वीक असतं, सहावी सातवी आठवी नववीपर्यंत सुद्धा, तर यांना इंग्लिशचे लेक्चर्स जे असतात ते आपल्या या लेक्चरमधून एक एखादं लेक्चर असतं आठवड्यातून, पण त्यासाठी इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी त्यांना आपण इंग्लिश लँग्वेज लॅब इंडक्ट केली यावर्षी, ज्याचा उपयोग आत्ता पण मुलं घेतात, स्वतः येऊन एक एक तास बसतात त्या लॅबमध्ये आणि इंग्लिश इम्प्रूव्ह करतात. आणि काही शेवटचे पार्ट असे होते की मग बाकी इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड, मग ते चांगल्या सुसज्ज इमारत असो किंवा त्याला बसण्यासाठी आसन व्यवस्था चांगली असो किंवा डिजिटल बोर्ड्स असो, या सर्व पार्ट्स इंडक्ट केला. आणि शेवटची म्हणजे अटेंडन्स सिस्टीम प्रॉपर रेग्युलर, टेस्ट सिस्टीम 24 तासांमध्ये रिझल्ट विद्यार्थ्यांना द्यावा हे आजपर्यंत करत आलो आहे. मागच्या जवळपास 8 टेस्ट झाल्यात, लगेच त्यांचं शंका निरशनसुद्धा, आन्सर कीसुद्धा. मग ह्या अशा कित्येक पार्ट्सनंतर ह्या हळूहळू गोष्टी अपग्रेड झाल्या फेज 2.0, आणि फेज 2.0 इज स्टील कंटिन्युईंग. मे बी अजून त्याला 2-4 महिन्यात अजून चांगलं स्वरूप येईल.
1: खूप छान, खूप छान. सर, आपण स्टुडिओमध्ये आलात, विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत ही महत्वपूर्ण माहिती पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद आकाशवाणी परभणीचे सुद्धा आणि मॅडम तुमचे सुद्धा.
1: श्रोते हो, उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. राष्ट्रीय यशाचा पाया भक्कम करणारी शैक्षणिक संस्था
2: बोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी.
1: श्रोते हो, आताच आपण विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या शैक्षणिक मालिकेचा 4th भाग ऐकला.
2: संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी.
1: वातानुकूलित हॉल, डेस्क, सिटिंग, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी.
2: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी
1: विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन, अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
2: मालन निवासच्या वर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था.
1: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर.
2: संपर्क क्रमांक 90-96-46-85-18,
1: तसेच 90-49-99-23-62.
3: श्रोतेहो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या कार्यक्रमाचा भाग 4 आज आम्ही आपल्याला ऐकवला. मध्यम लहरी 1305 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. 9:21 झाली आहेत.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
5: फसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात झुक गया आसमान या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं प्रोफेसर या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि याबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो 9:31 झाली आहेत.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: श्रोते हो, किडनीविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावयाची आहेत तर नक्की फोन करा. आकाशवाणी परभणी केंद्र प्रसारित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दिनांक 4 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9 ते 39 या वेळेत 220 890 आणि 223 599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या किडनी विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:30. दिनांक 4 ऑगस्ट जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, किडनी विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: 229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि

FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:35 झाली आहेत. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

तुझे को शाया है।

0: सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत श्रोते हो आपण ऐकलं.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत वेसावकर आणि मंडळींच्या स्वरातील कोळी गीत.

0: नाट्यपद आपण ऐकलत आणि याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
5: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026. निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: जवाहर नवोदय विद्यालय परभणी.
0: 229° अर्थात 1305 KHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:16 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या अंतर्गत आज ऐकूयात जानवर या चित्रपटातली गाणी. गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. ऐकूयात या कार्यक्रमातलं आणि चित्रपटातलं सुरुवातीचं गीत.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि याबरोबरच एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम इथे संपला. आज या कार्यक्रमात आपण जानवर या चित्रपटातली गाणी ऐकलीत. गीतकार होते हसरत जयपुरी आणि शैलेंद्र, तर संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आणि याबरोबरच आजच्या ह्या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. मध्यमलहरी 1305 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो 10:31 झाली आहेत आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा दहीभाते तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, कव्वाली, ठुमरी, भजन, पाश्चात्य संगीत, चित्रपट संगीत अशा विविध संगीत शैलींमध्ये आपल्या पार्श्वगायनानं सर्व वयोगटातील श्रोत्यांना ज्या अवलियानं संगीताच्या प्रेमात पाडलं असे थोर पार्श्वगायक म्हणजे मोहम्मद रफी. आज 31 जुलै त्यांचा स्मृतिदिन. श्रोते हो, ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या गाण्यांनी त्यांचं कार्य अजरामर करून ठेवलं आहे. आवाजाच्या जगातला झगमगता तारा म्हणजे मोहम्मद रफी मानल्या गेले आहेत. खरं तर दिवसाच्या तीनही प्रहरात ज्यांनी गायलेली गाणी आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत त्यांच्या स्मृती आजच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा ताजतवानं करूयात आणि त्यांनी गायलेल्या अजरामर गीतरचना आजच्या कार्यक्रमात ऐकूयात. श्रोते हो, अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आपण सुरुवातीला ऐकूयात.
1: लागा गोरी गुजरिया से नेहा हमार

मंडळी, खरं तर रफी साहेबांवर शेकडो पुस्तकं आणि हजारो गाणी लिहिली गेली आहेत. त्यात आजचं माझं हे लिखाण तसुभरही नाही आहे. तरी देखील आपल्या आवडत्या कलाकाराविषयी बोलण्याचा अल्पसा प्रयत्न. श्रोते हो, 24 डिसेंबर 1924 साली पंजाब येथील अमृतसरजवळील कोटला सुलतान या ठिकाणी या हरहुन्नरी कलाकाराचा जन्म झाला होता. घरातली परिस्थिती तशी बेताचीच होती. घरात फारसं गाण्याचं वातावरण देखील नव्हतं, पण केवळ त्यांची दांडगी इच्छाशक्ती आणि सुमधूर आवाजाची त्यांना लाभलेली देणगी, त्यामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनावर सुरोवलय निर्माण केलं ते अगदी आजपर्यंत.

श्रोतेहो, त्या काळातील ज्येष्ठ गायक सैगल यांच्या देखत एका खासगी कार्यक्रमात मोहम्मद रफी यांनी गीत सादर करून त्या काळात सर्वांची वाहवा मिळवली. भविष्यात हा मोठा गायक होईल ही दाद घेऊन मोहम्मद रफी चित्रपटसृष्टीत आले. तो जमाना होता खान, मस्ताना, दुर्रानी अशा गायकांचा. रफी नवीन होते, पण अप्रतिम गायन कलेनं नवीनपण अल्पावधीतच संपलं आणि सुरू झाला तो मोहम्मद रफी नावाचा करिश्मा.

श्रोतेहो, रफी साहेबांनी गायलेली गाणी इतकी मधुर आहेत की आजही लोकांच्या मनात कायम आहेत. रफी तो कोहिनूर आहे ज्याची चमक जग सोडल्यानंतरही अबाधित आहे. त्यांच्या आवाजाच्या गोडव्यानं त्यांनी त्या काळातील समकालीन गायकांमध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम जर सुरू असेल तर वेळ कोणतीही असू दे, एकतरी रफींचं गाणं त्या कार्यक्रमात असतंच असतं. म्हणूनच त्यांना सुरांचा बादशहा असं म्हटलं जातं.

श्रोतेहो, चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांना रफी साहेबांनी आपला आवाज दिलेला आहे. अशोक कुमारपासून अमिताभ बच्चनपर्यंत सर्वच कलाकारांना मोहम्मद रफी यांनी आपला आवाज दिला आणि त्यांच्या अभिनयाला चार चांद लावले आहेत. रफी साहेबांच्या गाण्याची शैली अशी काही निराळी होती, अनोखी होती, की ज्या अभिनेत्यासाठी रफी गात असत ते पाहताना प्रेक्षकांना असं वाटायचं की अभिनेता स्वतःच हे गाणं गात आहे. आणि त्यांनी गायलेली सर्वच गाणी हिट सुपरहिट ठरली आहेत. मोहम्मद रफी यांच्याविषयी चित्रपटसृष्टीतील संगीतकार रवींद्र जैन म्हणतात, मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. माझी देवाला सदैव प्रार्थना असते की आणखी एका रफीला निर्माण कर, म्हणजे लोकांना त्याच्या गायकीचा आनंद पुन्हा एकदा लुटता येईल. तर पु ल देशपांडे म्हटले होते,

मोहम्मद रफी भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न देखील आहेत. रफींचा विसर कोणाला पडू शकेल? आजही देश विदेशात त्यांची गाणी ऐकायला मिळतातच. आपण देखील ही गाणी आपल्या हृदयात जतन करून ठेवली आहे. आज 31 जुलै त्यांचा स्मृतिदिन, त्यांना विनम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमातून करूयात. गुंजते है तेरे नगमों से अमीरों के महल, गुंजते है तेरे नगमों से अमीरों के महल, झोपड़ियों में भी तेरी आवाज़ है, अपने संगीत पे तो सभी को नाज है. ऐ रफ़ी आज संगीत को तुझ पे नाज है, ऐ रफ़ी आज संगीत को तुझ पे नाज है.

श्रोतेहो, जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतंय की सुरों की सुरीली परवाज वो तेरी, बहुत खूबसूरत थी आवाज तेरी, जमाने को जिसने दीवाना बनाया, मोहम्मद रफी तू बहुत याद आया, मोहम्मद रफी तू बहुत याद आया, अशा या कलाकाराला मानाचा मुजरा। तेव्हा श्रोतेहो, असा होता आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम। आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आजच्या या कार्यक्रमातून मी सुषमा दहीभाते आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते। भेटूयात पुन्हा अशाच कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

0: श्रोते आताचा पण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र. 11:01 झालं आहे.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

श्रोते हो, किडनीविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावयाची आहेत तर नक्की फोन करा. आकाशवाणी परभणी केंद्र प्रसारित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दिनांक 4 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9 ते 39 या वेळेत 220 890 आणि 223 599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या किडनी विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:30. दिनांक 4 ऑगस्ट जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, किडनी विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना सुषमा दहीभातेचा प्रेमपूर्वक नमस्कार. सुस्वागतम श्रोते हो. आजच्या कार्यक्रमामध्ये भरपूर अशी पत्रं आपल्याला आली आहेत. लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूयात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत. हे गीत गायलं आहे शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी. संगीत आहे अजय अतुल यांचं. आणि या गीतासाठी आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून मारुतराव पांचाळ, गजानन नादरे, पोस्ट मास्तर शरीफ, पांडुरंग साळवे, दत्तराव कऱ्हाळे, रेशमाजी सोनटक्के, पंकज पांचाळ आणि समस्त मित्रमंडळी. तिरुपतीनगर लातूर इथून पत्र आहे संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि जैन परिवार यांचं. यानंतरचं पत्र आहे तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साधवी जोशी आणि समस्त जोशी परिवार. यानंतरचं पत्र आहे स्वस्तिकनगर पूर्णा येथून शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुब्बा आणि समस्त शेख परिवार. आणखी एक पत्र आलं आहे शेख अल्लाह बख्श, बेगम रबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वाहब, नूर जहाँ बेगम, शेख इकबाल हे श्रोते आहे तेलंगणा निजामाबाद इथले. विडूळ तालुका उमरखेड येथून पत्र आलं आहे गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुळे आणि समस्त पोपलवाड परिवार. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो, आताच आपण बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी. संगीत होतं अजय अतुल यांचं. आपली आवड या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकवत आहोत सरीवर सरी या चित्रपटातलं. गात आहेत साधना सरगम. आणि या गीतासाठी आवड कळविली आहे मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मद्देवाड, संकेत साईनाथ मद्देवाड, देवयानी धनश्री आरुष आणि समस्त नाळापुरे परिवार. याच गीतासाठी आवड कळविणारे आमचे यानंतरचे श्रोते आहेत विशालनगर नांदेड येथून शोभा जाधव, संभाजी जाधव. याच गीतासाठी आवड कळविली आहे छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई इंगोले आणि समस्त इंगोली परिवार. यानंतरचं पत्र आहे पांगरा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून पंडितराव शिंदे, रामचंद्र धोंडीबा इंगोले आणि समस्त मित्रमंडळींचं. याच गीतासाठी आवड कळविली आहे मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख, तसं समस्त शेख परिवार. दसमले चौक परतूर इथून हे पत्र आहे जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे आणि समस्त काटे आणि दसमले परिवार यांचं. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

साधना सरगम यांनी गायलेलं सरीवर सरी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलत. आपली आवड या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं आणि या गीत

साठी आवड कळविली आहे. राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून सुंदरबाप्पा जाधव, श्रुती संग्राम झुटे, आशिष काळे, राज रणवीर किशोर शिंदे, साईप्रसाद बोराडे, कीर्तनकार रघुनाथ महाराज, वर्षाताई देशपांडे, सरजूदादा जाधव, आनंदराव यादव, छगनराव आनंदे, भानुदास आणि समस्त मित्रमंडळी. शनिवार पेठ बीड शहर इथून हे पत्र आहे. पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे आणि समस्त कुलथे परिवार यांचं. याच गीतासाठी आवड कळवली आहे. मुक्काम पोस्ट काळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना इथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त देशमुख परिवार. बीड शहर येथून हे पत्र आहे. नंदकिशोर गटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे आणि समस्त मित्रमंडळी, तसंच दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे. या गीतासाठी आवड कळविणारं आणखी एक पत्र आलं आहे. तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उंबरे आणि समस्त चिरके परिवार. शारदानगर परभणी इथून हे पत्र आहे. ओमप्रकाश भोकरे, सुनीता भोकरे, अमोल, माधुरी, पूर्वा, श्रावणी आणि समस्त भोकरे परिवार. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात क्लासमेट या चित्रपटातलं गीत. गात आहेत बेला शेंडे, हर्षवर्धन वावरे. हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं आणि संगीत आहे अमित राज यांचं. आणि या गीतासाठी आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडेतून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, तसंच दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे यांचं. याच गीतासाठी आवड कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि समस्त घायाळ परिवार. मेहरनगर उमरखेड इथून हे पत्र आहे अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर आणि समस्त गव्हाणकर परिवार. तालुका जिल्हा हिंगोली येथून हे पत्र आहे शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, सोनम आणि समस्त बोडखे परिवार. रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत आणि समस्त हलगे परिवार. अहमदपूर जिल्हा लातूर येथून हे पत्र आहे जाफर खान चौधरी, हमीदाबी चौधरी आणि समस्त चौधरी परिवार. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण क्लासमेट या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं बेला शिंदे आणि हर्षवर्धन वावरे यांनी. हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीत दिलं होतं अमित राज यांनी. आपली आवड या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकवत आहोत. दे धक्का या चित्रपटाचं शीर्षक गीत. हे गीत गायलं आहे आरती, अजय, अतुल आणि समीर यांनी. गीत आहे अभिजित देशपांडे यांचं आणि संगीत आहे अजय अतुल यांचं. या गीतासाठी आवड कळविली आहे मुक्कामपोस्ट जळगाव तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी येथून, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा संभाजीनगर येथून मेघराज युवराज कोलते आणि समस्त मित्रमंडळी. यानंतरचं पत्र आहे वाकोडी तालुका कळमनुरी येथून उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, सोरीत पोपलवाड, दीदी संघर्षा, संविधान धोंगडे आणि समस्त मित्रमंडळी. गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला, भगवान आणि समस्त घुगे परिवार. पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून हे पत्र आहे जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार. यानंतरचं पत्र आहे रुपेश संगई राहणार परभणीतून महेश, प्रज्ञेश, प्रितेश आणि समस्त संघई परिवार. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथून सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंका, सदानंद मुळे आणि समस्त रोहिणकर, मोगलकर आणि मुळे परिवार. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गाणं.

दे धक्का या चित्रपटाचं शीर्षक गीत आपण ऐकलं. हे गायलं होतं आरती, अजय, अतुल आणि समीर यांनी. गीत होतं अभिजित यांचं आणि संगीत होतं अजय अतुल यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच आपली आवड या कार्यक्रमातून सुषमा दहीभातेला निरोप द्या. पुन्हा अशाच कार्यक्रमात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकलात, आपली आवड. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:35 झाली आहेत.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे.

0: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: श्रोतेहो, किडनीविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावयाची आहेत तर नक्की फोन करा. आकाशवाणी परभणी केंद्र प्रसारित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दिनांक 4 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9 ते 39 या वेळेत 220 890 आणि 223 599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या किडनी विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:30. दिनांक 4 ऑगस्ट जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, किडनी विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रगतीच्या पाऊल वाटा या अंतर्गत वृक्षारोपण याविषयी गौतम मुधावणे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात कार्यक्रम प्रगतीच्या पाऊल वाटा.

0: नमस्कार श्रोते हो. निसर्ग हा आपल्या जीवनाचा श्वास आहे आणि वृक्ष हे त्या निसर्गाचे खरे रक्षक आहेत. वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणासमोरील आव्हानं लक्षात घेता वृक्षारोपण ही केवळ मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली आहे. श्रोते हो, आज आपण पर्यावरण प्रेमी आणि वृक्षारोपण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी, त्यांच्या या सगळ्या प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत त्यांना आमंत्रित केलेलं आहे. गौतम भीमराव मुधावणे, राहणार हदगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणीचे गौतम मुधावणे यांना आमंत्रित केलं आहे. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम, मनपूर्वक धन्यवाद.
0: श्रोते हो, या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की पर्यावरण प्रेमी गौतम मुधावणे यांनी जो वृक्षारोपणाचा जो वसा घेतलेला आहे आणि सर्वत्र हिरवळ निर्माण करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे, हा एकूण प्रवास त्यांचा कसा आहे, कुठून सुरुवात झाला, याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर पहिलाच प्रश्न विचारते गौतमजी आपल्याला की काय सांगाल की पर्यावरण प्रेमी म्हणून आपल्या या प्रवासाला कधी सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली?
1: मॅडम, जसं आपण बघितलं की संत महात्म्यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली वनचरे आम्हास होईरे. या माध्यमातून जर बघितलं तर आम्ही क्लासमेट ग्रुप आहेत. मी मूळचा नखाते हदगाव तालुका पाथरी इथून असून माझा वर्गमित्र आहे आणि एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण एकत्रित झालो होतो. तर मग वाढदिवस साजरा झाल्यानंतर आम्ही एक सहज चर्चा करत असताना ठरवलं की आपण ही निसर्गाचे देणे लागतो, मग या नात्याने आपण काय करायचं. तर मग उन्हाळ्याचे दिवस होते आणि खूप ऊन पण लागत होतं. ह्या झळा अत्यंत भयंकर. आता आपलं टेम्परेचर जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये 42, 43 आणि 44 अंशापर्यंत जात आहे. तर का नाही आपण सोखर्चातून सर्व मित्र कंपनी एकत्र येऊन बाकीचा वेस्टेज खर्च न करता आपण झाडं लावांना सुरुवात करायला पाहिजे. आणि त्यानिमित्ताने मॅम, आम्ही आषाढी

0: एकादशी च्या निमित्ताने वृक्ष दिंडी काढून 2017 आम्ही आमच्या गावामध्ये पहिली सुरुवात तिथे केली आणि त्यामध्ये जवळपास आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 100 झाडं लावण्याचं नियोजन केलं होतं. मग 100 झाडं कम्प्लीट झाल्यानंतर लागलीच एक महिनाभरानंतरच 15 ऑगस्टला वृक्ष स्वातंत्र्य महोत्सव असा कार्यक्रम आयोजित करून आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये आम्ही जिथे शिकलो त्या शाळामध्ये जवळपास 500 वृक्षांचे रोपं आणले बाहेर गाऊन, जे आम्ही सर्व मित्र कंपनीनं पैसे एकत्रित करून आणि ते आणून पुन्हा ह्या विद्यार्थ्यांना पण वृक्ष वाटप केली आणि त्यापैकी जवळपास 200 वृक्ष आम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली आणि श्रमदान पण आम्ही स्वतःच केले त्या ठिकाणी. मग 2018 म्हणजे जवळपास आम्ही टप्प्याटप्प्याने 1.5 वर्षामध्ये मॅम हे 2000 झाडं आमच्या गावामध्ये आम्ही लागवड केली. पर झाडं लावताना एक विचार केला नव्हता की ह्याला जगवायचे कसं, पण अनेकदा अडचणी समोर आल्या. पण आमच्या गावची ग्रामपंचायत खूप चांगली आहे. आमचे लोकनेते आदरणीय अनिल भाऊ नखाते यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमधून आम्हाला एका व्यक्तींना त्यांनी पाणी टाकण्यासाठी दिलं आणि जवळपास 3 महिने आम्हाला त्यांनी, म्हणजे 3 ते 4 महिने मार्च एप्रिल मे हे 4 महिने त्यांनी पाणी टाकण्यासाठी माणूस दिला आणि ते झाडं आज जगले.
1: तेच माझा प्रश्न होता की आपण खूप मोठ्या हिरिरीनी आनंदाने आणि खूप जोशामध्ये खूप छान छान झाडं लावतो आणि 2000 आकडा हा कमी नाही आहे, नाही का? 2000 झाडं आपण लावली त्या काळी आणि ती किती जगली हाच माझा प्रश्न होता की एवढ्या लावलेल्या झाडांना संजीवनी देण्याचं काम आपण कसं केलं, ते वाढवण्याचं काम आपण कसं केलं, हाच माझा दुसरा प्रश्न होता सर.
0: मॅम अगदी बरोबर आहे. झाडं लावणं खूप सोपं आहे पण त्याला जगवणं आणि टिकवणं फार मोठी आपल्याकडं संघर्ष करावा लागतो त्या गोष्टीसाठी. तर मी तुम्हाला आताच म्हणलो की आमच्या गावच्या ग्रामपंचायतीने आम्हाला खूप सहकार्य केलं आणि याच्यानंतर बी आम्ही दुसऱ्या वर्षी 2018 पण आम्ही झाडं लावण्याचा संकल्प नियोजन केला. मग आमच्या डोक्यात अजून एक संकल्पना आली की आपण जसं लेकीचं झाड लग्न असेल त्या ठिकाणी आम्ही वृक्ष दान करायचो, कुणाच्या इथं जर मुलगा मुलगी जरी जन्म झाला असेल तरी आम्ही त्यांच्या इथं झाड देण्याचं आणि वृक्ष लागवड करण्याचं काम करायचो. त्याच्यानंतर कोणाच्या इथं जर एखादा मृत्यू जरी झाला तर त्या ठिकाणी पण आम्ही त्यांच्या नावाने वृक्ष लागवड किंवा मग श्रमदान करणं स्मृती देश म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्ष देण्याचं काम आम्ही केलं त्या ठिकाणी.
1: काय सांगाल बरं, आपण पर्यावरण प्रेमी म्हणून काम करत आहात, इतकी छान छान झाडं लावत आहात, तर देशी झाडं जास्त लावायला हवीत का शोभेची झाडं लावायला हवीत, काय तुमचं काय म्हणणं आहे?
0: मॅडम मी प्रोत्साहन प्रथमतः देशी झाडांना देईल, जे की आपल्याकडले लिंबाचे झाड आहे, पिंपळ आहे, वड आहे, हे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देण्याचं काम करतात आणि आपल्याला दोन्ही गोष्टीची गरज आहे. एक तर ऑक्सिजन पण ची गरज आहे आणि दुसरी आहे आपल्याला सावलींची. तर आपल्या गावातील मंडळी असो, मुलं असो, छोटे बालक असो, हे त्या झाडाच्या सावलीखाली बसावे, त्यांना पुरेपूर आणि सुंदर असं ऑक्सिजन मिळावं, ही सगळ्यात मोठी आमची संकल्पना होती आणि आज गावामध्ये आमचे 20 ते 25 फुटापर्यंत झाडं गेलेले आहेत मॅडम.
1: वा खूपच छान. सर काय सांगाल बरं की दिवसेंदिवस वृक्षारोपणाची गरज जास्त भासतीये का, कशामुळे भासतीये, काय सांगाल?
0: मॅडम पूर्वीच्या काळामध्ये जास्त प्रमाणात झाडं होते कारण वृक्षतोड होती ती कमी प्रमाणात होती आणि आता लाकडापासून बनणाऱ्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत पण त्याची वृक्षतोड वाढत आहे पण वृक्षारोपण हे कमी होत आहे आणि झाडांचा ऱ्हास झाल्यामुळेच हे टेम्परेचर वाढण्याचं मुख्य कारण आहे मॅडम.
1: बर बर बर. आपण जे वृक्षारोपण करत आहात आपल्या गावामध्ये, तर गावकऱ्यांचा किंवा इतरांचा सहभाग यामध्ये कसा असतो, तुम्हाला सहकार्य कसं मिळतं?
0: मॅडम सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडंसं कमी होतं पण नंतर दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये गावातील प्रत्येक मुलं, छोट्याले मुलं असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा गावातील सार्वजनिक सर्व लोक असो, त्यांनी खूप मोठ्याचं सहकार्य केलं. तसे माझे मित्र आहेत राहुल घाटूळ, संतोष नखाते, विष्णू नखाते, गजानन शिंदे, सिद्धेश्वर ढोले, शेख

0: नाकेर, हे सर्व जे मित्र होते यांनी म्हणजे द्वारकादास नखाते, प्रदीप नखाते, या सर्वांनी खूप मेहनतीनं आम्ही एकत्रित येऊन हे झाडं लावण्याचं काम केलं आणि ते आज जगवण्याचं पण काम करत आहोत.
1: बर बर, काय सांगाल बरं की तुमच्याप्रमाणेच आता जे नवीन तरुण आहेत त्यांनी जे आजची ही मुलाखत, असंख्य श्रोते आज आपली मुलाखत ऐकत आहेत, त्यांना पण झाडं लावायची आहेत पण सुरुवात कशी करावी, कुठून करावी, तर त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी आपण काय सांगाल की त्यांनी कशी सुरुवात करावी अशा झाडं लावण्यासाठी?
0: अत्यंत चांगला प्रश्न आहे मॅडम माझ्यासाठी हा. खरं तर जर बघितलं तर आजचा सोशल मीडियाचा जमाना आपण बघत आहोत, प्रत्येक ठिकाणी वेस्टेज खर्च, पार्ट्या वगैरे लोक भरपूर खर्च करतात आणि नको ते खर्चमध्ये जास्त पैसा वेस्टेज होतो. आपण, मी तर असं म्हणेल की प्रत्येकांना, की प्रत्येकांनी आपापल्या वाढदिवसाला स्वतःचं एक झाड जगवण्याचं जर काम केलं तर वर्षाला एक झाड आपण स्वतः, म्हणजे एका कुटुंबात 4 ते 5 माणसं असतात तर मग एक घर जवळपास 4 ते 5 झाडं जगू शकतात. जरी तुम्हाला शेतावरच्या बांधावर लावायचं असेल तर लावू शकता, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लावू शकता. जसं आम्ही मॅम, आम्ही मंदिराच्या बाजूला पण झाडं लावलेली आहेत, मस्जिदीच्या बाजूला पण झाडं लावलेली आहेत, आम्ही शाळेत पण लावलेले आहेत, आम्ही सार्वजनिक ठिकाणी जसं ग्रामपंचायतीची परमिशन घेऊन रोडला पण झाडं लावलेली आहेत. तर मी म्हणतो की इतरत्र खर्च वाचवण्यापेक्षा झाडांना काही पैसे लागत नाही तेवढे. रोपटं आपल्याला हमखास कुठेही मिळतात, कुठल्याही गव्हर्नमेंटच्या नर्सरी आहेत, प्रायव्हेट पण नर्सरी आहेत. देशी झाडामध्ये खूप अत्यंत चांगलं ऑक्सिजन बी आहे आणि सावली आपल्याला मनासारखी मिळते पण. आणि सगळ्यात मोठं की समाधान सर्वात मोठं आहे याच्यामागं.
1: बरोबर आहे. आणि कुठलीही गोष्ट एकत्रितपणे करायची असेल, सामूहिक पद्धतीने जर करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे पैशांचा. आणि सार्वजनिक ठिकाणी झाडं लावण्यासाठी शासन बऱ्याचदा आपल्याला मदत करत असतं, शासनाच्या अनेक योजना असतात वृक्षारोपणासाठी, तर आपण अशा काही योजना किंवा अशी काही माहिती देऊ शकाल का की ज्यांना वृक्षारोपण करायचं आहे, सामूहिक पद्धतीने करायचं आहे, सार्वजनिक ठिकाणी करायचं आहे, तर अशा व्यक्तींना जी झाडं उपलब्ध होण्याची ठिकाणं किंवा योजना आपण काही आजच्या मुलाखतीमधून त्यांना सांगू शकाल का?
0: मी तसं अगोदरच म्हणलो मॅम, तुम्ही अत्यंत अजून एक चांगला प्रश्न विचारला माझ्यासाठी, की परभणीला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण खूप झाडं भेटतात, काही ठिकाणी तर मोफत पण भेटतात, सरकारी नर्सरी पण आहेत. प्रत्येकांनी झाड जगवणं आणि लावणं फार महत्त्वाचं आहे. ते काय तर आपण स्वतःची काळजी, जसं आपण सावलीत राहण्यासाठी आपल्या स्वतःसाठी घर बांधतो किंवा घरासमोर एखाद्या गाडी लावण्यासाठी आपण एखादं छप्पर त्याला बांधण्याचा प्रयत्न करतो, मी म्हणतो ते करण्यापेक्षा तुम्ही एखादं झाड लावा, कारण तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळतील, ऑक्सिजन मिळेल आणि सावली पण मिळेल. पण छप्परमुळे तुम्हाला, किंवा ते पत्र टीन वगैरे आपण जे टाकतो किंवा स्लॅब टाकतो त्याच्यातून तेवढा तुम्हाला एकतर इन्व्हेस्टमेंट जास्त आहे आणि फायदा कमी आहे. परंतु झाडांना इन्व्हेस्टमेंट कमी आणि सुरक्षित जास्त आहे. तर सरकारी शासनाची पण नियोजन आहेत पण ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. मी म्हणतो की आपण जर स्वतः निर्णय घेतला की मी एक झाड जगवेल माझ्या आयुष्यात, मी वर्षाला एक झाड जगवेल, तर आयुष्यामध्ये आपण खूप काही करू शकतो.
1: बर बर, वा छान, खूपच छान. कारण सामूहिक पद्धतीने लावण्यासाठी भरपूर झाडं मिळणं पण, प्राप्त होणं पण खूप आवश्यक असतं. सर, काय सांगाल की प्रत्येक व्यक्तीने, आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीपासून आपण सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावायलाच हवं आणि ते वाढवायला पण हवं. ते आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी, त्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तर सुरुवातीला आपण सांगितलं की 2017 साली आपण साधारण झाडं लावायला सुरुवात केली आणि त्यानंतर ती झाडं वाढत गेली, 2000 झाडांचा संकल्प आपण पूर्ण केला. परंतु आज ता एक गायत आपली ही जी संकल्पना आहे ही सुरू आहे का? आणि सामूहिक पद्धतीने तुमच्या मित्रांच्या ग्रुप हे काम आणखीनही करता आहात का? वेगवेगळे कोणकोणते प्रोजेक्ट आपण राबवलेत या दिवसांमध्ये, काय सांगाल?
0: मॅडम, अत्यंत चांगला प्रश्न आहे हा पण, की आता जे झाडं आहेत ते 20 ते 22 फुटापर्यंत गेलेले आहेत. भविष्यात आमच्याला त्या झाडांना ओटे करण्याचा विचार आहे आणि ओटे झाल्यानंतर तिथं बसण्यासाठी जे वृद्ध लोक आहेत, काही मंदिरापाशी आहेत, काही रोडला आहेत, काही जिथे जिथे आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही तिथं ओटे करण्याच्या प्लॅनमध्ये आहोत. जर ओटे झाल्या

0: नंतर त्या झाडाला बसण्यासाठी लोकांना आणि त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि आम्ही अजूनही प्रत्येकांना प्रबोधन करताना एक तरी झाड वाढदिवसानिमित्त भेट देतो किंवा मग कुठलाही कार्यक्रम असेल तर झाड देण्याचा प्रयत्न करत असतो.
1: वा, 9-10 वर्षापासून आपण ही मोहीम राबवत आहात सर, तर मला वाटतं की पाथरी शहरामध्ये आता जनजागृती तर नक्कीच निर्माण झाली असेल, नाही का?
0: नक्कीच मॅम, आम्ही त्यावेळेस 2 वर्षामध्ये खूप जनजागृती पण केली, प्रबोधन पण केले आणि बरेचसे कार्यक्रम पण घेतले. आम्ही या निमित्ताने आम्हाला अजून काही शिकण्यासाठी आम्ही पेरे पाटलेंचं जे गाव आहे संभाजीनगरमध्ये ते तिथे पण आम्ही जाऊन आलो. आम्ही अण्णा हजारेंच्या गावी पण तिथे पण जाऊन आलो होतो, त्यांच्या गावी पण आम्ही त्यांच्याकडून पण मार्गदर्शन घेतलं होतं की प्रत्येक, मी म्हणतो ना, आपल्याला जिथून फायदा होईल आपण तो प्रबोधन घेऊन मार्गदर्शन घेऊन आम्ही त्या झाडांचं संगोपन करण्याचा प्रयत्न केला होता.
1: वा छान, काय सांगाल की आत्तापर्यंत तर आपण हे छान टप्पा पार केलेला आहे, स्वतः झाडं लावलीत, ग्रुपनी लावलीत आणि इतरांनीही लावावीत यासाठी वेळोवेळी प्रबोधन केलं, प्रोत्साहित केलं इतरांना. या पुढचे काय प्लॅन्स आहेत आपले की वृक्षसंवर्धनासाठी, वृक्षरोपण तर झालं आहे, आता वृक्षसंवर्धनासाठी आपण काय काय प्लॅन्स केलेले आहेत, आपला ग्रुप काय करू इच्छितो पुढे?
0: मॅडम, की आता जवळपास ह्या 7-8 वर्षामध्ये आमचं जे झाडं लागलेले ते तर जगत आहात, पण आम्ही नवीन जागा शोधत आहे किंवा एखादं गाव दत्तक घेण्याच्या विचारात आहोत की तिथं आम्ही झाडं देण्याचा आणि सोखर्चाने त्या ठिकाणी श्रमदान करून झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1: अच्छा, म्हणजे पाथरीच्या बाहेर पडण्याचा विचार आहे तर?
0: हो नक्कीच, कारण गावामध्ये तर अजून देण्यासारखं भरपूर असते, कारण आपण गावात आपला जन्म असतो, मातृभूमी असते आणि आपण जिथं शिकलो त्या शाळेसाठी त्या गावासाठी आपण खूप काही जरी दिलं तरी ते कमीच असते असं आपण, भले मी बाहेर राहतो, मी परभणीला राहायला असतो, माझे मिसेस टीचर आहे आणि मी स्वतः एक औषधी कंपनीमध्ये झोनल सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असतो, तर मला हे करून पण मला एक आवड वेगळी आहे की जे आपण वृक्षमित्र म्हणून काम करायला पाहिजे. तर मी ज्यावेळेस बी संगत गुण जसं म्हणतो की प्रत्येक जर मित्र जरी भेटला किंवा एखादा व्यक्ती जरी भेटला तर दिवसभरातून एक तरी झाड लावण्याचं त्यांना प्रबोधन करण्याचं काम करत असतो.
1: वा खूपच छान, आणि काय सांगाल सर जाता जाता की वृक्ष लागवडीमुळं, वृक्षसंवर्धनामुळं एक पर्यावरण प्रेमी म्हणून आपण आज जे ओळखले जात आहात त्याचा वैयक्तिक जीवनात कसा प्रभाव पडलेला आहे, कसा तुमच्या जीवनात त्याचा बदलाव झालेला आहे याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच मॅडम, ह्याने मला समाधान खूप भेटतंय, कारण मी निसर्गालाही काहीतरी देण्याचं परतफेड करण्याचं काम करत आहो.
1: बर,
0: आणि जीवनामध्ये आल्यानंतर जसं म्हणतो आपण, जो जे वांछिलं तो ते लावो प्राणी जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण त्यांच्या ओळीत लिहिलं होतं की तुम्हाला जे चांगलं वाटेल तेच करत राहा, किंवा तुम्ही वाईट चुकीच्या मार्गाने जाऊ नका, पॉझिटिव्हिटी डोक्यामध्ये ठेवा, तुमच्यामुळे 4 लोकांना फायदा होईल अशा पद्धतीने वागा,
1: अगदी,
0: आणि कोणाचं तरी चांगलं होत असेल तर नक्कीच करा, अन्यथा वाईटही कोणाचं करू नये. ही जर स्वतःची जर भूमिका असेल तर माणूस आयुष्यात खूप काही पुढे जाऊ शकतो. आणि परत एकदा मी झाडा माझ्या झाडे लावा झाडे जगवा या मुद्द्यावरच येईल की ज्यांनाही असं वाटत असेल इथून पुढे तर त्यांनी स्वतःसाठी, देशासाठी आणि ह्या निसर्गासाठी किमान आपल्या वाढदिवसाला तरी एक झाड लावणं फारच आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे.
1: वा खूपच छान, आपला 2016-17 पासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे, आपली बॅच जी सगळा ग्रुप आहे या ग्रुपमधून तुम्ही अतिशय पर्यावरण रक्षणाचं खूप छान काम सुरू जे केलेलं आहे हे अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं, केवळ पाथरी या शहरापुरतंच मर्यादित न राहता ते परभणी जिल्ह्याचं व्हावं आणि परभणी जिल्ह्याच्या बाहेरही आपण पर्यावरण प्रेमी म्हणून जास्तीत जास्त काम करत राहावं. पर्यावरण रक्षणासाठी फक्त हे स्वतःपुरतं मर्यादित न राहता आपण इतरांनाही प्रोत्साहित करता, ही बाब तर खूप म्हणजे नोट करण्यासारखी आहे. सर, खूप छान आपला हा प्रवास आज मुलाखतीच्या माध्यमातून आपण उलगडलात, आपले असंख्य श्रोते आज आपल्याला ऐकत आहेत, त्यांच्यापर्यंत आपला हा छानसा प्रवास आम्ही देखील पोहोचवला आणि मला वाटतं की आपल्या ह्या असंख्य श्रोत्यांपैकी काही श्रोत्यांनी जरी हा आपला जो वसा आहे वृक्ष लागवडीचा हा वसा जर जोपासला तर नक्कीच प्रत्येक गावामध्ये अशी छान वनराई निर्माण होईल अशी आशा करूयात, नाही का?
0: हो हो नक्कीच मॅडम.

0: खूप धन्यवाद तुमचं मला इथे बोलण्याची आणि माझं जे काही वृक्ष संवर्धनचा कार्यक्रम होता तो प्रसारित करण्यासाठी आपण वेळ दिला किंवा मला एक संधी अपॉर्च्युनिटी दिली. मी म्हणतो माझ्यासारखा एक प्रत्येक व्यक्ती घडला पाहिजे की जे झाडावर प्रेम करणारा, वृक्षावर प्राणी मात्रावर प्रेम करणारा आणि त्यांनी त्या पद्धतीनं जगवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे नक्कीच.
1: वा, खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान मुलाखत आमच्या आकाशवाणीला दिलीत. खूप धन्यवाद.
0: थँक्यू मॅम. थँक्यू.

0: श्रोतेहो, आताच आपण प्रगतीच्या पाऊलवाटा या अंतर्गत वृक्षारोपण याविषयी गौतम मुधावणे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धि से कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात।
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत। श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी। तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल। सोबतच
2: 229° अर्थात 1305 kHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे। श्रोते हो, दुपारचे 12 आहेत। वनिता मंडळ या कार्यक्रमासह यानंतरचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत। दरम्यान FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकतात। वनिता मंडळ हा कार्यक्रम काही क्षणातच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। प्रतीक्षा करा।

सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 अवश्य ऐका सहज संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजले आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार रसिका मैत्रिणींनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या भारतीय समाजात आणि परंपरेत पाहुण्यांना देव मानलं जातं आणि जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या ऐपती पलीकडे जाऊन त्याचं स्वागत करतो, पाहुणचार करतो. ही परंपरा आपल्या समाजाला जोडण्याचा आणि आपलं मन शांत करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. जेव्हा आपण एखाद्याचं हसून स्वागत करतो आणि त्यांना अन्न देतो तेव्हा आपल्या मेंदूत ॲक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. ॲक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन किंवा ट्रस्ट हार्मोन असंही म्हटलं जातं. हा हार्मोन पाहुणा आणि यजमान यांच्यातील विश्वास वाढवतो, तणाव कमी करतो. पाहुणचारामुळं आपल्याला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं. पाहुण्यांची सेवा केल्यानं आत्मसमाधान मिळतं. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं करतो ना, तेव्हा मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी वाढते. शास्त्रज्ञांनी याला गिव्हर्स ग्लो म्हणजेच देणाऱ्याची चमक असं म्हटलं आहे. नैराश्य आणि चिंतेशी लढण्यासाठी ही भावना कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे. मैत्रिणींनो, हे इतकं सुंदर आहे.

యాయగ బసల యాయేడాలా నకాత చేడు త్యాకోడాలా త్యాకోడాలా.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची CA रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणालीमध्ये काही ना काही बदल होत असतात. नवी कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांपैकी कोणती प्रणाली निवडावी, कर नियोजन कसं करावं, सवलती आणि वजावटींचा लाभ कोणाला मिळतो, तसंच सर्वसामान्य करदात्यांनी कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आणि याच विषयावर आणि याच प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA रेणुका देशपांडे बोरामणीकर या मॅडम आज आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आपण सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली म्हणजे नेमकं काय?
1: जसं दरवर्षी बजेट येतं, फायनान्स ऍक्ट मध्ये ते वेगवेगळे रेट्स करदात्यांना देतात की या रेटनुसार तुम्हाला कर भरायचा आहे. तर 2020 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काय झालं, त्यांनी दोन वेगवेगळे रेट्सचं असं त्यांना पर्याय दिले करदात्यांना, की म्हणजे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. जुन्या कर प्रणाली म्हणजे जी आधीपासून चालत आलेली आहे, त्यात 3 स्लॅब होते, 10%, 20%, 30% आणि वेगवेगळे वजावटी होत्या, वेगवेगळे एक्झेम्पशन्स चे ऑप्शन होते, म्हणजे की त्याच्यानंतर डिडक्शन मिळेल, काही तुमचं कर त्याच्यातून वजावट मिळेल, काही कर तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारच नाही त्याच्यावर, असे होते. पण आता नवीन मध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे रेट्स हे कमी करून टाकले आणि हे वजावटी वगैरे काढून टाकल्यात, असे दोन वेगवेगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत.
0: मग दोन्ही कर प्रणालींमध्ये प्रमुख कोणता फरक आहे?
1: प्रमुख फरक हाच आहे की आता जसं मी सांगितलं, तर पहिले की 3 स्लॅब होते फक्त, 5%, 10%, 20% आणि आता अगदी 5%, 10%, 15%, 20%, 25%, 30% असे वेगवेगळे स्लॅब आहे. आणि म्हणजे रेट्स कमी करून टाकले त्यांनी. टॅक्स जो तुम्हाला आहे, म्हणजे जो आधी 10 लाखाच्या वरती गेल्यावर तुम्हाला 30% टॅक्स लागायचा, तो आता तुम्हाला 24 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम गेलं तर तुम्ही 30% स्लॅबमध्ये येणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की सगळ्या ज्या वजावटी आहे, म्हणजे बाकी ज्या LIC वगैरे, ATC ATG किंवा हाऊसिंग लोन इंटरेस्ट, हे सगळे कमी करून टाकले. तर अशा प्रकारे त्यांनी थोडं हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे.
0: बरं, मग नवीन कर प्रणाली काढण्यात आली आणि त्यामागील काय उद्देश आहे?
1: त्यामागे मुख्य उद्देश हाच की आता जसं आपण बघितलं की आधी तुम्ही टॅक्स रेट जास्त भरा, म्हणजे रेट जास्त लावला, मग नंतर त्याच्यातून विविध वजावटी घेतल्या, तर त्याऐवजी काय केलं त्यांनी, हे सुलभ केलं की डायरेक्ट तुमचे रेटच तुम्ही कमी करून टाकले, टॅक्स रेट्स. म्हणजे करदात्यांना हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की तुम्ही पण, तुम्हाला जर वाटलं शक्य असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. आणि शिवाय ट्रान्सपरन्सी, म्हणजे विविध कागदपत्रे जोडण्याची गरज नाही, हे वजावटींसाठी जे प्रूफ किंवा त्याचं मेन्शन

0: करावे लागतात, अकाउंट नंबर वगैरे ते गरज नाही. आणि जे आधी जे होतं गुंतवणुकी कराव्या लागायच्या की LIC वगैरे, तर ते सगळ्यांना वाटायचं की तुम्ही बचतीला प्रमोट करत आहे म्हणजे सेव्हिंगसाठी. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून बचत नका करू, तुमच्या सोयीनी तुमच्या टॅक्स प्लॅनिंगनुसार तुम्ही बचत करा. आणि हे सिम्प्लिफिकेशन सगळ्यात मेन त्याचा उद्देश असेल की सुलभ व्हावी करप्रणाली.
1: अगदी छान. हे जे तुम्ही सांगितलं की आम्ही पण याच्या आधी जेव्हा टॅक्स भरायचो तर आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी मागितल्या जायच्या की तुमचे कुठले कुठले कागदपत्र असतील, जसं महागातल्या कुठल्याही गोष्टी घेतो त्याची पावत्या वगैरे जोडाव्या लागायच्या, त्याची बिल असायची, किंवा LIC वगैरे जसे असायचे जिथे कुठे गुंतवणूक केलेली असायचे त्याचे सगळे सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागायचं. पण आता या वर्षीपासून हे सगळं नाहीये, हे खरंच आनंदाची बाब आहे.
0: 2020 पासूनच हे करण्यात आली होती म्हणजे ही प्रणाली जी आहे. तेव्हा काय होतं की म्हणजे जुनी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असायची, म्हणजे तुम्हाला जर नवीन कर प्रणाली करायची तर एक फॉर्म भरावा लागायचा. पण आता मागील

0: त्याचे सगळे हाते सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागायचं. पण आता या वर्षीपासून हे सगळं नाहीये, हे खरंच आनंदाची बाब आहे.
1: 2020 पासूनच करण्यात आली होती म्हणजे ही प्रणाली जी आहे. तेव्हा काय होतं की म्हणजे जुनी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असायची, म्हणजे तुम्हाला जर नवीन कर प्रणाली करायची तर एक फॉर्म भरावा लागायचा. पण आता मागील 2 वर्षांपासून ही नवी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असेल, आणि जुनी कर प्रणाली जर तुम्हाला ऑप्ट करायची असेल, जर त्यानुसार टॅक्स भरायचा असेल तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागणार.
0: अच्छा, म्हणजे ती पण सोय आहे, तुम्ही कुठलीही कर प्रणाली
1: करू शकता. जर बिझनेस इन्कम नसेल तर तुम्ही कोणतीही कर प्रणाली तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर एकदा का तुम्ही जी बाय डिफॉल्ट कर प्रणाली आहे त्याच्यातून बाहेर पडला तर परत तुम्हाला त्यामध्ये यायचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे.
0: अच्छा अच्छा, मग नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्या सवलती मिळतात?
1: नवीन कर प्रणालीमध्ये जसं मी आधी सांगितलं की जुन्यामध्ये तुम्हाला LIC म्हणजे ATC विविध डिडक्शन्स होते. LIC PPF मध्ये काही इन्व्हेस्ट केलं, तुम्ही घर कर्ज घेतलं तर हाऊसिंग लोन जे इंटरेस्ट मिळायचा किंवा त्याचे तुम्ही जे हप्ते भरायचे ते सगळे ऑप्शन होते, मेडिक्लेम होतं. पण आता नवीन मध्ये या कोणत्याच सवलती नाहीये, फक्त एकच सवलत त्यांनी ठेवली आहे ते म्हणजे NPS. NPS मध्ये जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुमचे जे एम्प्लॉयरनी जर त्याला त्या NPSला जर त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते 14% तुमच्या सॅलरीच्या बेसिक आणि डिअरनेस अलाउन्सच्या तेवढं त्याच्यामध्ये एवढंच फक्त डिडक्शन, एवढीच वजावट नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे, कारण त्यांनी रेट्स ऑलरेडी कमी केलेले आहेत.
0: मग पगारदार व्यक्तींनी कोणती कर प्रणाली निवडावी आणि याचा निर्णय कशावर अवलंबून असतो? आता तुम्ही जसं सांगितलं की पगारदार व्यक्तींचे जर जे कोणी मालक असतील तर जर त्यांनी ती सोय किंवा जे काही तुमची योजना घेतलेली असते त्यानुसारच त्याला त्याचा लाभ मिळतो असं काही आहे?
1: हो, म्हणजे तेच म्हणलं, जसं म्हणजे एम्प्लॉयरनी जर ते NPSला कॉन्ट्रीब्युट केलं तरच त्याची वजावट न्यू म्हणजे नवीन प्रणालीमध्ये मिळणार आहे. आणि कोणती कर प्रणाली आपल्याला फायदेशीर आहे हे प्रत्येक तुमचं व्यक्तिपरत्वे बदलेल. म्हणजे कुणाचं इन्कम, तुमचं इन्कम किती आहे, म्हणजे तुमचं सेव्हिंग्स किती आहे, जर कुणाचे काहीच तुमच्याकडे बचत किंवा तुमचं हाऊसिंग लोन नसेल तर अर्थातच नवीन कर प्रणालीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण तरीही ते दोन्ही तुम्ही प्रत्येक वेळी तपासून बघायला पाहिजे.
0: मग मॅडम, ज्यांनी गृहकर्ज, विमा, PPF किंवा इतर गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी कोणती प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते?
1: मे बी त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल, पण तरी पण ते आपण निश्चित सांगू शकत नाही. ते त्यांचं किती उत्पन्न आहे त्यावरच अवलंबून राहणार आहे.
0: जितकं उत्पन्न असेल
1: ते उत्पन्नाची स्लॅब पूर्ण बदलत आहे ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगवेगळं कॅल्क्युलेशन करून तज्ञांकडून करून घेऊनच तुम्हाला ते ठरवता येईल की तुम्हाला कोणती कर प्रणाली फायदेशीर आहे.
0: मग मॅडम, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणाली बदलता येते का आणि कोणासाठी आणि कोणत्या अटींवर करता येतं जर असं आपल्याला करायचं ठरलं तर?
1: हा, तेच मी जसं आता सांगितलं ना, कर प्रणालीचे हे दोन्ही कर प्रणालींपैकी बदलता येऊ शकतं, सगळ्यांना बदलता येऊ शकतं. फक्त ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न असेल तर त्यांना एकदा तुम्ही जुनी कर प्रणाली, सध्या कसं म्हणलं की नवीन कर प्रणाली ही बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे नवीन कर प्रणाली जर तुम्ही विदिन ड्यू डेट, ज्या ड्यू डेट आहे त्याच्यात जर तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं तर तुम्हाला नवीन कर प्रणाली जर करायचं असेल तर तुम्हाला काहीच त्याचं फॉर्म वगैरे भरायची गरज नाही. पण तरीही जर कुणाला जुन्या कर प्रणालीत जर इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. तर तेव्हा तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. पण हे व्यावसायिक लोकांनी जर एकदा ती प्रणाली ऑप्ट केली जुनी तर त्यांना परत नवीन मध्ये येण्याचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे ऍक्ट मध्ये.
0: मॅडम, आता तुम्ही इतकं सविस्तर हे सगळं सांगितलंय की कशा कशा प्रणाली कोणी कोणी कशा कशा प्रकारे निवडाव्यात, पण बऱ्याचदा ना करदात्यांकडून काही चुका होत असतात, बहुतेक नकळत होत असतात किंवा त्यांना त्या गोष्टींचं इतकं ज्ञान नसणार म्हणून होत असतील, किंवा ज्यांच्याकडे ते जातात त्यांनी त्यांना इतकी सखोल माहिती दिलेली नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर अशा सामान्य चुका काय होऊ शकतात? बरं,
1: सध्या सगळ्यात पहिले म्हणजे काय की तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात. तुम्ही बरोबर जो

0: इन्कम टॅक्सचं फॉर्म आहे तो बरोबर सगळ्यात पहिले तो निवडा सगळ्यात पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इन्कम टॅक्स मध्ये सगळी तुमची माहिती जाते. AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, त्याच्यामध्ये सगळी माहिती जाते तुमची. म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी मोठी घेतली का, काही तुम्ही शेअर्स विकले का, तुमचा सेव्हिंगचा काही इंटरेस्ट असो, डिपॉझिटचा इंटरेस्ट असो, अशी सगळी माहिती त्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिसते. तर ती तुम्ही बघा आणि त्याच्याशी तुमचं तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भराल ती माहिती आणि ती माहिती मॅच व्हायला पाहिजे. समजा तुम्ही शेअर्सचा काही सेल केला आणि तो तुम्ही दाखवलंच नाही याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
1: अच्छा.
0: आणि किंवा मग तुम्ही कमी दाखवलं तर मिसमॅचची ती पण नोटीस येऊ शकते. म्हणून तुम्ही ती इन्फॉर्मेशन, एक तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्लोज करा आणि चुकीने काही राहणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ते AIS बघा आणि AIS मधून सगळी माहिती तुमची इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याचं म्हणजे डिक्लेअर व्हायला पाहिजे. तुमचं प्रत्येक गोष्ट तिथे इन्कम टॅक्स मध्ये दिसणार आहे. सगळे बँक अकाउंट लिंक असतात, पॅन अकाउंट, आधार, त्याच्यामुळे सगळी माहिती तुम्ही सगळं जे काही केलेलं आहे ते डिस्क्लोज करा.
1: हा हा. म्हणजे आपल्या जे काही करणार आहोत पारदर्शकता राहणं खूप महत्वाचं आहे, नाही तर मग पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवू शकतात.
0: बरोबर,
1: अगदी. मग मॅडम, कर नियोजन आणि कर चुकवणं यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हॅजन यामध्ये काही फरक आहे का?
0: नक्कीच फरक आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या विविध कर वजावटी किंवा जे काही कायद्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स ते त्याचा अवलंब करून कमीत कमी टॅक्स भरणे. म्हणजे जसं जुन्या कर प्रणालीमध्ये विविध जे आहेत विविध अलाउन्सेस होते, विविध डिडक्शन आहेत, हाउसिंग लोन इंटरेस्ट वगैरे, ते सगळ्यांचा फायदा घेऊन कमीत कमी टॅक्स भरता येणं म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग झालं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं की हाउसिंग लोन इंटरेस्ट घेऊ आम्ही, त्यानुसार अजून काय काय सेव्हिंग्स करू. पण आणि टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय की आयदर तुम्ही इव्हॅज म्हणजे लपवणं, म्हणजे टॅक्सची चोरी आहे ती, की तुम्ही इन्कमच कमी दाखवणं किंवा जे चुकीची माहिती देणं. म्हणजे जसं की तुमचं LIC नाहीये, हाउसिंग लोन नाहीये, तरी तुम्ही ते चुकीचं त्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणं आणि त्याच्या वजावटीचा फायदा घेणं की ज्यांनी तुमचा टॅक्स कमी होईल. तर हे निश्चितच टॅक्स इव्हॅजन हे बेकायदेशीर आहे आणि टॅक्स प्लॅनिंग नक्कीच कायदेशीर आहे.
1: अगदी. मॅडम, आणखीन एक असं आहे की आपला हा कार्यक्रम पण महिलांसाठीचा आहे आणि कर प्रणाली वगैरे या ज्या गोष्टी आहेत आर्थिक बाबींच्या वगैरे, ते बहुतेक वेळा कसं होतं म्हणजे महिला त्या स्वतः कमवतात. आपण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे निघालेली आहे आणि तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जी आपण कर प्रणाली टॅक्स वगैरे असं म्हणतो त्या पडत नाही किंवा त्यांना असं वाटतं की हे आपल्याला कळत नाही. तर यावर तुम्ही काय सांगाल की म्हणजे महिलांचं याच्यामध्ये किती सहभाग असायला हवा?
0: महिलांना नक्कीच, त्यांनी आपण जे काही करतो आहे, तुमच्या नावाने काय बिझनेस आहे, त्याच्यात किती म्हणजे फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता या बाबतीत म्हणजे ही तर तशीच कमी आहे आणि महिलांच्या बाबतीत तर ती अगदीच कमी आहे. म्हणजे त्यांना काहीच माहिती नसते त्यांच्या नावाने कुठलं प्रॉपर्टी काय इन्कम दाखवतोय. म्हणजे आम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न महिलांचे भरतो फक्त OTP देणं याच्याशिवाय आणि ते सही करतात त्याच्याशिवाय त्यांना त्या बाबतीत काहीच माहिती नसते. म्हणून तुम्ही हळूहळू समजून घ्या तुम्ही कशावर सही करताय. ती बॅलन्स शीट वगैरे तुम्हाला पटकन समजणार नाही पण थोड्या थोड्या तरी तुम्ही त्याचं प्रयत्न करा. नवऱ्याला विचारा माझ्या नव्याने काय आहे, कुठल्या पॉलिसीज आहे, कुठे मी नॉमिनी आहे की नाही. कारण समजा काही अघटित घटना घडली तर नवऱ्याला सगळी माहिती असते आणि समजा काही झालं तर बायकोला त्याच्या नव्याने काय प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे, काय काहीच माहिती नसतं. तर ती अगदी गरजेची बाब आहे तुम्ही सगळं माहिती समजून घेणं आणि सगळं नवऱ्यांनी पण ते सगळं एका ठिकाणी लिहून सगळं समजावून सांगायला पाहिजे त्यांना.
1: अगदी अगदी, खरंच. आणि स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींमध्ये जसं तुम्ही सांगितलं की आर्थिक साक्षरता ही महिलांनी करून घेणं खूप महत्वाची आहे. मॅडम, आता तुम्ही इतके छान आणि सविस्तर रीतीने सांगितलं की कसं कसं असतं हे टॅक्स प्रणाली आणि कर प्रणाली कशी असते, कोणी भरावं वगैरे आणि कशी काळजी घ्यावी, पण बऱ्याचदा मॅडम असं होतं ना की

0: उत्पन्न असतं, उत्पन्नाचं साधन असतं, पण बऱ्याचदा टॅक्स भरला जात नाही किंवा त्यांना काहीतरी किंतू परंतु काहीतरी शंका कुशंका मनात असतात की कशाला उगेच आपण टॅक्स भरा. तर मग असं टॅक्स न भरणं हे किती गैरजबाबदारीचं आहे किंवा टॅक्स भरणं हे किती महत्वाचं आहे, काय सांगाल तुम्ही?
1: टॅक्स भरणं हे नक्कीच म्हणजे नैतिक जबाबदारी आहे आपली, कायदेशीर तर आहेच, आणि शिवाय तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पण ते जरुरी आहे. आता जसं तुम्ही म्हणलं की तुमचं उत्पन्न आहे, पण ते जर उत्पन्न जोपर्यंत तुमचं कायदेशीर रेकॉर्डवर येणार नाही तोपर्यंत ते कसं ग्राह्य धरले जाईल? म्हणजे आता समजा आजकाल सगळेच जण लोन घेतातच, हाऊसिंग लोन असो किंवा बिझनेससाठी तुम्हाला, पण ते बिझनेससाठी बँकमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा त्यांना ग्राह्य कुठलं ते प्रूफ धरतील? जर ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जर त्यांना दिसलं की हे तुमचं इन्कम आहे तरच ते ग्राह्य होईल ना. म्हणून जे काही इन्कम आहे ते तुम्ही दाखवायला पाहिजे आणि भरायला पाहिजे. तुमचे पेपरही त्या स्ट्रॉंग होतील आणि तुमची ती एक कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीही तुम्ही पार पाडून देशाच्या अर्थव्यवस्थेला आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्याल तर म्हणजे ते भरणं जरुरी आहे.
0: पण आपल्या उत्पन्नाच्या आधारावरच त्यांना
1: अगदी कर भरावा. आणि जसं नवीन कर प्रणालीमध्ये मी सांगितलं ना, अगदी 5, 10, 15 म्हणजे असे टॅक्स लॅब आहे, म्हणजे 4 लाखापर्यंत तुम्हाला काहीच नाही. तसं तर आता 12 लाखापर्यंत काहीच तुम्हाला इन्कम जर असेल तर तुम्हाला टॅक्सच लागणार नाही, पण एकदा 12 लाखाच्या वरती गेलं तर 4 लाखापासूनच तुम्हाला टॅक्स लागेल. पण ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की आधी तुम्हाला 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागायचा, पण आता 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 10% म्हणजे टॅक्स मध्ये तुम्ही बसाल, आणि 24-25 वरती गेल्यावर तुमचा टॅक्स लॅब तो 25-30% होईल. तर म्हणून फार काही तुम्हाला टॅक्स एवढा काही भरावा लागत नाहीये, आणि ते पण जर बिझनेस इन्कम असेल म्हणजे तुमचं जर हे असेल तर तुम्हाला खर्च मायनस करून जो तुम्ही प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. आणि सॅलरीड म्हणजे पगारदार व्यक्ती असेल तर स्टँडर्ड डिडक्शनही 75,000 ते मिळतंच आहे, आणि एनपीएसचं कॉन्ट्रीब्युशनही वजावट म्हणून मिळतं आहे 14% जे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या स्लॅबप्रमाणे टॅक्स भरायचा आहे. तर फार काही ते टॅक्स स्लॅब नाहीये, तर ते नक्कीच भरायला पाहिजे.
0: म्हणजे न्यूनतम टॅक्स भरून, न्यूनतम कर भरून सुद्धा आपण आपले जे काही भविष्यात आपल्याला लाभ मिळणार आहे बँकेकडून वगैरे त्याचा आपण त्या सवलतीचा त्या योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो, तो मिळू शकतो जर आपण कर भरला तरच. मॅडम, आयकर विवरणपत्र भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
1: हा, जसं मी आता सांगितलं की तुम्ही AIS मधलं सगळं जे इन्कम आहे ते तुमचं सगळं दिसायला पाहिजे, तुमचं सगळं उत्पन्न तुम्ही दाखवायला पाहिजे, तुमचा बँक अकाउंट बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजे, ते व्हॅलिडेशन करून घ्यायला पाहिजे, आधार पॅन लिंक हवं, शिवाय तुम्ही फॉर्म जो आहे तो बरोबर निवडायला पाहिजे, जे फॉर्म 1 ते 5 उपलब्ध आहे त्याच्यातून, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला पाहिजे. आधी कसं तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत भरलं तरी चालायचं, पण जर तुम्ही वेळेत भरलं नाही तर 31 जुलै जी आहे ती नॉन बिझनेस म्हणजे ज्यांचं बिझनेस नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि 31 ऑगस्ट आहे ती ज्यांचं ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि ऑडिट आहे त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर आहे. तर ते जर तुम्ही ड्यू डेट एकदा ओलांडली तर तुम्हाला लेट फी ही बाय डिफॉल्ट लागणार. जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती गेलं तर 5,000 लेट फी, नाहीतर तुमची 1,000 लेट फी आहे. तर म्हणून लेट फी पण तुमची वाचेल आणि तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि या AIS शिवाय अजून एक फक्त माहिती तुम्हाला बघायची आहे की जर तुमच्या फॉरेन असेट्स काही असतील, विदेशातल्या असेट्स म्हणजे असेट्स म्हणजे नुसती काही प्रॉपर्टी नाही की घर गाडी वगैरे, तुमचे शेअर्स, आजकाल शेअर्समध्ये सगळे डील करतात, तर फॉरेनचे शेअर्स जरी असले त्याचा सेल जर तुम्ही केला असेल तर ते उत्पन्न तर तुम्ही दाखवाच कॅपिटल गेन या हेडखाली, शिवाय ते शेअर जे 31 मार्चला तुमच्याकडे असतील ते फॉरेन असेट्स म्हणून एक त्याचं शेड्यूल येतं त्यामध्ये त्याचं ते तुम्ही दाखवा, ती माहिती दाखवणं गरजेचं आहे.
0: अगदी अगदी, जसं मॅडम तुम्ही सांगितलं की 31 जुलै ही एक शेवटची तारीख असते आणि आज 31 जुलैच आहे, म्हणजे ज्यांनी जर भरला नसेल तर आणि कोणी ऐकत असेल त्यांनी अगदी आज धावपळ करून आजच्या
1: 12 वाजायच्या आधी भरा, आणि जर
0: तर त्यांनी धावपळ करून कसंही करून आजच्या आज कर भरा, टॅक्स भरा, नाहीतर मग तुम्हाला त्याचा दंडही लागू शकतो जसं
1: तुम्ही
0: सांगितलं.
1: आणि जर बिझनेस इन्कम असेल तर 31 ऑगस्ट आहे नॉन ऑडिटची.
0: मॅडम, जाता जाता शेवटचा प्रश्न की पहिल्यांदा जे आयटीआर भरतात म्हणजे आयकर विवरण पत्र

0: वर्तात त्या व्यक्तींना आपण कोणत्या सूचना द्याल, म्हणजे त्यांनी कशी काळजी घ्यावी?
1: हा, तसं आता आपण जसं सांगितलं, पॅन आधार पाहिजे, पॅनचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सगळं उत्पन्न तुम्ही दाखवा, कुठलंही उत्पन्न तुम्ही लपवू नका. आणि असं काही नाही, खूप जणांना वाटतं की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीये आणि मग आता आपण भरलं तर आपण अगदी इन्कम टॅक्सच्या रडारवर येऊ, तसं काही नाही आहे. तुम्ही उलट इन्कम टॅक्स रिटर्न भरून एकदा निश्चित होऊन जाल जे काही तुमचं दिसतं आहे इन्कम, की तुमचं म्हणजे एक पारदर्शकता राहते आणि तुमचं ते प्रॉपर एक ऑथेंटिक डिस्क्लोजर होतं. म्हणजे आता समजा तुमचं एखादं शेअर्स तुम्ही सेल केले किंवा तुम्ही एफडी केले आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाहीये तर उलट तुम्हाला नोटीस येईल. म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही निश्चितपणे जर नसेल भरलं तर यावर्षीपासून सुरुवात करा आणि नक्की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि आधी जी मी जी काय काळजी सांगितली आहे AIS वगैरे ते सगळं तुम्ही मॅच करून भरा.
0: अगदी अगदी मॅडम, कर प्रणालीविषयी अत्यंत सोप्या आणि समजवण्यासारख्या भाषेत आपण दिलेली ही माहिती निश्चितच आपल्या मैत्रिणींना श्रोत्यांना उपयुक्त ठरेल आणि नवीन आणि जुनी कर प्रणालीतील फरक, योग्य पर्याय निवडताना घ्यावयाची काळजी, तसंच कर नियोजनाचं महत्व याविषयी आपण केलेलं मार्गदर्शन अगदी मोलाचं आहे. आणि आपल्या मैत्रिणी, आपल्या श्रोतावर्ग निश्चितच याचा विचार करतील आणि त्यांचा या सगळ्या गोष्टींचा त्यांना लाभ होईल. आणि मॅडम, तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर, सहज, सोप्या भाषेत इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं यासाठी आकाशवाणी आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मला इथे येऊन संधी दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची CA रेणुका देशपांडे, बोरा मणेकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आता चातुर्मासही सुरू झाला आहे, मग चातुर्मासामध्ये उपवासाचं काही ना काही वेगवेगळे पदार्थ लागतातच आणि पुढे श्रावण मासही येणार आहेच. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे उपवासाच्या इडल्या. तर याचं साहित्य आहे 1 वाटी भगर, 1 चमचा साबुदाणा, 1 चमचा खोबरा किस, 1 वाटी दही आणि थोडंसं पाणी आणि त्यात उपवासाचं मीठ. मैत्रिणींनो, भगर, साबुदाणा, खोबरं आणि दही मिक्सरमधून छानपैकी वाटून घ्यायचं आणि त्याच्यात सोडा टाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आणि 1 तासाभरानंतर हे पीठ छान फुलून येतं तेव्हा इडली पात्रात टाकून वाफवून घ्यायच्या आणि मस्त मऊसूद इडल्या तयार होतात. आणि मैत्रिणींनो, या इडल्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात. आणि बरं का, या इडल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

0: मैत्रिणींनो, गायक मोहम्मद रफींच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ऐकूया कार्यक्रम मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन, याचे लेखन आणि वाचन आहे कल्पना ढोकणे यांचं.
1: Hey.

तानसेन, संगीत सम्राट तानसेन अकबराच्या नवरत्नांपैकी एक रत्न. असं म्हणतात की तानसेन जेव्हा राग मल्हार गायचे तेव्हा पाऊस पडायचा, आणि दीपक राग जेव्हा गायचे तेव्हा दिवे आपोआप प्रज्वलित व्हायचे. ते तानसेन आणि आपल्या चित्रपट सृष्टीला मिळालेले तानसेन म्हणजेच स्वर्गीय आवाज लाभलेले मोहम्मद रफी भारतीय संगीत सृष्टीत अनेक गायक होऊन गेले. पण असं

एक आवाज जो आजही आपल्या सुखात दुःखात प्रेमात विरहात आणि भक्तीत सुद्धा आपल्या सोबत असतो, तो आवाज म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी यांचा आवाज.

अतिशय तरल, मखमली, जितका तो दमदार तितकाच हळुवार सुद्धा. असं म्हणतात की जेव्हा देवाने सुरांची निर्मिती केली तेव्हा सुरांची जादू मोहम्मद रफी यांच्या गळ्यात सोपवली. अभिनेता कुणीही असो, त्या प्रत्येक अभिनेत्याला मोहम्मद रफींनी आपला आवाज देऊन अमर केला आहे. असा हा सुरांचा बादशाह, त्याच्या सांगीतिक प्रवासाबद्दल आज सांगायला खूप छान वाटतंय. त्यांचे गायन क्षेत्रातील आदर्श होते त्या जमान्याचे प्रसिद्ध गायक केएल सैगल. एकदा सैगलजींचा मोठा शो होता, तिथे प्रचंड गर्दी झाली होती. मोहम्मद रफींच्या मोठ्या भावाचे मित्र हमीदजी हे छोट्या रफींना घेऊन तिथे गेले. त्यावेळी त्यांचं वय अवघं 13 वर्षाचं होतं. शो सुरू होण्याआधीच लाईट गेली, त्यामुळे मग शो कसा सुरू होणार, कारण माईक वगैरे सगळंच बंद. तेव्हा हमीदजींनी छोट्या रफीला एवढ्या गर्दीसमोर गाणे म्हणायला लावले. ते गाणे म्हणत गेले आणि लोक ते गाणे ऐकत गेले. नंतर लाईट आल्यावर सैगलजी तिथे आले आणि त्यांचा शो त्यांनी कंटिन्यू केला. पण म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदरजी पण आलेले होते. त्यांनी रफीजींना पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं आणि गाण्यासाठी पहिला ब्रेक श्यामसुंदर यांनी दिला. अशा रीतीने मोहम्मद रफींच्या गाण्याची कारकीर्द सुरू झाली. 1948 मध्ये एका गाण्याने मोहम्मद रफींना रातोरात प्रसिद्ध करून टाकलं. ते गाणं होतं सुनो सुनो ए दुनिया वालो. 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर एका रात्रीतून हे गाणं गीतकार हुसनलाल भगतराम यांनी लिहिलं आणि मोहम्मद रफींनी ते गाणं असं काही गायलं की प्रत्येकाच्या डोळ्यात ते गाणं ऐकून पाणी होतं. एकाच महिन्यात या गाण्याच्या 1 मिलियन रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आणि प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात मोहम्मद रफींनी स्थान मिळवलं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे गाणं ऐकलं तेव्हा ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मोहम्मद रफींना आपल्या घरी बोलावलं आणि या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य सोहळ्यात म्हणजे 15 ऑगस्ट 1948 मध्ये मोहम्मद रफींना रजत पदक देऊन सन्मानित केलं. त्यानंतर संगीतकार नौशादजी यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी केली. नौशादजी मोहम्मद रफींच्या आवाजाला खुदा की आवाज म्हणायचे. सन 1951 मध्ये नौशादजी बैजू बावरा चित्रपटासाठी संगीत देत होते. सर्व गाणी मोहम्मद रफींना ऐकायला दिली आणि रफींच्या आवाजाने ती गाणी अजरामर झाली. त्यातलं एक गाणं होतं ओ दुनिया के रखवाले. हे गीत शेवटच्या कडव्यात तार सप्तकात जाते. जे रेकॉर्ड करताना रफींच्या गळ्यातून रक्त येत होतं तरीही त्यांनी पर्वा न करता हे गीत पूर्ण केलं. त्यानंतर बऱ्याच दिवस त्यांना गाताही येत नव्हतं. हा असतो एका गायकाचा कामाच्या प्रति निष्ठा.

त्यांनी नौशादजींसोबत जवळपास 150 अधिक गाणी गायलीत. अतिशय दृढ असे मैत्री संबंध होते त्या दोघांचे. नौशादजींसोबतच त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबतही अनेक गीते गायली आहेत. एकूण 340 गीते या जोडीसोबत त्यांनी गायली आहेत आणि सगळी सुपरहिट गाणी. त्याचबरोबर संगीतकार ओ पी नय्यर, रवीजी, एस डी बर्मन, आर डी बर्मन, मदन मोहनजी, चित्रगुप्त, खय्यामजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गीते आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी त्यांनी गायली आहेत. जवळपास 400 अधिक गाणी या जोडगोळीसोबत गायलेली आहेत. संगीतकार मदन मोहनजींच्या एका गाण्यासाठी जवळपास 24 रिटेक झाले, पण तरीही मदन मोहनजींचं समाधान होत नव्हतं. रफीजी और एक बार, रफीजी और एक बार असं म्हणणं त्यांचं सुरूच होतं. पण तरीही काहीही तक्रार न करता रफीजीने ते गाणं पूर्ण केलं आणि आजही आपण ते गाणं मोठ्या आवडीने ऐकतो. ते गाणं होतं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं. या हिंदी गाण्यासारखंच एक मराठी गीत आहे बरं का, ते गाणं होतं माझ्या वीराण हृदयी पाहू नकाच कोणी, आहे अजून ओली इश्कातली निशाणी. हे सुंदर मराठी विरह गीत, प्रेयसीच्या विरहात तिच्या आठवणीत गायलेलं हे गीत रफीजींनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं आहे. त्यात तो विरहाचा भाव आणि प्रियकर आणि त्याचा एकाकीपणा त्यांच्या गायकीतून दिसून येतो.

त्यांनी हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून गाणी गायलीत. खरं तर आपल्याला यातील काही भाषा कळत सुद्धा नसतात, पण मोहम्मद रफींच्या गाण्यातील भावामुळे आपल्याला गाणं कळायचं. मोहम्मद रफींनी मराठीमध्ये अनेक गीते गायलीत, म्हणजे भक्तिगीत, भावगीत, कोळीगीत, विरहगीत, बालगीत, प्रेमगीत अशी अनेक गीते त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. अनेक संगीतकारांची गीते त्यांनी गायलेली आहेत, पण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत सर्वात जास्त मराठी गीते गायली आहेत. मग त्यामध्ये शोधीशी मानवा असेल, प्रभू तू दयाळू असेल, नको आरती की नको पुष्पमाला अशी अनेक अवीट गोडीची भक्तिगीते या जोडगुळीने आपल्याला दिलेली आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफींचं नातं हे केवळ संगीतकार आणि गायक एवढंच नव्हतं, तर ते एक मैत्रीपूर्ण असं नातं होतं. आणि म्हणूनच श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी मधील मराठी गाण्याची क्षमता ओळखून त्यांना मराठी गीते गाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मोहम्मद रफी म्हणजेच अमराठी गायक, पंजाबमध्ये जन्मलेले हे, त्यांना मराठी वाचता देखील येत नव्हतं. म्हणून श्रीकांत ठाकरे मराठी गीतांचे शब्द त्यांना उर्दू लिपीत लिहून द्यायचे. मोहम्मद रफी प्रत्येक शब्दाचा अर्थ, उच्चार आणि भाव समजून घेत आणि त्यानंतर ते गीत गात असत. आणि त्यामुळेच त्यांच्या मराठी गाण्याचे उच्चार पण बघा किती शुद्ध.

आणि स्पष्ट ऐकू येतात. 1975 मध्ये शूरा मी वंदिले हा मराठी चित्रपट आला होता आणि तेव्हापासून या दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली आणि या मैत्रीतूनच मराठी संगीताला मोहम्मद रफी यांच्या आवाजाची अनमोल भेट मिळाली. शूरा मी वंदिले या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी यांनी एक अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे. अतिशय धीर गंभीर आणि संथ चालीचं हे गीत. हरे दुःखे जीवा बेकरार हो नको. आहा, खूप सुंदर असं हे भावगीत. भावगीतांच्या स्वर्ण काळामधील एक अत्यंत लोकप्रिय आणि दुःखी मनाला दिलासा देणारं हे गीत, खचलेल्या मनाला उभारी देणारं हे गीत तितक्याच ताकदीने मोहम्मद रफींनी गायलं आहे. असं वाटत नाही की ते गाणं गात आहेत, तर एखाद्या दुःखी माणसाला धीर देत आहेत, त्याचे सांत्वन करत आहेत असा भास होतो. ही असते आवाजातली परिपक्वता आणि ती मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये अगदी ठासून भरली होती.

मोहम्मद रफी जेव्हा मराठी गाणं रेकॉर्ड करायचे ना, तेव्हा श्रीकांतजी यांना सांगायचे की मी मराठी गाणं गाताना कुठेही उर्दू शब्दाचा लहेजा आला, उच्चारात कुठे चूक झाली तर मी दिग्गज गायक आहे हा विचारही न करता मला हक्काने थांबवायचं आणि चूक दुरुस्त करायची. कदाचित त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीमुळेच ही गाणी आज इतकी शुद्ध वाटतात. मोहम्मद रफी म्हणजे अतिशय दानशूर आणि मनाने दिलदार असं हे व्यक्तिमत्व होतं. 1960 ते 1970 दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संकटातून जात होती. अनेक निर्मात्यांकडे मोठ्या मोठ्या गायकांना देण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी मोहम्मद रफींनी मराठी गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे स्वतःचे मानधन तर सोडाच, पण अनेक वेळा स्टुडिओचे भाडे सुद्धा स्वतःच्या खिशातून द्यायचे. अनेक मराठी गाण्यांसाठी त्यांनी आपल्या संगीतकार मित्रांकडून अगदी नाममात्र मानधन घेऊन ते गाणं त्यांच्यासाठी गायलेलं आहे किंवा पैसे घेण्यास नकारही दिलेला आहे. हा त्यांचा मराठी भाषेबद्दलचा आदर होता आणि तो पैशापेक्षा खूप मोठा होता. हिंदीमध्येही असे बरेच किस्से आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे व्ही शांताराम यांचा सेहरा हा चित्रपट आणि त्याचे संगीतकार होते संगीतकार रामलाल आणि गाणं होतं तकदीर का फसाना जाकर किसे सुनाय. आधी हे गाणं महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेण्यात आलं, पण व्ही शांताराम यांना त्यांच्या गाण्यामध्ये तो दर्द दिसला नाही जो त्यांना हवा होता. त्यानंतर हे गाणं मोहम्मद रफीकडून गाऊन घेण्याचं ठरलं. त्यावेळी एका गाण्याची फी 10 ते 15 हजार एवढी होती. गाण्याचं बजेटही कमीच होतं, पण संगीतकार रामलाल यांच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी मोहम्मद रफींनी फक्त 1000 रुपये घेऊन हे गाणं गायलं आणि या गाण्याने नवा इतिहास रचला. त्यांच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती मोकळ्या हाताने कधीच गेला नाही, इतकं हे उदार व्यक्तिमत्व होतं. संगीतकार श्रीकांत ठाकरेबरोबरच त्यांनी संगीतकार सुधीर फडके, दशरथ पुजारी, वसंत देसाई यांची देखील गाणी गायलेली आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त ऐकलं जाणारं गाणं माहिती आहे कुठलं आहे?

सुंदर असं हे गीत गीतकार वंदना विटणकर यांचीही सुंदर रचना आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची अतिशय गोड अशी चाल आणि मोहम्मद रफीजींचा आवाज, त्यामुळे हे गीत अजरामर झालेलं आहे. मराठी भाषेचे जे उच्चार यात त्यांनी केलेले आहेत ना, ते थक्क करणारे आहेत. जी भक्तिभावना यात आहे ती डायरेक्ट काळजाला भिडते. यातील प्रत्येक शब्दाशब्दातून त्यांनी मराठी भाषेवर घेतलेले कष्ट दिसून येतात. अशा धीर गंभीर गाण्याबरोबरच त्यांनी काही चुलबुली नटखट अशी प्रेमगीते पण केली आहेत बरं का, बालगीते ही गायली आहेत. आता हेच बघा ना, गीतकार वंदना विटणकर यांचं प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलान हसा, हे अतिशय सुंदर आणि सकारात्मक गीत. मुलांनी जीवनातील संकटाचा सामना नेहमी हसत करा आणि पुढे जा असा संदेश देणारं हे गीत लोकप्रिय बालगीतापैकी एक आहे. छोट्या मुलांसाठी गाताना मोहम्मद रफींनी तोच निरागसपणा आणि उत्साह आपल्या गीतामध्ये आणला आहे, त्यामुळे ते जास्त प्रभावी वाटतं.

अगदी शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य गाण्यापर्यंत ते अगदी सहजतेने गायलेले आहेत. 3 दशकापेक्षा अधिक काळ या चित्रपटसृष्टीवर आणि आपल्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणाऱ्या मोहम्मद रफींच्या आवाजातील बारकावे आणि त्यांचा साधेपणा आणि त्यांची मराठी गाणी याविषयी बोलायला खरंच खूप छान वाटतंय. एवढंच कशाला, त्यांनी कोळीगीत सुद्धा अस्सल कोळी ढंगात आणि तितक्याच गावरान पद्धतीने गायला आहे हो, की ऐकताना असं जराही वाटत नाही की हे अमराठी गायक आहेत म्हणून. अतिशय जोशपूर्ण असं हे गीत आणि त्यांना साथ दिली होती त्यावेळेच्या त्यांच्या सहगायिका पुष्पा पागधरे यांनी. आणि गाणं होतं, अग पोरी संभाले दर्याला तुफान आयलंय भारी. सुंदर अशा ठेक्याचं हे गाणं आजही आपल्याला कोळी गीताचा ठेका धरायला लावणारं हे गीत आजही तितकंच फ्रेश वाटतं.

सारी। अतिशय अष्टपैलू असा हा गायक, कुठलंही गाणं असो, मग ते देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत, रोमॅन्टिक, कव्वाली, सुफी, भजन, तितक्याच ताकदीने सादर करायचे। पडद्यावरील अभिनेत्याशी ते आपला आवाज मॅच करून गाणं म्हणायचे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य। आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शम्मी कपूर। त्यांच्या ऊर्जेला, अवखळपणाला मोहम्मद रफींचा आवाज अगदी अचूक न्याय द्यायचा। जेव्हा मोहम्मद रफींचे निधन झाले तेव्हा शम्मी कपूर म्हणाले होते, आता मी पडद्यावर कसा गाणार, कारण माझा आवाज कायमचा निघून गेला आहे। मोहम्मद रफींना 1967 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं। त्यांच्या करिअरमध्ये त्यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि 1 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे। त्यांनी 26,000+ गाणी गायलेली आहेत। त्याचप्रमाणे 2001 मध्ये त्या शताब्दीचा सर्वश्रेष्ठ महान गायक म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे। मराठीमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत, त्यापैकी त्यातलं एक भावगीत हे मना आज कोणी बघ तुला साध घाली, अतिशय सुंदर असं हे लोकप्रिय वंदना विटणकर यांचं गीत आणि माझ्यासोबतच अनेक श्रोत्यांना सुद्धा आवडणारं अजून एक दुसरे गीत माझ्या आवडीचं, ते म्हणजे नको भव्य वाडा नको गाडी घोडा अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा। अतिशय सुंदर ही रचना, गीतातील त्या प्रियकराचा साधेपणा, निष्पापणा मोहम्मद रफींच्या आवाजामधून हुबेहूब दिसतो। अर्थात श्रीकांत ठाकरे यांचं प्रभावी संगीत ही या गाण्यातील जमेची बाजू आहे।

मोहम्मद रफी नेहमी म्हणायचे की देखना मैं गाते गाते इस दुनिया से चला जाऊंगा, आणि झालंही तसंच. 31 जुलै 1980 या दिवशी ते आपले मित्र लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड करणार होते. सकाळी 11:30 रेकॉर्डिंग पूर्ण झालं, ते घरी आले, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि रात्री 10:30 त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज ते आपल्यात नसले तरी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा आवाज प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सोबत असतो. जोपर्यंत या पृथ्वीवर संगीत आहे तोपर्यंत मोहम्मद रफी अमर राहतील. मोहम्मद रफींची गाणी आपल्याला सदैव आनंद देत राहतील, कारण गाणी कदाचित संपतील पण त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला आनंद कधीच संपणार नाही. त्यांच्या सुरांना आणि त्यांच्या आठवणींना शतशत वंदन करून शेवटी हेच म्हणावंसं वाटतं की काळाच्या पडद्याआड गेले जरी त्यांचे सूर आजही सोबतीला आहेत. मोहम्मद रफी, तुमच्या स्वरांचे ऋण या मराठी मातीवर कायम आहेत.

मैत्रिणींनो, आस पास या चित्रपटातील हेच ते गीत जे मोहम्मद रफींचं शेवटचं गीत ठरलं, अगदी शेवटचं, जे मनाला चटका लावून जाणारं आहे. मैत्रिणींनो, मोहम्मद रफी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण कार्यक्रम ऐकलात. मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन, याचं लेखन आणि वाचन होतं कल्पना ढोकणे यांचं. बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदुत्वन बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उषा मंगेशकर यांच्या स्वरात तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं गीत. गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार आहेत सुहासचंद्र कुलकर्णी.

अनुराधा पौडवाल आणि येसुदास यांच्या स्वरात नणन भाऊजे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतकार होते अशोक पत्की.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केपूडकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके.

0: रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांच्या स्वरात जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नांदो महानोर यांचं आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच संपर्क आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाही असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी CBI करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीतारामन राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब विविध समुदाय आणि आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त
आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक

0: भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग, टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील 3 ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मौसमी पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुढचा आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8,00,000 लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कवी मंगेश पाडगावकर यांची रचना, अर्चना दिनेश यांच्या स्वरात.

कवी मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत अर्चना दिनेश यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांची रचना श्रीहरी वझे यांच्या स्वरात.

दीप्ती आंबेकर यांच्या स्वरात सरोज जोशी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख.
1: भारतीय तसेच देशाविदेशातील इतर भाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये अनुवादित झालेलं आहे, परंतु मराठीतून इतर भाषांमध्ये त्या मानानं कमी साहित्य अनुवादित झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर कवी वज्रेश ईश्वरलाल सोळंकी यांनी

0: उत्पादित केलेला हा मराठी कवितेचा कोलाज हे पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं. या पुस्तकामध्ये साधारण 200 कवींच्या 200 कविता वज्रेश सोळंकी यांनी निवडल्या आहेत आणि अश्विनी बापट यांनी या कवितांना अनुवादित केलं आहे. कोणत्याही भाषेत साहित्याचा अनुवाद ही कठीण गोष्ट आहे, त्यात कवितेचा अनुवाद तर त्याहूनही कठीण. म्हणूनच आपल्या मनोगतात वज्रेश सोळंकी यांनी लिहिलं आहे की अश्विनी बापट यांनी खूपच सरस मराठी कवितेचा अनुवाद केलेला आहे. जशा त्या मूळ गुजराती भाषेतील आहेत असा संभ्रम पैदा होतो. यातच त्याचं खरं यश आहे. यातच सर्व आलं. कवीचं नाव, कवितेचं नाव, त्याखालील त्याची कविता ही मराठीत एका पानावर आहे तर त्याच्याच बाजूच्या पानावर ती गुजरातीत दिलेली आहे, त्यामुळे ते समजून घेऊन वाचणं सुलभ झालेलं आहे. हा द्विभाषिक प्रातिनिधिक संग्रह आहे. आपल्याला गुजराती वाचता किंवा समजून घेता येत नसलं तरीही या अतिशय दर्जेदार अशा 200 मराठी कवितांचा संग्रह स्वतःजवळ कायमस्वरूपी असणं कोणत्याही कवितेच्या रसिकासाठी निश्चितपणे आनंददायी आहे. एक अशोक शिरोडे यांची कविता ऐकवते, लेखणी. मी प्रतीक्षेत कुठून तरी ऐकू यावी लेखणीची कुरकूर नि फडफड पुस्तकांची. आणखी एक कविता ऐकवते शशिकांत हिंगोलीकर यांची आहे, हे कुठले स्वातंत्र्य या कवितेतली. माझं राष्ट्र घटनात्मक एकसंघ असूनही तिथं माणसं एकसंघ नाहीत अजूनही. या ओळी मी नमुन्यादाखल देत आहे. राष्ट्र, सरकार, नागरिक, स्वातंत्र्य, जाहिरात, गाव, शिकार, स्त्री नातेसंबंध, कविता, परमेश्वर, जीवन अशा विविध विषयांवरील कविता या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व कवितांमधून साधारण दशकातील कवितेचे पडसाद या संग्रहातून स्पष्ट दिसत आहेत. प्रत्येक कवितेचा अनोखा प्रभाव येथे आहे. प्रत्येक कवितेची स्वतःची वेगळी शैली असते, स्वतःचा शब्दसंग्रह असतो. तथापि या पुस्तकात उदयास येण्याच्या आजच्या मराठी कवींची प्रतिमा अगदी स्पष्टपणे दिसून येते. अशा आश्वासक शब्दात अश्विनी बापट यांनी अनुवाद करताना जाणवलेल्या गोष्टी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या आहेत. या कविता समकालीन कवींनी लिहिल्या असल्यामुळे मराठी कवितेच्या अनुवादातून गुजराती तसेच मराठी भाषकांना सुद्धा मराठी संस्कृती, आजच्या काळचे प्रश्न, भवताल, घडामोडी, मराठी आणि गुजरातीमध्ये असणारी साम्यस्थळं इत्यादी जाणून घेता येईल. महेश लीला पंडित यांचे अनेक कवींना सामावून घेत कवींच्या फोटोंचं फुलपाखरारूपी बनवलेलं मुखपृष्ठ हेही खूप आकर्षक आहे. मराठी तसेच गुजराती भाषिक कवी आणि रसिक या संग्रहाचं निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजता आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे चांगल्या पीक उत्पादनासाठी पीक पद्धतीचं महत्व. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. हंगामानुसार पिकाचा आराखडा तयार करून जमिनीच्या मजदुराप्रमाणे पिकाची आखणी आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षम वापर करून जमिनीची सुपीकता कमी होऊ न देता जास्तीत जास्त

0: उत्पादन म्हणजेच पीक पद्धती होय. आदर्श पीक पद्धतीचा अवलंब करताना काही बाबींचा प्रामुख्यानं विचार करणं आवश्यक आहे. यामध्ये जमिनीचं एकूण क्षेत्र, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि साधनसामग्री, स्थानिक हवामान, जमिनीची सुपीकता, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, वाहतुकीची सोय, मजुरांची उपलब्धता, 2 किंवा 3 पिकं घेण्याची व्यवस्थापन क्षमता, आर्थिक कुवत, स्वतःकडे असलेलं मनुष्यबळ, उपलब्ध शेतीसाठी वेळ, या बाबी महत्वाच्या असून त्याचा अवलंब करणं महत्वाचं आहे. वर्षानुवर्ष जमिनीत तेच पीक घेणं म्हणजेच कोकण विभागामध्ये भात हे पीक प्रामुख्यानं घेतलं जातं. दुबार पीक पद्धतीमध्ये एकाच जमिनीत वर्षभरात 2 पिकं घेणं म्हणजे मूग, रब्बी ज्वारी, सोयाबीन, हरभरा, सोयाबीन, गहू. आंतरपीक पद्धतीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं एकाच जमिनीमध्ये एकाच वेळी योग्य अंतरावर पेरणी करणं. मिश्र पीक पद्धतीमध्ये कमीत कमी स्त्रोत आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी किंवा बदलत्या वातावरणात किमान एकतरी पीक हाती लागावं या उद्देशानं या पद्धतीनं लागवड केली जाते. बहुवार पीक पद्धतीमध्ये एकाच वर्षात एकाच जमिनीतून 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेणं. बागायती क्षेत्रात वर्षातील 3ही हंगामात पिकं घेतली जातात. केवळ रब्बी हंगामात पाणी उपलब्ध असेल तर 2 पिकं घेतली जातात. साखळी पीक पद्धतीमध्ये पहिलं पीक शेतात उभं असताना त्याच्या कापणीपूर्वी किंवा काढणीपूर्वी दुसऱ्या पिकाची लागवड किंवा पेरणी केली जाते. या पद्धतीत पहिल्या पिकामध्ये जो ओलावा असतो त्याचा फायदा दुसऱ्या पिकासाठी होतो. अनेक मजली पीक पद्धती यामध्ये एकाच जमिनीवर पिकांच्या उंचीनुसार क्रमानं विविध पिकांची लागवड केली जाते. या पद्धतीत प्रथम जास्त उंची असलेली झाडं, नंतर कमी उंची असलेली पिकं एका क्रमानं लावली जातात. काही पिकांना त्यांच्या लागवडीच्या वेळी कालावधीमध्ये प्रखर उष्णता मानवत नाही, त्यांच्या योग्य वाढीकरता सावलीची गरज असते. अशावेळी वेगवेगळ्या उंचीच्या झाडांच्या केलेल्या लागवडीमुळे अशा झाडांना सावली मिळते. म्हणजेच नारळाच्या बागेमध्ये कोकोसारखी मध्यम उंचीची झाडं लावली जातात आणि त्याखाली कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिकं लावली जातात. पीक पद्धतीचे जे फायदे आहेत तर यामध्ये जमिनीची सुपीकता वाढवून पीक उत्पादनात वाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त आर्थिक फायदा होतो. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करून पाण्याची बचत होते. खतांच्या वापरात बचत केल्यामुळे आर्थिक बचत होते. उपलब्ध मजुरांचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर होतो. पीक पद्धतीमध्ये कडधान्य किंवा द्विदल पिकं यांचा अवलंब करून जमिनीची सुपीकता वाढवता येते. वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्यामुळे आणि अयोग्य व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका टाळता येतो. पिकातील फेरबदलामुळे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फायदेशीर ठरतं.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सनं क्रॅम्प येतात, आणि अलीकडं तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ॲड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
2: टेस्टपुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काही फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो, मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्यात अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात, आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की मी पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावं असं. तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण

0: ती घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात. आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही. पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो, कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच. पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झालेत. थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले, त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, तीही थोडीशी कारणं असू शकतील. पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बी पीचा खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे, इतर गोष्टीबरोबरच खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो, ताटाला लावतो, परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो, त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो. म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो. आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही, काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं, रेडीमेड दिलं जातं. मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत. रेडीमेडमध्ये टेस्टला जादा महत्त्व दिलं जातं, दिसण्याला जादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही. आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम, काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं, लगेच ती खावंसं वाटणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
1: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
0: आहे, थोडासा आहे, नाही असं नाही आहे. काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं, सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं, काहीतरी खावंसं वाटणं, थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम, नक्कीच आहे.
1: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
0: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्याबरोबर आपणही जेवढं काय चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जे मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नुसतं आपणच नाही तर कळत नकळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
2: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाहीये, आपल्या मालकीचं काहीच नाहीये, हे आपल्याला मिळालेलं आहे. आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात द्यायचं, एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीच आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
1: बरोबर.
2: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो.

0: मानतो, बिल्डिंग मानतो, जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असली जागतिक लढाई बघतोय.
1: खरंय.
0: आणि विघ्न किती आणतोय, किती विनाश करतोय आपण.
1: आपल्या हातानं आपण हे सगळं करतोय खर तर.
0: पण
1: ह्या समस्यांना ह्या आपल्याला
0: दिलंच पाहिजे,
1: दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खर
0: तर. त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
1: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
0: आजचं यावरचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
1: बरोबर.
0: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
1: आहोत.
0: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उत्तराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उत्तराई पाहिजे लोकांचा,
1: अरे बाबा
0: कृतज्ञ असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसं विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे.

0: की जी निर्माण करायची आहेत ते स्वतःसाठी नाही.
1: बरोबर.
0: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
1: आहोत.
0: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उतराही झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उतराही पाहिजे लोकांचा,
1: अरे बाबा एवढं
0: कृतज्ञ असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला वगैरे हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे,
1: अगदी
0: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
1: महाभूत तुम्ही आता म्हणला तसं, हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग
0: हेच आहे. आणि हे जर आपण
1: ह्याचं
0: आपण तुच्छतेने देव बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बसलो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळात व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणा वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आज्या इथं बावडा बघत बसले आहेत, त्या वेगळ्या जनरेशन मधून आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल ह्याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
1: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठं आणि कुठल्या,
0: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
1: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं
0: कुणासाठी
1: पारका होतोय
0: आणि कुणासाठी आहे,
1: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
0: तो विकास काढण्यासाठी एवढं सरळ करायचं, कारण लोकांना एवढ्या लोकांना मग खाली आपण खरं तर या शहाणं झालं पाहिजे ज्या अपेक्षा होती एवढं तंत्रज्ञानानं.
1: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
0: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या मुलींच्या शाळेत आसपास जिथे जमेल तिथं.
1: हे आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सुनील मर्दापूरकर यांच्या गायनात राग शुद्ध सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराम यांची.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर. आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत.

परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाहीत असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपर फुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्याने विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पाविषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ता धारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिका धारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेमळा धरणाचा जलस्तर वाढल्यानं धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बेमळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 37 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पावसामुळे कळमनुरी बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्ण आणि 32 दरवाजे 2 मीटर उघडले असून पुढच्या काही तासात 3,75,000 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत होणार

0: पावसामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावं तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. वणी गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे त्यामुळे वणी अमळनेर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक मदत दिली जाणार असून नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये दहेली गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अडाण नदीवरच्या पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या गाडीत 4 जण प्रवास करत होते त्यापैकी 1 जण बचावला असून 3 जणांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातल्या 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

श्रोतेहो नमस्कार. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी रश्मी बाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं, तर एमपीएससीच्या तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी निदर्शनं केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आणखी 5 वर्षांसाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे. राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 झाले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अमृता सोनी यांचं गायन राग मधुवंती. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत हू तो तोरे कारण आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत पवन पुरवाई. त्यांना तबला साथ आहे वेदांत मांडवनगे यांची आणि हार्मोनियम साथ आहे संदीप गुरमुले यांची. ऐकूयात तर अमृता सोनी यांनी गायलेला राग मधुवंती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अमृता सोनी यांनी गायलेला राग मधुवंती ऐकलात. त्यांना तबला साथ होती वेदांत मांडवणगे यांची आणि हार्मोनियम साथ होती संदीप गुरमुले यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. ही छत्रपती ही नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला?
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
3: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 3व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम का बरं असावा खास, तर हिंदी चित्रपट संगीतात गॉड ऑफ मेलडी समजल्या जाणाऱ्या माझ्यासारखं विश्वित आणि माझ्या आजी आजोबांसारखं सत्तरीत सुद्धा फेवरेट असणारा, खरं तर आपल्या सर्वांच्या कानाच्या मनाच्या जवळचा आवाज म्हणजेच आज आहे मोहम्मद रफी यांचा 46वा स्मृती दिन. त्यामुळे ट्रिब्यूट म्हणून आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांनी गायलेली गाणी ऐकणार आहोत. सध्या सोशल मीडियावर त्यांची बरीच गाणी प्रचंड व्हायरल होत असली तरी आजपासून 10 वर्षांआधी सोशल मीडियाचं रान एवढं फोफावलेलं नसताना प्रत्येक लग्नात नवरी नवरदेवाच्या एंट्रीच्या वेळी बहारो फुलं बरसाओ ह्या गाण्याची गंमत वेगळीच होती. मी लहान असताना जितकी लग्न अटेंड केली होती त्यात वरातीमध्ये किंवा मेन एंट्रीच्या वेळी हे गाणं किंवा ह्या गाण्याचं म्युझिक ऐकल्याचं मला आठवतंय. एवढंच काय तर माझ्या आई बाबांच्या लग्नाच्या सीडी मध्ये पण बॅकग्राऊंडला हे गाणं आहे. अँड आय एम डॅम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांची ही आठवण असेल. मला आता एकदम असं वाटतंय की माझ्या 2 पिढ्या आधीच्या यंग ऍडल्ट्सनी म्हणजेच 60-70 दशकातल्या तरुणांनी त्यांच्या काळात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर रफी साहेबांच्या गाण्याला रिलेट केलं असेल. मग ते मराठी घरांमध्ये रफी साहेबांनी गायलेलं शोधीसी मानवा राऊळी मंदिरी हे मराठी भक्तिगीत असो किंवा हसा मुलांनो हसासारखं बालगीत असो किंवा उमलत्या वयात कॉलेजमधल्या थोड्याशा नजरानजरीनंतर प्रेयसीला आपल्या वेस्पा किंवा लांबरेटावर हम और तुम और ये समान अनुभवताना प्रियकर मिल गया दर्देजगर असं नक्कीच ऐकवत असतील.

आजच्या काळासाठी ही सर्व गाणी जुनी नक्कीच आहेत आणि आपणही सर्वजण आता वयाने मोठे व्हायला लागलो आहोत, पण ह्या काही गाण्यांचा परिस्पर्श आपल्या कानांना झाल्यावर ज्या वयात आपण ते गाणं ऐकलं असेल ते वय आणि ते जगणं आपल्याला पटकन आठवतं. 3, 2, 1 म्हणत एक पटकन एक फ्लॅशबॅक चालू होतो. मला असं वाटतं की ह्या गाण्यांमध्ये अजूनही जीव आहे, आयुष्य आहे. रफी साहेबांनी गायलेल्या गाण्यांमध्ये एक जिवंतपणा जाणवत राहतो आणि त्यामुळेच अजूनही त्यांचा सदाबहार आवाज जगाच्या आणि कित्येकांच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यातूनही ऐकू येतो. नासिर काझमी त्यांच्या एका शेरामध्ये म्हणतात की यू ही आबाद रहेगी दुनिया, हम न होंगे कोई हमसा होगा. पण कलाकारांसाठी गाणाऱ्यांसाठी ते जरी नसले तरी त्यांची कला जगाच्या अंतापर्यंत कायम राहते एवढं मात्र नक्की.

मोहम्मद रफी, कारकिर्द 1924 ते 1980, जगातले लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक आणि भारतीय उपखंडातल्या प्रभावी आणि महान गायकांपैकी एक. 1950 ते 1980 दशकांमधल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्याचा गाणारा आवाज म्हणजेच मोहम्मद रफींचा आवाज. हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी जरी प्रसिद्ध असले तरी त्यांनी पंजाबी, मराठी, तेलुगू, उर्दू आणि इंग्रजी भाषांमधून देखील गाणी गायली. लहानपणी एका फकीराच्या गाण्याचे अनुकरण करून जरी त्यांनी गायला सुरुवात केली असेल तरीही त्यांनी जवळपास विविध भाषांमधून 28,000 गाणी गायली. नौशाद, एस टी बर्मन, शंकर जयकिशन, रवी, मदन मोहन, ओ पी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी अशा दिग्गज संगीतकारांकडे समकालीन गायकांबरोबर त्यांनी काम केलंय. नौशाद साहेब त्यांच्याबद्दल, त्यांच्या आवाजाबद्दल असं म्हणतात की गुंजते है तेरी नगमो से अमीरो के ये महल, गुंजते है तेरी नगमो से अमीरो के ये महल, झोपड़ों में भी गरीबों के तेरी आवाज है. अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, मेरे साथी आज मौसीकी को तुझ पे नाज है, आज मौसीकी को तुझ पे नाज है.

सर्व मानवी भावभावना ते इतक्या सुंदररित्या गायचे की गाणं आतपर्यंत पोहोचायचं. विशेषतः प्रेमातल्या सर्व भावना सुंदररित्या त्यांनी गायल्या. मग ते अल्लड वयातलं प्रेम असो वा परिपक्व किंवा फक्त प्रेयसीच्या रूपाचं कौतुक का असेना, रुसवा, राग, विरह, मनवणं, ह्युमर या सर्व भावना त्यांच्या आवाजातून स्पष्ट व्यक्त होत गेल्या. त्यांचं मला आवडणारं गाणं ऐकवते आता मी तुम्हाला.

अमरीश मिश्र त्यांच्या एका पुस्तकात म्हणतात की कलेचा प्रवास धुंद करणारा असतो. यश, कीर्ती, मान सन्मान ही या प्रवासातली रमणीय विश्रामस्थळं असतील, परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं मंथन करण्यातच मग्न असतात. शुभ्र काही जीवघेणे शोधत असतात. मलाही हेच वाटतं. दोज हू पॅशनेटली फॉलोज देअर आर्ट मिट्स डिव्हाईन एनर्जी समडे. खरंच कलेचा निष्ठेने केलेला पाठपुरावा कलाकाराला केव्हा न केव्हा काहीतरी दैवी देऊन जातो. मोहम्मद रफींचा आवाज सुद्धा त्यांना स्वतःला आणि अनेक रसिकांना ही जादू वाटून गेलेला आहे. हा एक असा आवाज आहे जो आपल्याला पलीकडच्या जगात नेतो आणि वाटतं की अजून काही क्षण रेंगाळावं त्या स्वरांवर, कल्पनेतल्या हरिणांनी बागडावं अजून थोडंसं मुक्तपणे, मनातल्या पिसांनी विहरावं निरागसपणे, मावळू नये कोणाच्याच आशेचा सूर्य आणि म्हणावं की

तर श्रोते हो, आपण ऐकला युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. खेलो इंडिया योजनेच्या विस्तारालाही मान्यता. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वास्तविकतेचं भान होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. बीड पुणे रेल्वे सेवा 17 सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही. छत्रपती संभाजीनगर इथं दूध डेअरीवर कारवाई, भेस

0: भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त, परवाने निलंबित. आणि हिंगोली जिल्ह्यात 30 पैकी 27 मंडळांमध्ये अतिवृष्टी, छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी सुमारे 5,070 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातून तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करण्यास तसंच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या सहाय्यात वाढ करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. यासाठी 2026-27 ते 2030-31 या कालावधीत 39,441 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले,
1: कंप्लीट एक कॉम्प्रिहेंसिव व्यू लिया जाएगा. स्टेडियम हो, इंफ्रास्ट्रक्चर हो, ट्रेनिंग का प्रोग्राम हो, न्यूट्रिशन प्रोग्राम हो, मेंटोरशिप हो, उन सब के ऊपर एक बहुत केयरफुली क्राफ्टेड प्रोग्राम बनाया गया है. 29,000 करोड़ रुपीस की ये स्कीम है 5 ईयर्स के लिए और ये सीधा वीविन करेगी ओलंपिक, पैरा ओलंपिक और आगे कॉमनवेल्थ गेम्स को होस्ट करने वाले हैं 2030 में भारत में, उन सब के साथ ये वीविन करेगी.
0: संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे आजही बाधित झालं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाजही गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित झालं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच एमएससीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. दुबई तसंच सिंगापूरच्या धर्तीवर राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे इथं एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. या कायद्यानुसार मालमत्ता धारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल तसंच प्रत्येक सदनिका धारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतर नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वास्तविकतेचं भान होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत चिरागनगर घाटकोपर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तसंच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. अण्णाभाऊंच्या साहित्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: मानवी जे मन आहे त्या मनाच्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना अतिशय अलगदपणे आपल्या साहित्यातनं अभिव्यक्त करण्याचं काम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं आणि म्हणूनच एक संपूर्ण साहित्यिक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. वास्तविकतेचं भान हे त्यांच्या साहित्यातनं आपल्याला प्राप्त होतं.
0: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना शहा यांच्या हस्ते उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची

0: वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलत होते. राज्यात प्रथमच स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती तसंच सोयी सुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याकडे विखे पाटील यांनी यावेळी लक्ष वेधलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात असून 17 सप्टेंबरपर्यंत बीड पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या,
2: बीडला मुंबई आणि पुण्याची थेट रेल्वे जोडणी मिळावी यासाठी केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा सुरू ठेवलेलाच आहे. आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचे प्रयत्न आमचे सतत सुरू आहेत. येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच दिनांक 17 सप्टेंबर रोजी बीड पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
1: 2026-27 या वर्षासाठी बीड जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं पालकमंत्री पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचं लोकार्पणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या सुविधेमुळे आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं चिकलठाणा परिसरात एका दूध डेअरीवर छापा टाकून 3,12,380 रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. यामध्ये 950 किलो तूप, क्रीम आणि रिफाईंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. शहरातील लक्ष्मी डेअरीच्या 3 विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले आहेत. तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. या योजनेत पहिल्या यादीत जिल्ह्यातील 47,888 शेतकऱ्यांचा समावेश आहे. लवकरच दुसरी यादी प्रसिद्ध होणार असून त्यात सुमारे 51,000 शेतकऱ्यांची नावं समाविष्ट असतील असं जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगारामवाडी परिसरात काल रात्री 4 मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला. 24 तासात जिल्ह्यात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 30 पैकी तब्बल 27 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे कयाधू नदीला पहिल्यांदाच पूर आला आहे. शेतशिवारांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. आज सकाळपासूनही हिंगोली जिल्हाभरात पावसाची संततधार सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर इथे देखील पावसाची संततधार सुरू आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे आणि मराठवाड्यात बीड तसंच जालना जिल्ह्याला आणि संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पैठणच्या जायकवाडी धरणातील जलसाठा 75% अधिक झाला आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग 2026 100 5 गुण मिळवत देशात 12 क्रमांक पटकावला आहे. ग्रीन मेंटर्स या संस्थेच्या वतीनं राबवण्यात

0: इत्यस्य जेपीएससी गोप्यता भंग परीक्षा पत्र प्रकरणे सीबीआई अन्वेषणं याचितवन्तः। झारखंड राज्ये जेएमएम नेतृत्वस्य सर्वकारस्य नेतृत्वे जेपीएससी अनधिकृत परीक्षा पत्र प्रकाशनेन सहैव अनेकाः परीक्षा पत्र प्रकाशन घटनाः सूचिताः इति केन्द्रीय महिला बाल विकास मन्त्रिणा तथा कोडरमा मण्डलस्य भाजपा सदस्याः उक्तवती इति वार्ताः।
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। सायंकाळचे 6:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत। आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत किडनी विषयक आजार आणि घ्यायची काळजी। याविषयी किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।

0: श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोत्यांनो स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज किडनी विकार तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत आणि किडनी विषयक जे विविध आजार आहेत त्या आजारांविषयी, त्यावरील उपचार पद्धतींविषयी, आधुनिक उपचार पद्धतींविषयी आणि या आजारापासून आपण कसं दूर राहायला हवं याविषयी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी या विषयावर किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, एकंदरीतच आपल्या शरीराची रचना अशी करण्यात आलेली आहे की काही बाह्य अवयव जे की सदृश्य स्वरूपात कार्यरत असतात आणि काही शरीरांतर्गत अवयव असतात की जे शरीरांतर्गत राहून आपली संपूर्ण जी शारीरिक क्रिया आहे किंवा आपली संपूर्ण एकंदरीतच जी जीवन प्रणाली आहे ती जीवन प्रणाली ते नियंत्रित करत असतात आणि त्यांच्यावर एकंदरीतच आपल्या संपूर्ण आरोग्याची एक मोठी भिस्त अवलंबून असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग त्यामध्ये हृदयाची क्रिया असेल, त्यासोबतच किडनी फंक्शन असेल, लिव्हर असेल, फुफ्फुस असेल, हे शरीरांतर्गत राहून आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात आणि आपल्याला फिट अँड फाईन ठेवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे करत असतात. मग किडनी हे जे आपल्या शरीरांतर्गत असणारं फंक्शन आहे ते एकंदरीतच आपलं आरोग्य अबाधित राखण्यासाठीचं अतिशय महत्त्वपूर्ण असं फंक्शन आहे ज्या माध्यमातनं आपण आपलं जीवन जगत असतो. तर याच शरीरांतर्गत असणाऱ्या किडनी फंक्शनविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांना. सर्वप्रथम सर आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर सुरुवातीला मला आपणास विचारावं असं वाटतं की आपल्या शरीरा अंतर्गत असणारा किडनी हा जो महत्वपूर्ण घटक आहे तर याचं फंक्शन नेमकं कसं चालतं? बरं,
1: किडनी हे शरीरातील एक खूप महत्त्वाचं अवयव आहे जे विविध प्रकारचे कार्य करत राहतं, ज्यामध्ये शरीरातील जे घातक पदार्थ असतात ज्याला आपण युरिया क्रिएटिन असं म्हणतो हे ते लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढतं. जेव्हा किडनीचं काम कमी होतं त्यावेळेस शरीरातील युरिया आणि क्रिएटिनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या घटकांचं प्रमाण शरीरामध्ये कमी असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीने शरीरातील आवश्यक तेवढेच पाणी ठेवून उर्वरित पाणी लघवीतून बाहेर काढणं हे एक प्रमुख कार्य किडनी करत असते. इलेक्ट्रोलाइट्स ज्याला आम्ही सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो, त्यांचं प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये असणं हे किडनीचं एक प्रमुख कारण असतं. त्याच पद्धतीने रक्तदाब व्यवस्थित मेंटेन ठेवणं हे किडनीचं एक प्रमुख कार्य आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचं प्रोटीन हे खूप महत्त्वाचं असतं. तर इरिथ्रोपोएटिन प्रोटीन शरीरामध्ये तयार करण्याचं एक प्रमुख कार्य मूत्रपिंड किंवा किडनी हे करत असतात.
0: अच्छा,

0: सर, आता किडनी विषयक विविध आजार आपण पाहतो आणि त्या आजारांचा निश्चितच आपल्या आरोग्यावर अतिशय घातक असा परिणाम पडतो, त्यामुळे आपलं किडनीचं आरोग्य आपण योग्य आणि उत्तम राखणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु काही वेळा अनेक रुग्णांना किडनी विषयक विविध आजारांना सामोरं जावं लागतं. त्या आजारांविषयी काय सांगाल, त्याचे काही प्रकार आहेत का?
1: किडनीच्या आजाराचे प्रामुख्याने 4 ते 5 प्रकार आहेत, ज्यामध्ये पहिला प्रकार ज्याला आम्ही अक्यूट किडनी इंजुरी असे म्हणतो. अक्यूट किडनी इंजुरी हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये अचानक काही तास किंवा दिवसात किडनीचे कार्य कमी होते, मात्र आपण यामध्ये योग्य उपचार केल्यास रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्रोनिक किडनी डिसीज हा एक किडनीचा दुसरा प्रकार असून ज्यामध्ये किडनीचे कार्य हळूहळू अनेक महिने किंवा वर्षांमध्ये कमी होऊन जाते. मधुमेह व उच्च रक्तदाब ही सर्वात सामान्य कारणं आहेत ज्यामुळे क्रोनिक किडनी डिसीज हा आजार फोफावतो. ग्लोमेरुलोनेफ्राइटिस हा एक किडनीचा आजाराचा एक प्रकार असून ज्यामध्ये किडनीतील गाळणीला सूज येते, ज्यामुळे लघवीत प्रथिने किंवा रक्त जाणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. नेफ्रोटिक सिंड्रोम हा पण एक किडनीचा आजाराचा प्रकार आहे ज्यामध्ये लघवीत मोठ्या प्रमाणे प्रथिने किंवा प्रोटीन जातात, ज्यामुळे चेहऱ्यावरती पायावरती सूज येणे, शरीरात दम लागणे ही लक्षणे आढळून येतात. त्याच पद्धतीने किडनी स्टोन हा पण एक खूप कॉमन किंवा खूप प्रामुख्याने आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार आहे, ज्यामुळे पण किडनीवरील ताण वाढतो आणि किडनीवर सूज येणे किंवा क्रिएटिन वाढणे हे प्रकार असू शकतात. काही अनुवांशिक पण आजार असतात, जसे की पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. हा पण आम्ही खूप प्रामुख्याने आपल्या आम्हाला हा आजार आढळून येतो ज्यामध्ये किडनींमध्ये अनेक पाण्याच्या घाटी तयार होतात, ज्याला आम्ही सिस्ट असे म्हणतो. अशा सिस्ट तयार झाल्यामुळे किडनीचा जो आकार आहे तो डिस्टर्ब होऊन जातो आणि त्यामुळे किडनीचं काम करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. तर हा एक अनुवांशिक आजार पण आपल्याला माहीत असणं फार महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने मूत्रमार्गाचा संसर्ग होऊन सारखं ज्याला आपण युरिन इन्फेक्शन असं म्हणतो, त्यामुळे पण किडनीवरती आघात होऊन किडनीचं काम करणं हळूहळू कमी होऊ शकतं. त्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग पण आपण शक्यतो टाळणं महत्वाचं आहे. तर हे काही आजारांचे प्रकार होते.
0: निश्चितच सर, आता हे जे विविध किडनी विषयक आजार आहेत, त्या आजारांची नेमकी लक्षणं काय आहेत आणि कारणं काय आहेत, याविषयी काय सांगाल?
1: आता सामान्यतः आपण जर बघितलं तर हे सगळे जे आजार आता आपण जे चर्चा केली, हे सगळे आजार किडनीला अफेक्ट करतात, ज्यामुळे किडनीचा परिणाम होऊन युरिया क्रिएटिनिन वाढतं. त्यामुळे लक्षणं ही सामान्यतः सगळ्या आजारांचे सारखेच असतात, जसे की भूक कमी लागणे, उलटी येणे, मळमळ होणे, सारखं थकवा जाणवणे, पायावरती चेहऱ्यावरती सूज येणे, लघवीतून रक्त जाणे, त्यानंतर उच्च रक्तदाब असणे, शुगर कमी जास्त होणे, ही सगळे प्रामुख्याने किडनीच्या आजाराची लक्षणे असतात. जेव्हा शुगरमुळे किडनीचा आजार होतो अशा पेशंटमध्ये शुगर कमी जास्त होण्याचे प्रमाण खूप जास्त असते, कारण की एकदा शरीरामध्ये क्रिएटिनिन वाढलं की शुगर कंट्रोल होण्याची क्षमता शरीर थोडीशी कमी होऊन जाते, त्यामुळे शुगर कमी जास्त होते. तर प्रामुख्याने ही लक्षणे किडनीच्या पेशंटमध्ये आढळतात.
0: अच्छा, आणि किडनीच्या आजाराची कारणं याविषयी काय सांगता येईल?
1: किडनीच्या आजाराची कारणांमध्ये जर आपण चर्चा केली तर त्यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही दोन प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची कारणे आहेत ज्यामुळे किडनीचा आजार फोफावतो. बऱ्याच दिवसांपासून आपण बघत आहेत की भारतामध्ये मधुमेहाचे पेशंट हे झपाट्याने वाढत आहेत, उच्च रक्तदाब पण कमी वयातील लोकांमध्ये आढळून येत आहेत. अशा कारणामुळे किडनीचा आजाराचं प्रमाण वाढतं. मधुमेह किंवा शुगर ही कंट्रोलमध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. मधुमेह जर कंट्रोलमध्ये नसेल तर त्यामुळे किडनीवरचा मधुमेहाचा परिणाम वाढतो आणि किडनीचा आजार फोफावतो. त्याच पद्धतीने रक्तदाब, उच्च रक्तदाब जे आहे, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, ते पण सामान्यतः 130/80 नॉर्मल रेंज ही आहे आणि ही मेंटेन असणं फार महत्वाची आहे. उच्च रक्तदाब जर आपण कंट्रोल ठेवला नाही तर त्यामुळे पण किडनीवरचा परिणाम वाढतो. तर ही दोन प्रामुख्याने कारणं आहेत ज्यामुळे किडनीचे आजार होतात. त्याच पद्धतीने जसे आपण आता काही अनुवांशिक आजाराची चर्चा केली, ज्याला आपण पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणतो, ज्यामध्ये किडनीवरती पाण्याचे सिस्ट किंवा सिस्ट तयार होतात, यामुळे पण किडनीचे आजार होतात. किडनीतील स्टोन जे आहेत, त्यामुळे रिकरंट किडनी स्टोन ज्याला आम्ही असं म्हणतो, म्हणजे सामान्यतः सारखे किडनीमध्ये खडे तयार होणे, त्यामुळे पण सारखं रुग्णाला ऑपरेशनला सामोरे जावं लागतं आणि त्यामुळे पण किडनीचं काम करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ शकतं. तर प्रामुख्याने हे 4 कारणे किडनीच्या पेशंटमध्ये आपल्याला आढळून येतात. त्याच पद्धतीने हल्ली वेदनाशामक गोळ्या म्हणा किंवा बाकीचे काही मेडिसिन्स हे हाय पॉवरचे घेतल्या गेल्यामुळे त्याचा लोड किडनीवरती येतो आणि असे पण प्रमाण खूप जास्त

0: वाढत आहे, त्यामुळे शक्यतो रुग्णांनी घरच्या घरी किंवा मेडिकलवरती जाऊन एखादं पेन किलर घेणं किंवा स्वतःहून काही गोळ्या घेणं हे शक्यतो टाळावं, कारण की कुठल्या गोळीचा किडनीवरती काय परिणाम होईल हे आपल्याला सांगता येणार नाही, त्यामुळे हे पण गोष्टी टाळणे खूप महत्त्वाचं आहे.
1: निश्चितच सर, आता हे जे किडनीचे विविध आजार आहेत त्या आजारांवर योग्य ती निदान आणि उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध असेल त्याविषयी काय सांगाल, आणि त्यातही आधुनिक उपचार पद्धतीविषयी आपण काय सांगाल?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण की किडनीचा आजार हा लवकर निदर्शनात येणे हा अत्यंत महत्वाचा असतो. एकदा किडनीचा आजार हा शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला आढळून आला तर आपल्याकडे डायलिसिस शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे डायलिसिसला अगोदरच आपल्याकडे बरेच जणांची भीती असते किंवा त्या गोष्टीबद्दल काळजी असते, तर किडनीचा आजार हा शेवटच्या स्टेज पर्यंत जाऊ नये यासाठी आपल्याला तो पहिल्याच स्टेज मध्ये किंवा पहिल्या दोन स्टेज मध्येच निदर्शनात आला तर आपण त्या पद्धतीने गोळ्या औषध देऊ शकतो. त्यामुळे ज्या पेशंटला उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, अशा पेशंटनी नियमितपणे 3 महिन्याला काही रक्ताच्या तपासण्या असतात, काही लघवी तपासण्या असतात, त्या करणे अत्यंत महत्वाचं असतं. रक्ताच्या तपासण्यांमध्ये ब्लड युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम, हिमोग्लोबिन या तपासण्या करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने लघवीची तपासणी करणं का महत्वाचं आहे, कारण की शुगर आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये लघवीद्वारे प्रोटीन जातं, त्यामुळे ते प्रोटीनचं प्रमाण किती आहे हे बघण्यासाठी आपल्याला लघवीची तपासणी करणं महत्वाचं आहे. त्यामुळे लघवी तपासण्यांमध्ये युरिन रुटीन, युरिन प्रोटीन क्रिएटिनिन रेशो किंवा युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो ह्या अशा काही तपासण्या आहेत की ज्या आपण जर केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला लघवीतील प्रोटीनचं प्रमाण किती आहे ते कळतं आणि त्या पद्धतीने आपल्याला गोळ्या औषध बदलता येतात. त्याच पद्धतीने शारीरिक तपासणी द्वारे पण आपल्याला आढळून येतं की पेशंटला किडनीचा आजार आहे का नाही, जसे की चेहऱ्यावरती सूज येणे, पायावरती सूज येणे, पायावरती जर आपण एखादं बोट दाबून जर बघितलं तर खड्डा पडणे, ही गोष्ट जी आहे याचा अर्थ पायावरती सूज जास्त प्रमाणात आहे. सततचा थकवा असणे, उच्च रक्तदाब असणे, हे शारीरिक गोष्टी पण आपण नियमितपणे तपासणे महत्वाच्या असतात.
1: अच्छा सर, आता आपण बघतोय की किडनीच्या आजारांमध्ये किडनी फेल होणे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात फोफावते आहे, त्याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: किडनी फेल होणं म्हणजे किडनीची शेवटची स्टेज, ज्याला आम्ही सीकेडी स्टेज 5 असं म्हणतो. सीकेडी स्टेज 5 अशी स्टेज आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही किडनीचं काम करणं निकामी होतं. एक EGFR नावाची एक टेस्ट असते मॅडम, त्याच्यामध्ये आपण दोन्ही किडनीचं काम किती आहे ते मोजतो. जेव्हा किडनीचं काम करणं एकदम फेल होतं तेव्हा EGFR हा 10 पेक्षा कमी झालेला असतो किंवा तो 5 पेक्षा पण कमी झालेला असतो. तर या गोष्टी टाळायच्या असतील तर मधुमेह, ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि एकदा की किडनी फेल झाल्या त्यानंतर डायलिसिस हा एकच मार्ग आपल्या समोर उरतो. गोळ्या औषधांनी आपल्याला त्या पूर्णपणे पूर्ववत पदावरती घेऊन येण्यात आपण असमर्थ ठरतो, त्यामुळे डायलिसिस हाच एक पर्याय आपल्याला शेवटच्या स्टेज मध्ये राहतो.
1: नक्कीच सर, आता ज्यावेळी रुग्णांमध्ये किडनी निकामी झाल्यानंतर ती काही प्रमाणात काम करते त्यामुळे अशा रुग्णांचं डायलिसिस करणं खूप गरजेचं असतं, त्याविषयी आपण काय सांगाल? कारण डायलिसिस विषयी अनेक शंका कुशंका, अनेक समज गैरसमज रुग्णांच्या मनामध्ये असलेले आपण पाहतो, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम, कारण की डायलिसिस ही एक उपचाराची पद्धत आहे. सर्वात अगोदर आपण डायलिसिस म्हणजे एकदम काहीतरी वेगळी गोष्ट आहे किंवा एखादी भीतीदायक गोष्ट आहे असा समज आपल्या डोक्यामधून काढणं खूप महत्वाचं आहे. डायलिसिस जेव्हा पेशंटला लागतं तेव्हा किडनीचं काम करणं ऑलमोस्ट निकामी झालेलं असतं, त्याच वेळेस डॉक्टर आपल्याला डायलिसिसची गरज आहे असं सांगतील. त्यामुळे जेव्हा डायलिसिस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस डायलिसिस हा किडनीला सपोर्ट देण्यासाठी आहे. डायलिसिसद्वारे आपण किडनीचं काम काही ना काही प्रमाणात चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. जर आपण डायलिसिस नाही केलं तर शरीरामधील युरिया, क्रिएटिनिन हे जे विषारी घटक आहेत शरीरातील ते घटक वाढणार. ते जर घटक शरीरातील वाढले तर मग आपल्याला पायावर सूज, चेहऱ्यावर सूज, दम लागणं, जेवण न जाणं हे सगळा त्रास फोफावतो. त्यामुळे डायलिसिस करून आपण युरिया, क्रिएटिन हे विषारी पदार्थ शरीरातील कमी करतो. त्याच पद्धतीने डायलिसिस केल्यामुळे जसे इलेक्ट्रोलाइट आपण जी चर्चा केली, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, पोटॅशियम, सोडियम याचे प्रमाणही डायलिसिसद्वारे नियमित राहतं, बायकार्बोनेटचं प्रमाणही नियमित राहतं. त्यामुळे पेशंट चांगल्या प्रकारे डायलिसिस केल्यामुळे त्यांचं जीवनमान वाढतं. आता आमच्याकडे असे बरेचसे रुग्ण आहेत की जे सकाळी लवकर येतात, डायलिसिस करतात आणि नंतर मग आपल्या नियमित कामांना पण जातात. त्यामुळे ते डेली वर्क करतायत, चांगल्या फॅमिलीला आपल्या सपोर्ट करतायत, एक

0: इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या पण ते सपोर्ट करतायत. त्यामुळे ही बाब जी लोकांमध्ये बरेचशी रुजलेली आहे की डायलिसिस झालं की आयुष्य संपलं अशातला अजिबात भाग नाही आहे. डायलिसिस जर आपण नियमितप्रमाणे केलं तर आपलं आयुष्यमानही वाढतं, आपण आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या काम करूनही आपण त्यांना सपोर्ट करू शकतो. फक्त नियमित आठवड्यातून 3 डायलिसिस 4 करणं हे अतिशय महत्वाचं आहे.
1: अगदीच अगदीच. खरंच सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे किडनी फेल झाली आणि आता रुग्णाचं डायलिसिस करावं लागणार आहे असं म्हटल्यानंतरच तो रुग्ण तर स्वतः मानसिकरित्या खचून जातोच, पण त्याचे कुटुंबीयही खचून जातात. कारण त्यांना वाटतं की आता इथून पुढे ते त्यांचं दैनंदिन जीवन व्यवस्थित जगू शकतील की नाही आणि त्यामुळे ते खचून जातात. परंतु डायलिसिस हे अशा रुग्णांसाठी उपयुक्त किंवा एक वरदान आहे की त्यांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य उत्तम राखणं आणि त्यांची दैनंदिन जी जीवनशैली आहे ती जीवनशैली अगदी जशास तशी करण्यासाठी ही एक उपयुक्त अशी उपचार पद्धती किडनीच्या पेशंटसाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
0: अगदी बरोबर मॅडम, आपण जे म्हटलात की डायलिसिस हे एक प्रकारचं वरदानच आहे की ज्यामुळे लोकांचं आयुष्यमान वाढतं, लोकांना क्वालिटी ऑफ लाईफ चांगल्या प्रकारे जगता येते. असे पण काही रुग्ण आहेत की जे मागच्या 8-10 वर्षापासून डायलिसिस करतायत आणि जे नियमित डायलिसिस केल्यामुळे चांगले जीवन जगतायत. त्यामुळे अशी जी एक समज आहे की डायलिसिस लागलं की आयुष्य संपलं, हे आपण थोडंसं या समजपासून दूर जायला पाहिजे असं मला वाटतं.
1: अगदीच अगदीच सर. सर, सुरुवातीला कारणांविषयी आपण बोललो, तर याविषयी बोलत असताना मला आणखी एक प्रश्न आपणास विचारावा वाटतो की तरुणांमध्ये आज व्यसनाधीनतेचं प्रमाण अधिक वाढतंय आणि त्यामुळेही किडनी फेल होणे किंवा किडनीचं फंक्शन व्यवस्थित काम न करणे हा आजार फुफावतोय किंवा ही समस्या फुफावताना दिसते, त्याविषयी काय सांगाल बरं आपण?
0: आजकालचं जे जेन झी जनरेशन आहे मॅडम, त्यामध्ये जे ॲडिक्शन म्हणा किंवा व्यसनाधीनचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे किडनीच नाही तर लिव्हर, पॅनक्रियाज यावरती पण या अशा जे व्यसन आहे त्याचा परिणाम खूप जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे किडनीच निकामी होत नाही तर लिव्हर आणि पॅनक्रियाजही निकामी होतात. त्यामुळे आपण आपल्या या जेन झी जनरेशनला या गोष्टींपासून दूर कसं ठेवता येईल यासाठी जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळं आपण त्यांना हे समजून सांगणं महत्वाचं आहे की एका क्षुल्लक गोष्टींसाठी तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते धोक्यात घालणं अतिशय चुकीचं आहे. कारण की या व्यसनांमुळे किडनी, मेंदू, हृदय, पॅनक्रियाज, लिव्हर हे जे 5 मुख्य अवयव आहेत या सगळ्यांना ते असर करतात आणि त्यांचं त्यामुळे जीव धोक्यात जाणं खूप कॉमनली होत आहे.
1: खरंच खरंच मानवी संस्कृतीला किंवा मानवी जीवन पद्धतीला व्यसनाधीनतेची लागलेली कीड ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पोखरत जाते आणि अशा व्यसनाधीन व्यक्तींच्या शरीरांतर्गत भागात वेगवेगळ्या आजारांचं बळकटीकरण करण्यासाठी त्यांचं व्यसन कारणीभूत ठरतं. त्यामुळे याविषयी खरंच जनजागृती होणं गरजेचं आहे आणि केवळ तरुणांनीच नव्हे तर अगदी प्रौढांनी, वृद्धांनी, सर्वांनीच व्यसनाधीनतेपासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आता जसं व्यसनाधीनतेमुळे आपण बघतोय की किडनी विषयक समस्या किंवा लिव्हर विषयक आजारांच्या समस्या निर्माण होतात, अगदी तसंच मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त व्यक्तींमध्येही किडनीची समस्या अधिक प्रमाणात फुफावताना दिसते. कारण हे मधुमेह, बीपी यासारखे जे आजार आहेत ज्या आजारांवर उपचार म्हणून दररोज काही मेडिसिन्स त्यांना घ्यावी लागतात आणि या ड्रग्समध्ये काही कंटेंट्स असे असू शकतात की ज्यामुळे आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब याने ग्रस्त जे रुग्ण असतात त्यांच्या मनात एक नेहमीच भीती असते की माझ्या या आजाराचा किडनी या फंक्शनवर काय परिणाम होईल. तर ही जी शंका आहे रुग्णांच्या मनातली, या शंकेविषयी आणि मेडिसिन्सच्या होणाऱ्या परिणामांविषयी आपण काय सांगाल?
0: उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासाठी ज्या या मेडिसिन घेतल्या जातात त्या सगळ्याच मेडिसिन्सचा किडनीवरती परिणाम होतो असं नाही. काही ठराविक मेडिसिन्सच आहेत ज्याचा किडनीवरती परिणाम होतो आणि ते पण जेव्हा शरीरातील क्रिएटिनचं प्रमाण वाढतं त्यावेळेस या गोळ्यांचं ऍडजस्ट करणं फार महत्वाचं असतं. जर शरीरातील क्रिएटिनचं प्रमाण नॉर्मल आहे तर गोळ्यांचा जास्त परिणाम होणार नाही, पण जर नॉर्मल क्रिएटिनची लेवल शरीरामध्ये ही 1 ते 1.5 mg/dL पर्यंत असते, ती जर 1.5 पेक्षा जास्त वाढली तर याचा अर्थ क्रिएटिन शरीरामध्ये वाढत आहे. तर क्रिएटिन जर वाढत असेल तर काही गोळ्या, औषध, मेडिसिन्स जे आहेत जसे की मेटफॉर्मिन आहे किंवा टेल्मिसार्टन बीपीसाठी आपण घेतल्या जातं, तर या गोळ्यांमध्ये काही कमी जास्त करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब

0: असलेल्या व्यक्तींनी दर 3 महिन्याला नियमितपणे क्रिएटिनची तपासणी करणं आणि युरिन रुटीन, ज्याद्वारे आपल्या लघवीतील प्रोटीन जात आहे का हे आपल्याला कळेल, या दोन्ही तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला बरेचसे मधुमेहाचे पेशंट हे सकाळची उपाशीपोटी शुगरची तपासणी आणि दुपारची 1.5 तासाची शुगर तपासणी, या दोनच तपासणीवर त्यांचा भर असतो. या दोन तपासण्या तर महत्त्वाच्या आहेतच, त्याच वेळेस क्रिएटिनिन आणि युरिन रुटीन या पण तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर माझा अनुरोध ह्या रुग्णांना असा राहील की त्यांनी 3 महिन्याला क्रिएटिनिन आणि युरिन रुटीन या तपासण्या पण नियमितप्रमाणे करून घ्याव्यात, जेणेकरून काही मेडिसिनमध्ये बदल करायचे आहेत का हे आपल्याला कळेल. कारण की मधुमेहाचा किडनीवरती दूरगामी परिणाम होणारच आहे, काही ना काही प्रमाणात किडनीतून परिणाम होऊन लघवीतील प्रोटीन जाणारच आहे. फक्त हे आपल्याला जर लवकर निदर्शनास आले तर आपल्याला काही गोळ्या औषधांनी, जे नवीन प्रकारचे गोळ्या औषध आलेले आहेत, त्यांनी आपल्याला तो प्रमाण कमी करता येईल, जेणेकरून शुगरचा किडनीवर होणारा परिणाम किंवा उच्च रक्तदाबाचा होणारा किडनीवरील परिणाम हा आपल्याला कमी करता येईल.
1: नक्कीच सर, आपण बघतोय की मधुमेहासारखा आजार असेल किंवा उच्च रक्तदाबासारखा आजार असेल, हे अगदी आज सर्रास होणारे आजार म्हणून मानले जातात आणि अगदी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकांना या आजारांना सामोरं जावं लागतं. आणि एकदा का तुम्हाला हा आजार जडला की त्यासाठी मेडिसिन्स घेणं हे गरजेचंच आहे. यात आपण कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करू शकत नाही किंवा ती करणं योग्य नाही. त्यामुळे नियमित रक्त तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत राहणं या रुग्णांसाठी निश्चितच अत्यंत गरजेचं आहे. सर, आता आपण अगदी आपल्या जीवनशैलीमध्ये सहज डोकं दुखतंय किंवा पोट दुखत आहे किंवा अंगदुखी आहे यासाठी बऱ्याच वेळा पेनकिलर्स घेतो आणि आपला त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच त्याचा तात्पुरता प्रभाव आपल्या आरोग्यावर होतो आणि आपण त्रासापासून मुक्त होतो. पण हे एक सायलंट किलरचं काम आपल्या शरीरांतर्गत करतात आणि हळूहळू आपल्या शरीरातील काही फंक्शन्स निकामी करण्याचं कार्य त्यांच्यामार्फत होत असतं. त्यामुळे पेन किलर नेहमी घेणं हे निश्चितच धोकादायक आहे असं म्हटलं जातं. तर याविषयी आपण काय सांगाल आणि या पेन किलरचा किडनीवर नेमका काय परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
0: मॅडम, तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की पेन किलर्स आर सायलेंट किलर्स. आजकाल असं बऱ्याचदा आपल्याला होतंय की शेतात काम करणारे आपले शेतकरी बांधव असतील किंवा कामगार असतील, कामगारांपासून ते ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण हा पेन किलरच्या अधीन झाला आहे असं आपल्याला समाजात दिसत आहे. काही डोकं दुखलं, कंबर दुखली, मान दुखली की लगे आपण पेन किलर घेतो. पेन किलर हे एखाद्या वेळेस घेतलं तर जास्त हानिकारक नाहीये, पण त्याचा जर नियमित आपण सर्रास उपयोग करायला लागलो तर त्याचा किडनीवरती परिणाम खूप जास्त प्रमाणात होतो. ओव्हर द काउंटर ड्रग्ज, ज्याला आपण म्हणतो की आपण मेडिकलवर जातो आणि म्हणतो की पेन किलर द्या किंवा हे द्या, याचं प्रमाणही समाजामध्ये खूप वाढत आहे. तर अशा गोष्टींना कमी करणं हे खूप महत्वाचं आहे, कारण की या पेन किलरचा किडनीवरती हा डायरेक्ट परिणाम होतो. ज्या पेन किलरमुळे किडनीतील ट्युब्युल आणि ग्लोमेरुलाय या दोन्ही जे घटक आहेत किडनीमधील, त्या दोन्ही घटकांना पेन किलरचा खूप जास्त प्रमाणात परिणाम होतो. पेन किलरमुळे किडनी निकामी झालेल्या आम्ही पेशंट बघितलेले आहेत, त्यामुळे हे पेन किलर टाळणे हे अतिशय महत्वाचे आहे. नाहीतर जर पेन किलरचं प्रमाण शरीरामध्ये वाढत गेलं तर त्यामुळे किडनी निकामी होऊ शकते. त्याच पद्धतीने नेफ्रोटिक सिंड्रोम, जे आपण पहिले चर्चा केली होती, ज्याच्यामध्ये पायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं असलेही प्रकार होऊ शकतात, लघवीतून प्रथिने किंवा प्रोटीन जाऊ शकतात, हाही प्रकार पेन किलरमुळे होतो. त्यामुळं शक्यतो पेन किलर हे टाळणे हे अतिशय महत्वाचे आहे.
1: सर, आता कोणताही आजार होण्यापूर्वी आपण तो आजार मुळात आपल्यापर्यंत येऊच नये यासाठी दक्षता घेणं हे योग्य आहे आणि त्यासाठी आपण आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली योग्य राखणंही खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आज जंक फूडचं, स्नॅक्सचं सेवन केलं जातं, ज्याचे दुष्परिणाम आपल्या एकंदरीतच संपूर्ण आरोग्यावर होत असतात. तर मग यासारख्या दुष्परिणामांपासून दूर राहून आपल्या दैनंदिन जीवनात किडनी या अवयवाचं आरोग्य संतुलित राखण्यासाठी आपण काय सर्वांनी दक्षता घ्यायला हवी?
0: किडनीचं काम करणं किंवा किडनी नियमितपणे चांगली राहण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचं शुगर आणि बीपी हे नियमित कंट्रोल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की हेच पेशंट पुढे जाऊन क्रोनिक किडनी डिसीज, म्हणजे एकदम दोन्ही किडनी निकामी होणं, याचे प्रमाण त्यांच्यामध्ये वाढते. त्यामुळे शुगर आणि बीपी कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे. सामान्य जनतेने रेग्युलर एक्झरसाईज करणे, योगासने करणे, पाणी नियमित वेळेवर पिणे, लघवी आल्यानंतर लगेच लघवीला जाणे, जास्त वेळ लघवी साचून न ठेवणे जेणेकरून लघवीतील इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं, हे अशा गोष्टींचं नियमित पालन केलं तर आपल्या किडनी या निरोगी राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण मागेच

0: बोललो की पेन किलर्स आर सायलेंट किलर्स, त्यामुळे पेन किलर शक्यतो टाळणे हे पण अतिशय महत्वाचं आहे. या चार पाच गोष्टींचं जर आपण नियमितपणे पालन केलं तर आपल्या किडनी निरोगी राहतील.
1: सर, एकंदरीतच किडनी या आजाराविषयी आणि किडनी या आजारावर कशा प्रकारे योग्य अशी उपचार पद्धती करून किडनी या आजाराने ग्रस्त रुग्ण आपली दैनंदिन जीवनशैली जगू शकतो आणि आपला आयुष्यमान वाढवू शकतो याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील आपल्या यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आताच आपण किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी किडनी विकार तज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळचे 6:56 झाले आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: काहो दानबारा.
2: हा काय बाई.
1: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
2: हा बाई, मुलांना दिलं तिकडं खाणीच्या कामावर पाठवून.
1: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
2: हा बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडं कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
1: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
2: असं होय.
3: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। ठीक 7 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र।

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंतर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाएगा. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी समुद्र 84,000 कोटी रुपयांच्या मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्म मृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपरफुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरीही कंत्राटदाराने दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील 3 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेले कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. धुळे तालुक्यात आंबोडे इथं 2 जण पुरात वाहून गेले आहेत. मुकुटी गावात लक्ष्मीनगर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकुटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दडगाव तालुक्यात चनसेली घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात तसंच इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा आणि कळवण या 4 तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,000 जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै 2029 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवर लहूजी साळवे यांच्या स्मारकाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं आहे. या स्मारकाचंही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. मुंबईतली हॉटेल्स आणि खाणावळींविरुद्ध पक्षपाती कारवाई केल्याबद्दल राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातली उपाहारगृह 98% स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र विभागानं दिलं होतं. मात्र वकिलांच्या समितीच्या पाहणीत उपाहारगृह अस्वच्छ असून सांडपाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याचं तसंच स्वयंपाकघरात कीटकांचा वावर आढळला होता. त्यावरून न्यायालयानं FDA पक्षपाती कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सर्व ठिकाणांवर कारवाई करताना एक समान धोरण अवलंबलं पाहिजे असं सुनावलं. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रीती पवारनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन मापवेचा 5-0 असा पराभव करत भारताचं किमान रौप्य पदक निश्चित केलं. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कॉर्लेट डेलगाडो हिच्याशी होणार आहे. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी यात्रेत सहभागी झालेल्या वारकरींनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,92,00,000 रुपयांहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. यात रोख देणगी, सोन्या चांदीचे दागिने, लाडू, प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार

0: छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात ठीक 7:15

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून

0: अगं कधी आरशात उलटं वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग.

0: आरशात उलट वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या धोक्यापासून युवा पिढीचं रक्षण करणं तसंच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाला गती देण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई या व्यापक अभियानाचा प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर हे अभियान, त्यासाठी केलेलं नियोजन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित पैलूंवरची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ शासनाचा नसून ती एक लोकचळवळ व्हावी या दृष्टीनं अभियानाची आखणी करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांमध्ये 4,000 अधिक समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून 1,000 जास्त प्रशिक्षित समुपदेशकांचं जाळंही उभारण्यात आलं आहे. हे अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती ऐकूया मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांच्याकडून.
1: मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाच्या प्रगतीच्या, स्वप्नाच्या, संधीच्या आणि युवा शक्तीच्या प्रतीक आहे. या मुंबईचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्या तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र शासनाद्वारा 2029 पर्यंत ड्रग फ्री देश करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागामध्ये समन्वयासाठी अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स हे धोरण स्वीकारलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ड्रग फ्री मुंबई हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागामध्ये समन्वयकरिता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे. या अभियानामध्ये विशेषतः अवेअरनेस, कम्युनिटी पार्टिसिपेशन, काउन्सिलिंग आणि प्रिव्हेंशन या बाबीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर 4,000 जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक, विद्यार्थी, समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. या अभियानामध्ये आतापर्यंत 1,000 जास्त काउन्सिलरचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. यापुढे या काउन्सिलर्सना प्रशिक्षण देऊन शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना नियमित मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव ना राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे.
0: श्रोते हो, केवळ कठोर कायदे किंवा प्रशासकीय कारवाईनं अंमली पदार्थांची समस्या सुटणारी नाही तर त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येणंही तितकंच गरजेचं आहे. याच उद्देशानं काल या अभियानाच्या प्रारंभानिमित्तानं झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्याची आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सामूहिक शपथही दिली.
2: मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच

0: माझे कुटुंब मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन। अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी सुदृढ सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करीन। त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन। व्यसनमुक्त कुटुंब अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत। जय हिंद जय महाराष्ट्र।
1: श्रोते हो, काल झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवादही साधला। अंमली पदार्थ हे युवा पिढीला संपवण्यासाठी रचलेलं एक छुपं युद्ध असल्याची जाणीव त्यांनी या संवादातून करून दिली। शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पुरस्कृत करण्याची घोषणा करतानाच या लढ्यात समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याच शब्दात।
0: आज अतिशय महत्वाचा दिवस आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशा मुक्त भारताचा संकल्प केलाय आणि नशा मुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशा मुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे। 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरु म्हणून भारत स्थापित होऊ शकतो। ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही। भारताची ताकद वाढती आहे, भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं। ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वावर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली तर मग उद्याचा भारत हा खोकला होईल, तो पोकळ होईल आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही। असं एक छुपं युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे। या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज, नशा। हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत त्यांना ड्रगच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे। आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही, याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल। सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्जच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्यासोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल। एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची। त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई, कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं अशा पद्धतीनं

0: सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2-3-4 वर्षांमध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू।
1: श्रोते हो, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवरही कठोर कृती गरजेची आहे। अलीकडच्या काळात पोलीस यंत्रणेनं आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत शेकडो कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता ड्रग्जचे कारखाने शोधून ते उद्ध्वस्त करणं आणि मुख्य पुरवठादारांची साखळी तोडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे। याच अनुषंगानं ही समस्या, पोलिसांची कारवाई आणि पुढची दिशा याबद्दल अधिक विश्लेषण करत आहेत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित।
2: ड्रग्ज याच्या विरुद्धचं जे युद्ध आहे हे अत्यंत महत्वाचं आहे। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मुंबई आणखी महाराष्ट्रासाठी म्हणून एक अभियान सुरू केलेलं आहे की स्वतः तरुणाईनेच पुढे येऊन पूर्णपणे या ड्रग्जना नाकारायला पाहिजे। त्याचं मुख्य कारण असं आहे की हे जे भारतामध्ये ड्रग्ज घुसवणे आणि भारतातल्या तरुणाईला पूर्णपणे नामशेष करून भारताची अर्थव्यवस्था कोलमडायला भाग पाडणे याच्यामागे फार मोठा आंतरराष्ट्रीय डाव आहे। हा डाव असा आहे की पाकिस्तानमधले ज्याला आपण आयएसआय म्हणून ओळखतो त्या आयएसआयनी पाकिस्तानमधून ड्रोन्स मार्गे लँड रूटनी, सी रूट्सनी, विमानातून किंवा ज्या कुठल्या जमेल तसं वाहनातून भारतामध्ये ड्रग्ज पुरवायची याचा चंग बांधलेला आहे। आणि हे नुसतं केवळ तिथपर्यंतच मर्यादित आहे असं नव्हे तर त्याच्याशिवाय श्रीलंका, नेपाळ, म्यानमार ह्या ज्या आपल्या लागून असलेल्या सीमा आहेत त्या सीमांमधून सुद्धा भारतामध्ये सर्व बाजूंनी सतत ड्रग्जचं फार मोठ्या प्रमाणामध्ये पुशिंग चाललेलं आहे। आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये झिरो टॉलरन्स म्हणून भारत सरकारनी आणि भारताच्या गृहमंत्र्यांनी ही एक योजना जाहीर केलेली आहे। त्याचं उद्दिष्ट हेच आहे की भारतातल्या तरुणाईला वाचवणे। कारण हे जे ड्रग्ज आता इथे पुश केले जात आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की एकतर तरुणाईंना बिघडवणं आणि भारतातल्याच लोकांच्या मदतीने, भारतातल्याच लोकांच्या पैशांनी हे नर्को टेररिझम याला प्रोत्साहन देणे। नर्कोटिक्स मधून किंवा ड्रग्ज मधून जो पैसा उभा केला जातो हा टेररिस्टना शस्त्रास्त्र खरेदी करायला पुरवला जातो आणि त्याच्यातून काश्मीर असेल, पंजाब असेल किंवा भारताच्या अन्य भागामध्ये असेल दहशतवाद वाढवायचा याची अनेक उदाहरणं ती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी वारंवार उघड केलेली आहेत आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये त्याचं दोषारोपपत्रही दाखल केलेलं आहे। हे जे आहे याच्यासाठी आज केवळ भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे पुरेसं पडणार नाहीये। पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध जी काही योजना करायची आहे, जी डिटेक्ट करायची आहे ती तर जोरात चालवलेली आहेच। आता आपल्याला कल्पना आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये आज एक अँटी नर्कॉटिक सेल याची स्थापना करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वीच स्थापन केलेलं आहे। त्यासाठी एक आयडी रँकचे अधिकारी नेमलेले आहेत आणि ते भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर सतत कोऑर्डिनेशन करत असतात आणि जी काही माहिती मिळते त्या आधाराने अचूकपणे जे संबंधित आहेत त्यांच्या विरुद्ध ड्रग्ज डिटेक्ट करत आहेत। आपल्याला कल्पना आहे की काही बंदांमध्ये तर त्यांनी नर्कोटिक्स आणलेले आहेत। त्याशिवाय मुंबई, महाराष्ट्र आणि पुणे या भागातील देखील अनेक दूरवरच्या ठिकाणी ड्रग्जशी रिलेटेड अशा प्रकारच्या काही कारखाने, काही गुप्त अशा कारवाया चाललेल्या आहेत। माझं सर्व लोकांना यासाठी आग्रहाचं विनंती आहे की त्यांनी एकतर ड्रग्ज कंज्युम करूच नका, त्याचबरोबर आपल्याला जिथे संशय येईल त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणची माहिती अँटी ड्रग्ज टास्क फोर्सला किंवा पोलिसांना तातडीने पुरवावी। त्याच्यामध्ये पोलिसांचा रोल नक्कीच फार महत्वाचा आहे। पोलिसांनी एकतर ज्या काही संशयास्पद अशा जागा मिळतील किंवा जे कोणी अशा प्रकारची माहिती देतील त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे रिवॉर्ड ताबडतोब द्यावं आणि त्यांच्यावरती धाडी घालून ह्या वेळच्या वेळेला डिटेक्ट करायच्याच आहेत। पण त्याशिवाय अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावं आणि ह्या सगळ्या तरुणाईचं वारंवार आपल्याला जनप्रबोधन करायचं आहे हे लक्षात घेऊन सर्व ठिकाणी मीडिया असेल किंवा सोशल मीडिया आहे यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी आणि लोकांच्या मध्ये याबद्दल जनजागृती वाढवावी आणि ह्या ड्रग्जच्या विरुद्धचं युद्ध आहे हे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या निश्चयाने आपण सर्वजण जर एकत्र आलो तर शासन, पोलीस, इतर काही यंत्रणा आणि सर्व तरुणाई हे मिळून आपण या ड्रग्जला हरवूया।
1: श्रोते हो, या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचं अभिनंदन केलं असून हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर चला आपणही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊया आणि आपल्या मुंबईला, महाराष्ट्राला, अवघ्या देशाला अंमली

पदार्थ मुक्त बनवूया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9, आषाढ, शके 1948, म्हणजेच 31 जुलै 2026. जाणून घेऊया ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. तापमान 29 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हे होतं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. वळूया आजच्या विषयाकडे. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकावरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी आज आपल्याला कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल डाके सर मार्गदर्शन करणार आहेत. सुरुवातीला आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे. खरीप हंगामातलं एक अतिशय महत्वाचं मानलं जाणारं पीक आहे. या पिकाची लागवड आता सुरू होईल आणि आपल्या शेतकरी बंधूंची ती एक लगबग आहे सुरू आता. तर या अनुषंगाने हे जे सोयाबीन पीक आहे ह्याला महाराष्ट्रामध्ये किती महत्व आहे, त्याची लागवड किती प्रमाणात होते आणि उत्पादन किती निघतं, काय सांगाल याबद्दल?
1: सोयाबीन पीक हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जाणारं एक महत्वाचं पीक आहे. याची लागवड पूर्ण भागामध्ये होते, जसे की कोकण पट्टा असेल, मराठवाडा असेल,
0: पश्चिम महाराष्ट्र
1: सर्व भागामध्ये सोयाबीन पिकाची लागवड घेतली जाते. या पिकाच्या जे बिया आहेत याला एक

0: पोषणतत्व तर आहेच, त्याचबरोबर सोयाबीन पीक हे जमिनीची आरोग्य वाढवण्यासाठी देखील फेरपालट पीक म्हणून देखील घेतलं जातं. तर आपण याचा जर आपण पोषण तत्वाचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास 40% प्रथिने असतात, साधारण 18-20% या बियामधून आपल्याला तेल निघते. तसंच जर सोयाबीनचं जर आपण त्याचे पोषण तत्व आहेत ते तृणधान्य पिकापेक्षा 5 पट असतात, त्याचबरोबर कडधान्य पिकापेक्षा हे 2 पट पोषण तत्वे जास्त असतात. म्हणजे सोयाबीन पिकाला जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जे पोषण तत्वे आहेत किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सोयाबीनचा जो वापर आहे तो देखील जास्त आहे किंवा त्याची मागणी देखील जास्त आहे, त्या अनुषंगाने मागणी जास्त असते, त्यामुळं उत्पादन देखील वाढते किंवा शेतकरी कमी कालावधीमध्ये येते, मागणी जास्त असली त्यामुळं आत्ता क्षेत्र त्याचं वाढत चाललेलं आहे. तर क्षेत्र वाढतंय परंतु सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढत नाही किंवा उत्पादकता वाढत नाही. तर ते न वाढण्याचे कारण वेगवेगळे आहेत, त्यामध्ये प्रमुख कारण जे आहे किडींचं त्यावर होणारा प्रादुर्भाव. वेगवेगळ्या किडी या सोयाबीन पिकावरती येतात, त्याच्यामध्ये जसं की पाने खाणारी अळी असेल, या अळीमुळे जवळपास 71% नुकसान होते. त्याचबरोबर उंटा अळी आहे, या अळीमुळे जवळपास पिकाचे 50% हे नुकसान होत आहेत. किंवा चक्रीभुंगा आहे, चक्रीभुंग्याने देखील या पिकावरती 29-83% पिकाचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर जी लवकर येणारी कीड आहे खोडमाशी, यामुळे देखील सोयाबीन पिकाचे 50-90% नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
1: सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात आपण लागवड केल्यानंतर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो?
0: आपण सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर या पिकाचं असं वैशिष्ट्य आहे की याच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या किडींचा या पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. तर सोयाबीन पिकामध्ये साधारण रोप अवस्था आहे किंवा वाढीची अवस्था आहे, फुलांची अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे किंवा परिपक्वतेची अवस्था आहे, अशा वेगवेगळ्या अवस्थेनुसार सोयाबीन पिकावरती किडींचा हा प्रादुर्भाव होत असतो. तर आपण सुरुवातीची जी अवस्था बघितली उगवणीपासून किंवा रोप अवस्था, या अवस्थामध्ये खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो. वाढीची अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये साधारण चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी, याच्यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल, उंटा अळी असेल, या किडींचा देखील प्रादुर्भाव होत आहे. तसेच रसशोषक किडीमध्ये पांढरी माशी या किडीचा या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर फुलोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल, यामध्ये घाटी अळी किंवा शेंद्री शेंग पोखरणारी अळी या किडीचा देखील सोयाबीन पिकावरती अशा पद्धतीने वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडींचा सोयाबीन पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. आणि या किडी ह्या वेगवेगळ्या टक्केवारीनुसार काही किडी खूप जास्त प्रमाणात नुकसान करतात, काही किडी कमी प्रमाणात नुकसान करतात, पण या सर्व किडी ह्या म्हणजे उत्पादन घटण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असतोय.
1: सोयाबीन पिकावर जी खोडमाशी आढळते या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात सर, त्याबद्दल काय सांगाल?
0: सोयाबीनवरील येणारी जी खोडमाशी आहे, मी मग सांगितल्याप्रमाणे खोडमाशी ही सुरुवातीच्या काळात किंवा रोप अवस्था असेल किंवा उगवण झाल्यापासून या किडीचा या रोपावरती प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होती. ही एक खूप महत्वाची कीड आहे, कारण रोप अवस्थेमध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर नक्कीच 100% पिकाचं नुकसान होणार आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर नुकसान कर तर ते सुकणार आहे किंवा वाळून जाणार आहे, म्हणजेच आपल्या पिकाचं हे नुकसान नक्कीच होणार आहे. तर याचे जर आपण लक्षणे आपल्याला बघायचं ठरलं तर या सोयाबीन पिकामध्ये सोयाबीनचे जे रोप लहान असताना म्हणजेच 15-20 दिवसाच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रादुर्भावित शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या बाजूने खोड पोखरत जात असलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढमाशी खोडाजवळील फांदीस छिद्र पाडून त्यातून बाहेर निघते, म्हणजे खोडाजवळ आपल्याला छोटस छिद्र दिसते. अशा प्रकारे या किडीचा प्रादुर्भाव होत आहे
1: आणि ही लक्षणं आपण साधारण निरीक्षण करायला हवी.
0: हा म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर आपल्याला झाडाचा शेंडा सुकलेला दिसतोय.
1: बरोबर. वाढीच्या अवस्थांमध्ये येणारे जे चक्रीभुंगे असतात या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात, त्याबद्दल काय सांगाल?
0: मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढीच्या अवस्थामध्ये वेगवेगळ्या किडी आहेत, त्यातील जी मुख्य जास्त नुकसान करणारी आणि लवकर येणारी जी कीड आहे वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 20-25 दिवसामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो, म्हणजे चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव हा लागवडीनंतर किंवा उगवणनंतर 20 ते 25 दिवसापासून सुरुवात होतोय.
1: अच्छा,
0: तर याचे जर आपल्याला लक्षणे बघायचे जर

0: तर चक्रीभुंग हा सुरुवातीला खोडाला खाप करतो. खाप करत असताना त्यात जर ती मादी असेल तर ती मादी पानाच्या देठाजवळ त्याची अंडे आतमध्ये घालते खोडामध्ये. त्याचबरोबर आपल्याला अंडी घातल्यामुळे आपण जर शेतात फेरफटका मारत असेल तर आपल्याला नक्कीच एखादे पान सुकलेले दिसेल. म्हणजे सुरुवातीच्या काळात अंडी घातल्यानंतर पान सुकते, परंतु अंडी घालून जर जास्त दिवस झाले असेल तर नक्कीच आपण असं ओळखू शकतो की जर पान जर वाळलेले असेल तर अंडी घालून खूप दिवस झाले आहेत, नक्कीच अंडीतून आळी बाहेर येणार आहे आणि ती खोडाला आतमध्ये पोखरणार आहे. कारण चक्रीभुंगाची आळी ही देखील अंड्यातून बाहेर आल्यानंतर खालच्या दिशेने जाऊन खोडाला पोखरत असते. तर चक्रीभुंग्याने जे खोडाला खाप केली आहे किंवा जी आळी आतमधून पोखरते यामुळे झाडाचा जो वरील भाग आहे जिथपासून प्रादुर्भाव झालाय किंवा खाप केली त्याचा वरील भाग हा सुकतो किंवा वाळतो, यामुळे देखील आपल्या सोयाबीन पिकाचं आपल्याला मोठं नुकसान झालेलं दिसते.
1: सोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये या किडींव्यतिरिक्त येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कसा होत असतो आणि त्याची लक्षणं काय आहेत?
0: बरोबर, वाढीच्या अवस्थेमध्ये चक्रीभुंगानंतर जे दुसऱ्या किडे आहेत वाढीच्या अवस्थेमध्ये यामध्ये जास्त पानांचं प्रमाण असते किंवा फांद्या देखील सोयाबीन पिकाला जास्त लागतात. तर यामध्ये तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी, उंटाळी आणि पांढरी माशी या किडींचा या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असतोय. तर आपण तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी किंवा उंटाळीचा जर आपण प्रादुर्भाव पाहिला किंवा याचे जे नुकसान आहे याचा जर विचार केला तर या किडी साधारणपणे वाढीच्या अवस्थेत म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आपण जर शेतात जर दिवसाच्या वेळी गेलो तर आपल्याला या आळी पानाच्या खाली किंवा जमिनीत लपून राहिलेल्या दिसतात. या आळी फक्त रात्रीच्या वेळी बाहेर पडून त्या पिकावरती किंवा पानावरती उपजीविका करतात. तर या दोन किडींचे जर आपण नुकसानीचे प्रकार किंवा प्रादुर्भावाचे जर लक्षणे पाहिले तर या किडीचा जो मादी पतंग आहे तो पानाच्या खालच्या बाजूने पुंजक्यामध्ये अंडी घालतो, म्हणजे एका वेळेस खूप जास्त प्रमाणात अंडी घालतो. तर ज्यावेळेस अंड्यातून निघालेल्या ज्या सुरुवातीच्या अवस्थेची आळी असते तर ती पानाच्या खालच्या बाजूने समूहात राहून खालच्या बाजूने जो पानाचा हिरवा भाग आहे किंवा हरितद्रव आहे हे पूर्णपणे खरबडून किंवा खाऊन टाकतात. त्यामुळे पानास छिद्र न पडता पान पूर्ण आपल्याला जाळीदार झाल्यासारखे दिसते. सुरुवातीच्या काळामध्ये जे हरितद्रव खाल्लंय पानांचं तर त्यामुळे आपल्याला पान हे पूर्ण जाळीदार किंवा पांढऱ्या कागदासारखे दिसते. परंतु जसं जसं आळीची अवस्था वाढत जाईल किंवा आळी मोठी होत जाईल तर त्या शेतामध्ये पूर्ण आपल्या सोयाबीन पिकामध्ये पसरतात आणि पानांना छिद्र पाडून किंवा पानांचा जो भाग आहे शिरा सोडून तो पूर्ण खातात. यामुळे आपल्याला फक्त शिरा किंवा मधली जी मुख्य शिरा आहे हीच आपल्याला शिल्लक राहिलेली दिसते. त्याचबरोबर जर आपण या किडींचं जर पाहिलं तर वाढीच्या अवस्थेमध्ये पानं खातात, जेव्हा फुले लागतात तर काही अंशमध्ये ह्या किडी तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी असेल किंवा उंटाळी आळी असेल या दोन्ही किडी बऱ्याच वेळेस फुले देखील आपल्याला खाताने शेतामध्ये दिसतात. तर या किडी व्यतिरिक्त जी पांढरी माशी आहे तर ही एक रसशोषक कीड आहे. या किडीचा काही भागामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो, पण ही कीड प्रत्यक्ष नुकसान करण्यापेक्षा तर या किडीमुळे जे पिवळा मोजाईक हा जो विषाणूजन्य रोग आहे या रोगाचा किंवा या विषाणूचा या किडीमुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये प्रसार होतो आणि पिवळा मोजाईक हा रोग आपल्या सोयाबीन पिकावरती दिसून येतो. म्हणजे या किडीमुळे प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा जे अप्रत्यक्ष नुकसान आहे म्हणजे पिवळ्या मोजाईकचा जो प्रसार होणार आहे तर हा खूप नुकसानकारक ठरू शकतो.
1: सोयाबीन पिकाचा जी फुलोरा अवस्था आहे किंवा शेंग भरण्याची अवस्था आहे यामध्ये अपाय करणाऱ्या किडी कोणत्या असू शकतात आणि त्यांच्या नुकसानीचा प्रकार आपण शेतकरी म्हणून कसा ओळखता येईल?
0: मॅडम, आपण खूप छान प्रश्न विचारला. कारण फुलोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल हीच अवस्था किंवा हेच आपल्याला उत्पादन देणार आहे. आपण याच वेळी जर आपण शेताची काळजी नाही घेतली किंवा पिकाची काळजी नाही घेतली
1: दुर्लक्षित झालं
0: तर नक्कीच आपलं उत्पादन घटणार आहे. तर सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर फुलोरा असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल यामध्ये घाटी आळी एक प्रमुख कीड आहे. त्यानंतर सेंद्रिय शेंग पोखरणे आळी ही एक दुसरी कीड आहे. या किडींचा या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. तर आपण घाटी आळींचा जर विचार केला तर ही आळी कळ्या लागल्यानंतर कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान करते. ज्या कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान केलंय तर ते खाली गळून पडतात. त्याचबरोबर ज्यावेळेस शेंगा लागतात ते शेंगांना देखील ही आळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते. म्हणजे आपलं जे उत्पादन घ्यायचंय तोच भाग ही कीड नष्ट करते हो।

0: एका शेंगाला एकापेक्षा जास्त छिद्र पाडून म्हणजे एका शेंगेमध्ये जे काय 5-6 दाणे असतात ते पूर्ण देखील ही एक कीड खाऊ शकते. या अळीची विष्ठा पानावर, शेंगावर किंवा खाली जमिनीवर पडलेली आपल्याला आढळते. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष अळी जरी नाही दिसली तर आपण त्याच्या विष्ठेवरून किंवा त्याच्या नुकसानीवरून या ठिकाणी घाट्या अळीचा प्रादुर्भाव झालाय असं समजू शकतो. येस मॅडम. त्यानंतर दुसरी जी सेंद्रिय शेंग पोखरणारी अळी आहे, या अळीचं देखील जी शेंगा परिपक्वतेची अवस्था आहे म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्याची, त्या कालामध्ये या किडीचा देखील प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. साधारण सुरुवातीच्या काळात या अळीचा रंग जो आहे तो पिवळा असतो. जसे जशी अळी मोठी होईल तसं या अळीचा रंग हा सेंद्रिय होत चालतो. त्यामुळे या किडीला सेंद्रिय शेंग पोखरणारी अळी देखील म्हटलं आहे. ही अळी देखील शेंगांना छिद्र पाडून आतमध्ये जाऊन सर्व दाणे फस्त करत असते.
1: अच्छा,
0: म्हणजे आपला जो उत्पादनाचा भाग आहे किंवा स्रोत आहे तोच या पूर्ण नुकसान होत आहे.
1: ह्या सगळ्या किडींची आपण ओळख घेतली आहे, ह्यांचं निरीक्षण कसं करायचं हे आपण जाणून घेतलं, पण या किडींचं व्यवस्थापन आपल्याला करायचं, एकात्मिक व्यवस्थापन करायचं आहे, ते कसं करायचं?
0: तुम्ही जो शब्द वापरलाय एकात्मिक व्यवस्थापन, हेच खूप महत्वाचं आहे. कारण शेतकरी बांधवांनी व्यवस्थापन करत असताना एकात्मिक व्यवस्थापनच केलं पाहिजे. कारण फक्त रासायनिक पद्धतीवरती अवलंबन न राहता एकात्मिक पद्धतीवरती भर दिला पाहिजे. एकात्मिक पद्धतीमध्ये कसं असतं मॅम, सुरुवातीला आपण मशागती पद्धत, यांत्रिकी पद्धत, जैविक पद्धत आणि शेवटी जर आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडलीच त्या किडीने, ठराविक किडीने, त्यावेळेस आपण रासायनिक घटकाचा अवलंब करतो. तर मशागती पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या बाबींचा आपण अवलंब करून किडीची व्यवस्थापन करू शकतो. यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी किंवा उंटी अळी यासाठी आपण सापळा पीक म्हणून एरंडी किंवा सूर्यफुल या पिकाची एक ओळ पूर्ण मुख्य पिकाच्या बाजूला आपण लावू शकतो, जेणेकरून त्या किडी त्या मुख्य पिकावरून सापळा पिकाकडे आकर्षित होतील. त्यानंतर आपण पेरणी करत असताना उशिरा पेरणी करू नये, म्हणजेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी आपली संपली पाहिजे. त्याचनंतर पिकाची फेरपालट करावी, शक्यतो सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक हे घेऊ नये. त्यानंतर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पीक हे तणमुक्त ठेवावे, त्यामुळे देखील काही अंश आपल्याला कीड नियंत्रणासाठी मदत होणार आहे. त्यानंतर जी दुसरी पद्धत सांगितली यांत्रिकी पद्धत, यामध्ये देखील आपण विशिष्ट बाबींचा वापर करू शकतोय. यामध्ये शेतात सुरुवातीपासून कीडग्रस्त जर झाडे आपल्याला दिसले, खोडमाशीचे असतील, चक्री भुंगाचे असतील, तर त्याचे आपण उपटून नष्ट करावेत. त्यामुळे त्या अवस्था नष्ट होतील आणि त्याचा जीवनक्रम हा खंडित होईल. त्याचबरोबर मग सांगितल्याप्रमाणे तंबाखूवरील पाने खाणारी अळी किंवा गुंटाळी यांचे जे मादी पतंग आहेत हे अंडे पुंजक्यामध्ये येतात. म्हणजे आपण ते जर पुंजके सुरुवातीच्या काळात जर नष्ट केले तर त्या जास्त प्रमाणात अळ्या या सुरुवातीलाच नष्ट होणार आहेत. म्हणजे आपण शेतामध्ये फिरून पुंजक्यामध्ये जर आपले अंडे दिसले तर ते आपण पान तोडून शेताच्या बाहेर नेऊन नष्ट करावे. म्हणजे तो जो अंडीमधून जी अळी बाहेर येणार आहे त्याचा जीवनक्रम चालू होणार आहे, तो त्या ठिकाणी थांबेल आणि नुकसान पुढचं थांबणार आहे. त्यानंतर जी घाटी अळी आहे किंवा तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे, या किडीच्या सर्वेक्षणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी आपण कामगंध सापळ्यांचा वापर करू शकतोय. सर्वेक्षणसाठी जर करायचं असेल तर आपण हेक्टरी 5 कामगंध सापळे वापरू शकतोय. आणि व्यवस्थापनासाठी असेल तर साधारण 20 कामगंध सापळे आपल्याला हेक्टरी वापरायचे आहे. त्याचबरोबर जी रसशोषक किडी आहे पांढरी माशी, ज्यामुळे पिवळा मोझाईक हा रोगचा प्रसार होणार आहे, त्या किडीचे जर आपल्याला व्यवस्थापन करायचे असेल तर त्यासाठी आपण पिवळे चिकट सापळे हे देखील आपण शेतामध्ये लावू शकतोय. ही झाली यांत्रिकी पद्धत. त्यानंतर जी जैविक पद्धत आहे यामध्ये आपण विविध जैविक घटकांचा वापर करून देखील कीड नियंत्रण करू शकतो. यामध्ये 5% निंबोळी अर्क आहे, त्याचा देखील आपण फवारणीमध्ये वापर करू शकतोय. त्याचबरोबर तंबाखूवरील जी पाने खाणारी अळी आहे त्यासाठी त्याचं एक विशिष्ट जैविक कीटकनाशक आहे जे SLNPV 500 LE विषाणू 2 मिली प्रतिलिटर पाणी याचा जर आपण वापर करू शकतोय. त्याचबरोबर जे जैविक बुरशीनाशक आहे निमोरिया रिली याचा देखील आपण 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात प्रादुर्भावित भागामध्ये आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर जी पांढरी माशी आहे या पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक आहे जसं की व्हर्टिसिलियम लॅकेनी या जैविक कीटकनाशकाचा आपण 4 ते 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतोय. त्यामुळे पांढऱ्या माशीचं आपल्याला नियंत्रण किंवा व्यवस्थापन करता येईल. या ज्या 3 पद्धती आहेत मशागतीय, यांत्रिकी आणि जैविक, यानंतर आपण रासायनिक घटकाचा

0: घटकाचा वापर करावा. परंतु रासायनिक घटकाचा वापर करत असताना ते हे शिफारसीत असावे जे CBRC केंद्रीय कीटकनाशक बोर्ड व पंजीकरण जी समिती आहे या समितीने हे शिफारसीत केलेलेच कीटकनाशक शेतकरी बांधवांनी वापरावे. मी असे शेतकऱ्यांना विनंती वजा आवाहन करतोय. तर आपण ज्या वेगवेगळ्या किडी पाहिल्यात तर त्या किडीचं आपल्याला जर व्यवस्थापन किंवा नियंत्रण करायचं असेल तर आपण पुढे दिलेल्या कीटकनाशकाचा वापर करू शकतोय. यामध्ये पाने खाणाऱ्या अळ्या ज्या आहेत, तंबाखूवर पाने खाणाऱ्या अळी असेल, उंटे अळी असेल, तर या किडीचे आपल्याला जर व्यवस्थापन करायचे असेल तर आपण सुरुवातीला फ्लुबेंडामाइड 39.35% SC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टेनलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा थायमॅथोक्झम 12.6% अधिक लॅम्ब्रासाइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा नोवेलुराइन 5.25% प्लस इंडोक्झोकाप 4.50% SC 16.5 मिली यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर चक्री भुंग्याचे आपल्याला नियंत्रण करायचं असेल यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोइट 1.90% EC 8.5 मिली किंवा ॲसिटामेप्रिड 25% प्लस पायफेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम किंवा टेटॅनिलिप्रोल 18.18% SC 5 मिली किंवा प्रोपेनोफॉस 50% EC 20 मिली यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर खोडमाशाचा जर प्रादुर्भाव असेल आणि त्याचं जर आपल्याला रासायनिक व्यवस्थापन किंवा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर यामध्ये आपण क्लोरॅन्टेनलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा लॅम्ब्रासाइलोथ्रिन 4.90% CS 6 मिली किंवा थायमॅथोक्झाम 12.6% अधिक लॅम्ब्रासाइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टेनलिप्रोल 9.3% प्लस लॅम्ब्रासाइलोथ्रिन 4.6% ZC 4 मिली त्यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाचे 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतोय. तर पांढरी माशी असेल यासाठी आपल्याला जर घ्यायचा असेल तर यामध्ये आपण ॲसिटामेप्रिड 25% प्लस बायफेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण याची फवारणी घेऊ शकतो. यापैकी आपण किडीनुसार आपलं केमिकल घटक घेऊन त्या प्रमाणात फवारणी करावी.
1: हे अशा प्रकारे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं तर हे शेतकऱ्यांच्या फायद्याचंच आहे.
0: फायद्याचं आहे, यामध्ये आपल्या पर्यावरणावरती देखील विपरीत परिणाम होणार नाही. जे की रासायनिक घटकांचा वापर कमी होईल, पर्यावरणावरती दुष्परिणाम होणार नाही. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये मित्र कीटक असतात, मित्र कीटकांचं देखील आपल्याला संवर्धन करता येईल.
1: हा,
0: तर मी या कार्यक्रमामधून शेतकरी बांधवांना विनंती वजा आवाहन करेल की आपण सोयाबीन पिकामध्ये किडींचे एक व्यवस्थापन करत असताना एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे, ज्यामध्ये जास्त रासायनिक घटकावरती अवलंबून न राहता जैविक आहे, यांत्रिकी आहे किंवा मशागती आहे, ज्या पद्धती आपल्याला आपल्या स्थितीनुसार ज्या शक्य आहेत त्या कराव्यात.
1: मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना नक्की सोयाबीन पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्ही शास्त्रीय पद्धतीने एकदम छान माहिती दिलेली आहे की नक्की शेतकरी बंधू त्याचा अवलंब करतील अशी आपण आशा करूयात. येत्या येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपण त्यांना अनेक शुभेच्छा देऊ. आणि सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: बरे, धन्यवाद.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील उमनी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील होमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके

0: श्रोते हो,
1: माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. याबरोबरच माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आपला निरोप घेत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजतायत. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं. रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी

0: मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदारांनी हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिदीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडामार्फत ही निर्यात करण्यात आली. जाती हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी जनतेला शांतता, संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा याच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहिर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्य पदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जैस्मिननं लिसोतोच्या रापलंग मसलीलावर मात केली तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. ज्युदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हरसिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो नेतो याला तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. तेपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21-21-16 असा पराभव केला तर तन्वीनं थायलंडच्या सुपनिदा काटेथोंगवर 21-15-18-21-21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

0: गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील श्रोतेहो आपण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. अरुण सहारे आणि सहकारी यांनी सादर केलेली ही लोकगीतं आपण ऐकणार आहोत.

ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. अरुण सहारे आणि सहकारी यांनी सादर केलेली ही लोकगीतं आपण ऐकणार आहोत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम इथेच संपला. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:30 आपण ऐकू शकणार आहात संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण.
2: अरोड़ा से संसद में आज हुई कार्यवाही की समीक्षा सुनिए. पहले लोकसभा. लेखक हैं PTI भाषा के दीपक रंजन. लोकसभा में आज विपक्षी दलों के सदस्यों ने प्रदर्शनकारी विद्यार्थियों पर पुलिस की कार्रवाई और राम मंदिर के चढ़ावे की कथित चोरी के मामले को लेकर हंगामा किया, जिसके कारण सदन की बैठक एक बार के स्थगन के बाद दिन भर के लिए स्थगित कर दी गई. हंगामे के बीच

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीरजा वाघ यांनी गायलेला राग रागेश्री ऐकलात. त्यांना तबला साथ होती संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ होती श्याम देशपांडे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
2: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
3: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकूयात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग केदार. विलंबित आणि द्रुत बंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत प्यारी के गलेहार, द्रुत बंदिशीचे बोल आहेत तुम सुगर चतुर भये. त्यांना तबला साथ आहे सरीफ अहमद खान, सारंगी साथ आहे लियाकत अली खान आणि हार्मोनियम साथ आहे मुश्कर हुसेन यांची. ऐकूयात तर उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग केदार.

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन राग केदार, त्यांना तबला साथ सरीफ अहमद खान यांची, सारंगी साथ लियाकत अली खान यांची, तर हार्मोनियम संगत मशकूर हुसेन यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.